नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. आयज वार बुधवार, भारतीय सौर दीस 14 श्रावण, शके 1948, म्हळ्यार 5 ऑगस्ट 2026. सकाळची 5:55 आनी 48 सेकंद जाल्ले आसात. समेस्त आयकुप्यांक सकाळचे सभेक मायेमोगाचो येवकार. म्हादय चॅनलाच्या आयच्या सकाळचे सभेक आतां आमी सुरवात करता. सुप्रभात.

नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं वैष्णवी। भारत इस

उदकाचे ताजे हवेत सकारात्मकतायेचो श्वास घेऊया, खुशेन जगया आणि ऐकूया आयचे विचार किरण। उद्योगीक रावपाची संवय आणि आवड लागली काय सहजिकच हातूतल्यान स्वावलंबन आणि स्वावलंबनातल्यान आत्मविश्वास या गजालींची वाढ जाता आणि आमच्या भितरल्या नैतिक भावनांक वळण मिळून पावता। विश्वकवी रवींद्रनाथ टागोर।

ऐकू पियानो, आयचे विचार किरण निकतेच तुम्ही ऐकले आणि आता ऐकूया आमचो आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ. आमचो आधार ह्या भक्तिगीतांच्या कार्यावळीन ऐकुप्यांक माये मोगाचो येवकार. ऐकुप्यानो, दिसाचो दरेक खीण हासून आणि खोशेन सारुया. भगवंताच्या नामस्मरणान मन प्रसन्न दवरुया. आमच्या जिविताची सोबीत बाग सुखान फुलोया. सूर्योदयाच्या साक्षीन सगळ्यांक शुभेच्छा दीत आमच्या आयच्या कार्यावळीची सुरवात करुया. गणेश ह्या नांवांत सैमा कडेन आसलेले तांचे एकचाराचे गुप्पीत लिपलेले आसा. काव्याच्या छंदाची उत्पत्ती सैमाच्या विंगड विंगड ध्वनीपासून जाल्ली आसा. छंदशास्त्राच्या 8 गुणांचो संस्थापक म्हळ्यार श्री गणेश. तांकां हे नांव दिवपा फाटल्यान हे एक कारण आसा. पांचवेचार हरियाळी गणपती खूब आवडटात. सैम पर्यावरण सन्मान आणि संरक्षण. आम्ही आपल्या अंतरंगातल्यान गणेशाक जागृताय करूया.

ऐकू पेनो, जीवित हो एक प्रवास, सुंदर प्रवास आणि प्रत्येक सकाळी आमच्या फुडल्या नवी संधी घेऊन बिरावतात. तुम्ही त्या संधीचो कसो उपयोग करता हे तुमचेर अवलंबून असता. हसून जगपाक जगा

ऐकुपे नो जीवित हो एक प्रवास सुंदर प्रवास आणि प्रत्येक सकाळी आमच्या फुडल्या नवी संधी घेऊन उभी राहता. तुम्ही त्या संधीचा कसा उपयोग करता हे तुमचे अवलंबून असता. हसून जगपाक

ऐकूप्यानो, देवी कामाक्षीचे हे सुंदरशे गीत तुम्ही ऐकले आणि आमचो आधार ह्या भक्ती गीतांच्या कार्यावळी निमानी सुवातेर ऐकूया देशभक्ती।

0: दिश्टीनीक परतुनीक फावट येवकार मायेमोगाचो डॉक्टर श्रीमंतिनी साखरदांडे, ज्यो जावन आसात तज्ञ कांतीच्यो म्हणजे स्कीन स्पेशलिस्ट. दोतोर, आतां म्हत्वाचें म्हणजे आमकां कातीक जावपी एलर्जी म्हणजे आमी ताका म्हणया पिताम, ह्या संदर्भात ते पिताम कित्याक येवप, कशें येवप आनी ते येतकूच आमी कितें करप ह्या संदर्भात थोडे भितर तुमी सांगल्यार आमच्या आयकुप्यांक खूब ताजो फायदो जातलो.
1: हय, सो पिताम म्हणल्यार युजली लोकांक न्ही दोन टायपाचे येता. एक फक्त सुकी खाज येता, नाल्यार एक ते पिताम दिश्टी पडटात, ते येतात आनी विदीन 24 hours वता. सो ते 24 hours भितर ते आयले वचपाकूच जाय जाल्यारूच ते पिताम. जर ताज्या वयर ते उरले जाल्यार ते आनी कसलेय आसपाक शकता दुयेंस. सो तेन्ना तुमी दोतोरा कडेन वचून दाखोवपाकूच जाय. दुसरी गोष्ट म्हणजे पिताम जे येतात हे खूप कारणां लागून येवपाक शकता. एक जर तुमच्या फॅमिलीन आसा म्हणजे आवय बापायक बी असे पिताम येताले, दुसरे जर तुमकां थंडेचे किंवा आणी दुसरे एलर्जीचे दुयेंस आसा, थोड्या लोकांक दमो असता किंवा आणी कसली एलर्जी असता, यु नो फूड एलर्जी असता किंवा कितें खातगीर कितें रिएक्शन जाता, तांकांय बी पिताम कॉमनली येवपाक शकता. तिसरे आमी पळयला ते पेन किलर घेवन, यु नो पेन किलर घेवनूय पिताम येवपाक शकता, दुखेच्यो गुळ्यो. चवथे कसले फूड आयटमा लागून, कॉमनली म्हणटा ते शेल्फिश. शेल्फिश म्हणजे कवच आशिल्ले नुस्तें, तिसऱ्यो, कुल्ल्यो, शिणाण्यो, माणक्यो, ह्यो चडश्यो खावनूय बी लोकांक, किंवा त्यो गांवठी असता एक एकदा त्यो क्लीन सारक्यो केल्ल्यो नासता, त्यो खावन येवपाक शकता. बांगडे खावन खुबशे लोकांक खाज येता. चवथे म्हणटा ते नट्स एलर्जी. ओके, नट्स म्हणजे नट्स, पी नट्स, कॅजू नट्स, वॉलनट्स, हे नट्स हे खाल्यार एक एकदा लोकांक खाज येता. सो हे फूड रिलेटेड जर आयटम आसा जाल्यार ते फूड एलर्जी टेस्टींग केल्या शिवाय कळना. पण थोड्या लोकांक खबर आसता, बिकॉज थोडे वॉट आय एक्च्युली लोक जेन्ना म्हजे कडेन येतात पहिले फाटी आयल्या जाल्यार आमी जस्ट ट्रिटमेंट करतात, पण जेन्ना परत परत पिताम जाता ते तांणी एक फूड चार्ट मेंटेन करप. बाबा आपूण काल कितें खाल्लें, सकाळीं कितें खाल्लें, दनपारां कितें खाल्लें, रातचें कितें खाल्लें, हातून कितें जाता तूं चॅक करपाक शकता की खंयचो आयटम रिपीट जाला काय ना. दुसरी गोष्ट पिताम आयले आमी जेन्ना केअर घेवपाक सांगता तेन्ना आमी सांगतात की गरम उदक अवॉयड कर, कित्याक गरम उदक घालतगीर न्ही ते स्किनान ते हिस्टमीन म्हणून रिलीज जाता ज्याच्या लागून ती चड खास सुट्टा. दुसरे जोरान रब करतगीर खात, जोरान पुसले की मागीर म्हणजे लोक म्हणटा की म्हाका न्हावन जाले की आपल्याक चड खास आयली. सो ते ताज्या लागून जोरान रब करून जोरान पुसले की येवपाक शकता. तिसरे जर पोट क्लीन ना, म्हणजे तुम्ही जर भायले कितें खाला आणि तातून फूड पॉयझनिंग जाल्ली आसा किंवा पोटाचे यु नो दंताचे सुद्धा वखद रेग्युलर घेवपाक जाय. तिसरे जेव्हा असे परत परत जाता तेव्हा आम्ही थोडे ब्लड टेस्टी करता. एक तातून फूड एलर्जी टेस्ट येता, एलर्जीचे ब्लडान आसा जाल्यार एलर्जी टेस्ट, काउंट चेक करतात आणि मागीर आणि कसले दुयेंस आसा जाल्यारूय पिताम येवपाक शकतात. ओके, जसे थायरॉयडाचे दुयेंस असल्या लोकांक येवपाक शकता, अस्थमाचे, दम्याचे असल्यार लोकांक एक एकदा पिताम येवपाक शकतात. सो आणि कितें कॉज आसल्यारूय आमी चेक करतात. सो सिंपल थिंग्स म्हणल्यार बेसिकली एक फूड चार्ट जे लोक आपल्या घरगुती म्हणजे लोक आपल्या घरांतल्यान मेंटेन जे करपाक शकतात ते म्हणल्यार एक चार्ट मेंटेन करप. ज्यो गोष्टी हांवें सांगला ज्याच्यून कॉमनली पिताम येतात, भायले तेलाचे खाले जाल्यार किंवा ते तेल सदांच रियूज्ड असतात, समोसा पॅटीज फ्राय जाता ते रियूज करतात, त्या तेलांनी एक एकदा तेलाचे खावनूय बी चडशे जावपाक शकता. सो ह्यो आयटम्स अवॉयड करपाच्यो. आणि सिंपल एलर्जीची एक गुळी घेऊपाची इमिडिएटली, कित्याक एक एकदा ते सिव्हियरूय जाता एलर्जी, लोकांचे तोंड सुजता, दोळे सुजता, श्वास घेवपाकूय त्रास येतात. सो असे जायसर रावप ना, रोखडेच येऊन दोतोराक दाखोवप आणि ताजेर ट्रीटमेंट घेऊपाचो.
0: पिताम हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनी येतात म्हणून असतो तर तुमच्या कडल्यान कळें. बदलत्या ऋतून आणि ग्लोबलायझेशन म्हणूया हाका लागून खूपशे बदल आमच्या कातीन जातात आणि ताका लागून हे पिताम दोतोर म्हाका दिसता येतात आमकां. न्ही म्हणजे तुमच्या उलोवपाच्या सगळ्या आयच्या हातूंतलो जो सारांश आम्ही घेतला तो असो की त्या संदर्भात आम्ही व्यवस्थित काळजी घेतली जाल्यार पितामा पासून आम्ही पयस उरतली आणि एलर्जी जावंक पावची ना. बरें तर दोतोर, तुम्ही मुद्दाम आयल्यो आणि खूपशी गजाली आमकां सांगल्यो पितामाच्या संदर्भात. देव बरें करूं.
2: भलायकी विशीं कार्यावळ संजीवनी ह्या कार्यावळीन पिताम ह्या विशयाचेर त्वचा तज्ञ डॉ सिमंतिनी साखरदांडे हांची मुलाखत निकतीच तुमी आयकली. आयकुप्यानो, आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 6:55 आणि 24 seconds जाल्ले आसात. आयकुया आयज वीत रावपाच्या कार्यावळींची रुपरेषा. रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. तशेंच 7:05

नमस्कार, म्हाका वस्तू बाबडे हसत काय मुखेल खबरो. ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची 13वी बसका आयज सावन 7 ऑगस्ट मेरेन ओडिशात भुवनेश्वरात जातली. रिझर्व्ह बँक आयज द्विमासिक चलन धोरण नियाळ जाहीर करतली. गोयात एसटी आरक्षणाची प्रक्रिया बेगोबेग पुराय करतले अशें आश्वासन केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी दिला. दिल्लीत अमित शाह हांची भेट घेतल्या उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ही म्हायती दिली. गोंयची आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करपाक मुखेलमंत्री डॉ

एका मोसमान हाणी काल पणजेत उजो पालोवपी आनी आपतकालीन सेवा संचालनालय हांगा उजो पालोवपी दळाक नवीन वाहनां दिली. वेर्णा हांगाच्या न्यायवैजकी विज्ञान संचालनालयात न्यायवैजक मानसशास्त्र विभाग आनी ईपेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधेचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. साखळीतल्या रविंद्र भवनात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी यंग इनोव्हेटर स्टेम लॅब कार्यावळी अंतर्गत ऑगमेंटेड रियलिटी आनी व्हर्च्युअल रियलिटी कार्यशाळेचे उक्तावण जाले. भारताच्या राष्ट्रपतींकडच्यान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिसा निमतान मेळपी अधिकृत निमंत्रण पत्रिकेचेर ह्या वर्सा गोयच्या पारंपारीक कावी कलेचे डिझायन पळोवंक मेळटले. आनी खेळात कोरिया मास्टर्स बॅडमिंटन सर्त आयज सावन दक्षिण कोरियातल्या आसनशारात सुरू जातली. तन्वी शर्मा आनी किदंबी श्रीकांत सयत भारताचे हेर मुखेल खेळगडे हे सर्तीत आपली खेळा मोहीम सुरू करतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 7:05:55 जाल्ले आसात. आयकुया शुभप्रभात ही कार्यावळ.

0: आयकुप्यानो शुभप्रभात ही कार्यावळ आयकुप्यांक येवकार. नव्या दिसाची नवी सकाळ सकारात्मक उर्जा हाडटा. नव्या दिसाची सुरवात उमेदीन करया. प्रत्येक दिसाचे कितें ना कितें तरी वैशिश्ट्य आसताच. तर आयकुया आयचे दिनविशेष, आयचे वैशिश्ट्य.
1: दिनविशेष

5 ऑगस्ट दिनविशेष. आयचय हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी मार्फत दिवपी होमी जहांगीर भाबा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्राध्यापक इरोड सुब्रमण्यम राजगोपाल हांकां मेळ्ळो आयचे हे दिसा 1994 वर्सा. तर 1962 वर्सा देशांत संपार गेल्ल्या कामगारांक चिथयल्ल्या बद्दल आनी तेच वांगडा पासपोर्ट नासतना देश सोडून वचपाच्या आरोपा सकल नेल्सन मंडेला हांकां बंदखण फाव जाली तो दीस आशिल्लो आयचोच. 5 ऑगस्ट 1991 हे दिसा दिल्लींत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदार विराजमान जाल्यो न्यायमुर्ती लीला सेठ. त्यो भारतांतल्यो पयल्यो महिला न्यायमुर्ती ठरल्यो. आयचेच दिसा 1890 वर्सा पद्मभूषण पुरस्कार सन्मानीत भारतीय महाराष्ट्रीयन इतिहासकार लेखक आणि वक्ते तशेंच पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू दत्तात्रय वामन पोतदार उर्फ दत्तो वामन पोतदार हांचो जल्म जाल्लो. 5 ऑगस्ट 1930 हे दिसा अमेरिकन अंतराळवीर आणि वैमानिक अभियंता तशेंच चंद्रार पावल दवरपी पयले व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग हांचो जल्म जाल्लो. तर 1933 वर्सा जल्मल्ल्यो विजया राजाध्यक्ष त्यो मराठी लेखिका आणि समीक्षक तशेंच 74व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यो अध्यक्ष आशिल्ल्यो. हिंदी सिनेसृष्टीतली अभिनेत्री काजोल हांचो आयज जल्माचो दीस. फिल्मी दुनियेंत तांणी दिल्ल्या योगदाना बद्दल भारत सरकारान पद्मश्री भेटोवन तांचो गौरव केला. 2019 वर्सा आयचेच दिसा भारत सरकारान जम्मू आणि काश्मीर ह्या प्रदेशांचो विशेष दर्जो रद्द करून राज्याच्या 2 केंद्रशासित प्रदेशांत जम्मू आणि काश्मीर तशेंच लडाख असे विभाजन केले. मराठी गायिका आणि संगीत रंगभूमीच्यो अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे हांचो आयज स्मृतीदीस. संगीतकार केशवराव भोळे हांच्यो त्यो घरकान. आंध्रळ्याची शाळा हो तांचो पयलो नाट्य प्रयोग. हातूंत तिणे नायिकेची भूमिका केल्ली. कुलवधू ह्या नाटकांतल्यान त्यो उजवाडांत आयल्यो. अलंकार आराधना आशीर्वाद

0: ऐकूप्यानो आजचे दिनविशेष निकट्याच तुम्ही ऐकले.
1: पुराय जगान आपणायला योग.
2: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती.
1: योग पुराय जगाक भारताची देणगी.

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. ऐकुप्यानो, आमचे विचार आमकां घडयता, आमची भावना आमच्या परिस्थितीक आकर्षित करता आनी आमची कल्पनाशक्त नवनिर्माण करपाक शक्त दिता. तर ऐकुप्यानो, आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजांत हें सुंदरशें गीत.

0: अरिजित सिंग आणि शाशा तिरुपती ह्यांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले.
1: पुराय जगान आपणायला योग.
2: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती.
1: योग पुराय जगाक भारताची देणगी.

ऐकूप्यानो, तुम्ही ऐकता शुभप्रभात ही कार्यावळ. ह्या कार्यावळीतल्यान विसव घेऊया आणि 7:25 जाल्ली आसात. ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबर.

0: उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ही म्हायती दिली. विधानसभा वेंचणुके पयली एसटी आरक्षणाची कार्यवाही करपा विशीं चर्चा जाली. बेगिनात बेगीन एसटीक विधानसभेत आरक्षण मेळटले. गोंयचे तरेकवार प्रकल्प तशेंच उदरगतीचे चर्चा करतनाच गोंय भेटीचें निमंत्रण हांवें तांकां दिलां. येता म्हयन्यांत भाजप मुख्यालयाच्या उक्तावणा खातीर हांवें निमंत्रण दिल्ल्याचें मुखेलमंत्र्यांनी हे वेळार सांगलें. वेर्णा हांगाच्या न्यायवैजकी विज्ञान संचालनालयात न्यायवैजक मानसशास्त्र विभाग आनी ई पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधेचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. हाचे वरवीं गोंय आपली न्यायवैजकी विज्ञान आनी फौजदारी न्याय व्यवस्था आनीक घटमूट करतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या दोनूय सुविधांचे उक्तावण केले. त्या उपरांत तांणी उलयतना सांगले,
1: सगळ्यात पहिल्यात पहिली इट इज अ लाँग पेंडींग इश्यूज ऑफ द फॉरेन्सीक डिपार्टमेंट. हाजे जे आशिल्ले जे आज रिझॉल्व जाता आसतना म्हाका खूप बरे दिसता. फॉरेन्सीक सायकोलॉजिकल डिव्हिजन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सींग फेसिलिटीज फॉर द ई पेशी न्याय सेविता हाजे आज इनॉग्रेशन केले. आम्ही सातत्यात पळयतात स्ट्रेंथनिंग फॉर द गोवा क्रिमिनल जस्टीस सिस्टम हे करपा खातीर टायम टू टायम वी हॅव टेकन मेजर स्टेप. ह्या हातूंतल्यान आनी ताजो इम्प्रुव्हमेंट इन अ फॉरेन्सीक सायन्स हातूंतल्यानूय बी आम्ही सातत्यात करीत आसा.
0: आमच्या खबराकारान दिल्ल्या म्हायती प्रमाण नवे न्यायवैजक मानसशास्त्र विभागात पॉलिग्राफी तपासणी आनी लॅड व्हॉयस एनालायझर ह्या सारखी प्रगत वैज्ञानिक साधना सादर करतले. राज्याभायर प्रयोगशाळांचेर निंबून रावप उणे जातले आनी फौजदारी तपासाचो वेग आनी अचूकता सुदारली. हे विशीं उलयतना मुखेलमंत्र्यांनी सांगले,
1: लोकांक वेवस्थीत रित्या न्याय मेळपाक जाय ताज्या खातीर ताजी इन्वेस्टिगेशन प्रॉपर जावप ही गरजेची आसता. आनी ती इन्वेस्टिगेशन प्रॉपर करपा खातीर त्या पद्दतीचो लॅब सेटअप ही फेसिलिटीज करपूय तितकेच गरजेचे आशिल्ले. ते पॉलिग्राफीक सिस्टम विच इज वर्थ कॉस्ट ऑफ ₹28 लॅक्स, लेयर्ड व्हॉयस एनालायझर विच इज कॉस्ट ऑफ ₹35 लॅक्स हे आज आम्ही हाडपाक शकले. व्हिडिओ कॉन्फरन्सींग फेसिलिटीज विच इज ऑलवेज कोर्ट इज ऑल्सो प्रोमोटींग ती ई पीसी न्याय संहिता भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत 5 ई पीसी व्हिडिओ कॉन्फरन्सींग रूम विच इज कॉस्ट अप्रॉक्सिमेटली ₹41 लॅक्स ते बी आज आम्ही हांगासर स्टार्ट केले.
0: साखळीतले रवींद्र भवनात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी यंग इनोव्हेटर्स स्टॅम लॅब कार्यावळी खाला ऑगमेंटेड रियलिटी आनी व्हर्च्युअल रियलिटी कार्यशाळेचे उक्तावण जाले. ही कार्यावळ गोंय सरकारच्या विज्ञान तंत्रगिज्ञान आनी कोयर वेवस्थापन विभागान गोंय राज्य विज्ञान आनी तंत्रगिज्ञान परिशद, इंडो युएस विज्ञान आनी तंत्रगिज्ञान मंच, युएस मिशन इंडिया आनी स्टीम वर्सिटी हांच्या सहकार्यान आयोजित केल्ली. ऑगमेंटेड रियलिटी, व्हर्च्युअल रियलिटी आनी हेर म्हत्वपूर्ण आनी उदेंत्या तंत्रगिन्याना मदल्या फुडारा खातीर आवश्यक कुशळटाय विद्यार्थ्यांक प्रदान करप हो हे कार्यशाळेचो हेत आसा अशें मुखेलमंत्र्यांनी हे वेळार उलयतना सांगले.
1: एट प्रेझेंट आमी नवीन नवीन जे शिकता तितूंत जस्ट तुका शिकपाची संद मेळ्ळी बिकॉज आर्टिफिशियल इंटेलिजन्स इट इज अ व्हर्च्युअल रियलिटी, एक्सटेंडेड रियलिटी, रोबोटिक, डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी आनी वेरियस थिंग्स. बट हे फ्युचर आसतले अशेंच हांव म्हणटा. हाज्याय पेक्षा न्यू टॅक्नोलॉजी इन फ्युचर ही येवपाकूय शकता. आमकां ताच्या खातीर रेडी रावचें पडटले.
0: गोंयची दुर्मिळ आनी पारंपारीक कावी कला जतन करपी फामाद कलाकार सागर नायक मुळे हांणी एक अत्यंत खोशयेची खबर दिल्या. भारताच्या राष्ट्रपतींकडच्यान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिसा निमतान मेळपी अधिकृत निमंत्रण पत्रिकेचेर हे वर्सा गोंयच्या पारंपारीक कावी कलेचे डिझायन पळोवंक मेळटले. सागर नायक मुळे हांणी खोस उक्तायतना गोंयच्या मातयेचो आनी संस्कृतायेचो हो व्हड गौरव आसा अशें म्हळा. आमची तांबडी माती आनी पारंपारीक कला आयज खऱ्या अर्थान सुंदर आनी भांगरा खिणांतल्यान वता. भारत सरकार राष्ट्रपती आनी भारत मातेचे मना काळजासावन आभार मानता अशेंय तांणी म्हळा. पेडणे वजरी हांगा एक दूद उत्पादक शेतकारान गोंय सरकारच्या मुखेलमंत्री सुधारीत कामधेनू योजना आनी हेर कृशी उपक्रमांच्या मजतीन आपल्या उपजिविकेत बरोच बदल घडून हाडला. ह्या येवजणेचो लावार्थी आनंद शेटे हांणी सांगले, तांणी सुमार 15 वर्सां आदी कामधेनू येवजणे खाला आपलो दुग्ध वेवसाय सुरू केल्लो आनी आतां हे वेवसायाच्या माध्यमांतल्यान ते आपल्या कुटुंबाचे पोट भरता. हे येवजणेन तांकां अदीक दूद दिवपी गाय आनी वैज्ञानीक पद्दतीन गोठो उबारपाक मजत मेळ्ळी. हे विशीं उलयतना आनंद शेटे हांणी
2: काम धेनू स्किमी अंडर गायी घेऊन धंदो चालू केला. आता म्हाका साधारण 15 वर्सां झाले या धंद्यान. आम्ही हो धंदो चलोवन आपचे पोट भरतात. थंय त्या गव्हर्नमेंटा अंडर आम्ही मिल्किंग मशीन घेतले, ग्रास कटर घेतला, जनरेटर घेतला आणि त्याच्या हेचेर आम्ही दूध काढपाक.
0: हवामान. गोंय हवामान केंद्रान 4 ते 6 ऑगस्ट मेरेन राज्या खातीर हळडुवो इशारो जारी केला. हवामान खात्याच्या म्हायती प्रमाण उत्तर आनी दक्षिण गोंयात 5 आनी 6 ऑगस्टाक हळडुवो इशारो लागू उरतलो. ह्या काळात कांय सुवातींनी व्हड पावस आनी वराक 40 ते 50 मिनिटांत वारें मारपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन सर्त आयज सावन

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ बापटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंयांत एसटी आरक्षणाची प्रक्रिया बेगोबेग पुराय करपाचें आस्वासन केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी दिलां. दिल्लींत अमित शाह हांची भेट घेतल्या

0: जाल्ले आसात शुभप्रभात ह्या कार्यावळीन आयकुप्यांक परत एक फावटी येवकार आयकुप्यानो आतां आयकुया अर्थ उद्देग सादर करपी सिद्धी विनायक नायक.
1: अर्थ उद्देगाच्या आयकुप्यांक सिद्धी विनायक नायकाचो मायेमोगाचो नमस्कार आनी सुप्रभात. आमच्या भारतीय संस्कृतीत भांगराक एक म्हत्वाचे स्थान आसा. भारतीय लोक भांगराक फकत एक गुंतवणूक म्हण न पळयता, तांचे आनी भांगराचे भावनीक नाचणे आसा अशें म्हळ्यार अतिशयोक्ती जावची ना. जन्मा सावन लग्ना मेरेन, सणा परबे सावन गुंतवणुके मेरेन प्रत्येक पांवड्यार भांगराचो वापर करतात. तातूंत भारतीय घरांनी भांगराक एक वस्त म्हण न पळयता, सुरक्षीत संपत्ती म्हण पळयतात. पूण आतां काळ बदल्ला. आयच्या डिजिटल पर्वांत प्रत्येक गजाल ऑनलायन जायत आसा. पयशे डिजिटल जाले, शेअर्स डिजिटल जाले, जमनीच्यो नोंदी डिजिटल जाल्यो आनी आतां भांगर लेगीत डिजिटल जालां. हाकाच इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स वा ईजीआर म्हणटात. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट म्हळ्यार सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या नियंत्रणांत आशिल्ल्या सुरक्षीत तिजोरेंत आपल्या नांवार आशिल्ल्या शुद्ध भांगराचे इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र आपल्या डिमॅट खात्यांत दवरतात. जशे आमी शेअर्स, म्युच्युअल फंडाचे युनिट्स, बॉन्ड्स डिमॅट खात्यांत दवरतात, तशे हे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट लेगीत डिमॅट खात्यांत दवरतात. आतां ह्या इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिटाचो फायदो कितें असो प्रस्न आयकुप्याच्या मतींत येवंक शकता. घरांत भांगर दवरपाक खूब धोके आसतात. चोरी जावप, शेणप, विमो, बँकेच्या लॉकरांत दवरल्यार लॉकराचे भाडे अश्यो अनेक गजाली आसतात. पूण हे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स अत्यंत सुरक्षीत सरकारी मान्यतेच्या तिजोरेंत दवरतात. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स हे सोमार ते शुक्रार सकाळी 9 ते रातचे 11:30 मेरेन आपल्या ब्रोकरा मार्फत घेवपाक वा विकपाक मेळटात. म्हणजेच शेअर्साच्या सदींच्या वेव्हारा प्रमाण तांचे वेव्हार करपाक मेळटात. तांचे सेटलमेंट T+1 अशेच आसता. फकत आपल्या ब्रोकरा लागी NSE EGR हो सेगमेंट एक्टिवेट करपाक जाय. भांगराच्यो वस्ती विकत घेतना त्या भांगराच्या शुद्धते विशीं मनात एक साशंकता आसता. पूण इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिटांत जमा जावपी भांगर हे ठराविक शुद्धतेचे म्हण प्रमाणीत केल्ले आसता. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिटाचो आनीक एक फायदो म्हळ्यार सगळे वेव्हार पारदर्शक आसतात. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिटाची खरेदी विक्री शेअर बाजारा प्रमाण जाता. ह्या खातीर भांगराचे मोल बाजार भावा प्रमाण निश्चित करतात. म्हण जशे भांगराच्या वेवसायिका प्रमाण भांगराचे मोल बदलपाचे प्रकार हांगा जायनात, तशेंच इलेक्ट्रॉनिक रिसिटाक आख्ख्या देशांत एकूच मोल आसता. लिक्विडिटी म्हळ्यार तरलता. जेन्ना पयशांची गरज आसता वा आपल्याक जाल्लो फायदो पयशाच्या रुपांत घेवन दिसता तेन्ना हे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स ब्रोकरा मार्फत सहज प्रमाणांत विकपाक मेळटात आनी तांकां खरेदी करपी लोक आसताच हाची हमी मेळटा. जेन्ना आमी इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट विकतात तेन्ना ते इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट आमच्या डिमॅट खात्यावेल्यान खरेदी करप्याच्या डिमॅट अकाउंटांत वतात. आतां सुद्दां कांय आयकुप्याच्या मनांत अजून एक प्रस्न येवंक शकता की गोल्ड ETF म्हळ्यार गोल्ड इलेक्ट्रॉनिक ट्रेडेड फंड आसतना हे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट येवप म्हळ्यार कित्याक. हाची जाप म्हळ्यार गोल्ड ETFांत आमी म्युच्युअल फंडाच्या माध्यमांतल्यान गुंतवणूक करतात. तातूंत फंड वेवस्थापन खर्च आसता. तो वर्साक 0.40% ते 0.80% मेरेन आसता. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट जशे खऱ्या भांगरांत परिवर्तीत करपाक मेळटा तशे गोल्ड ETF करपाक मेळना. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिटाची जेन्ना खऱ्या भांगरांत रुपांतर करून मेळटा तेन्ना मात ताजेर चालू मोलान 3% GST आकारतात. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट आमच्या डिमॅट खात्यांत दिसत आसले लेगीत खंय तरी त्याच वजनाचे खरे भांगर आमच्या नांवार आसता. ते राखपा खातीर सध्याक 15 रुपया किलो प्रत्येक दिसा अशे नाममात्र शुल्क आकारतात. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिटावरवी कमीत कमी 100 मिलीग्राम सावन भांगराची

खरेदी करपाक मेळटा. पूण सरकारान अजून मेरेन म्युच्युअल फंडा प्रमाण सिस्टमॅटीक इन्वेस्टमेंट प्लान पद्दतीन इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिटाची खरेदी अजून मेकळीक दिवंक ना. पूण इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट ही पद्दत सरकाराच्या डिजिटल इंडिया संकल्पनेक पूरक आसा. बरे तर आयकुप्यानो, आतां आमची भेट फुडल्या अर्थउर्दे कार्यावळींत. तो मेरेन सिद्धिविनायक नायकाचो परतून एक फावट नमस्कार आनी सुप्रभात.

0: अर्थउद्योग निकतेच तुम्ही ऐकले सादर करपी आशिल्ले सिद्धिविनायक नायक.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
0: ऐकुप्यानो तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडे वर्तना ऐकूया मनोज कामत हांच्यो कविता.
2: म्हजे कवितेचे नाव कवन म्हजे काळजातुले. सर्त नाका कोणाच कडेन, उतराक नवो अर्थ नाका. उतरां म्हजी म्हजेच कडेन, हेरा कडेन जोखू नाका. सर्त नाका कोणाच कडेन, उतराक नवो अर्थ नाका. उतरां म्हजी म्हजेच कडेन, हेरा कडेन जोखू नाका. कवन म्हजे काळजातुले, जैतानी हार नाका. उत्फरके उठ्ठात उमाळ्याचे, भावने कडेन खेळ नाका. कवन म्हजे काळजातुले, जैतानी हार नाका. उत्फरके उठ्ठात उमाळ्याचे, भावने कडेन खेळ नाका. अणभव म्हाका भाविल्लो, उतरां तूट चिंतनात नाका. खोस दिणे कवित म्हजे, पैशांचो बाजार नाका. अणभव म्हाका भाविल्लो, उतरां तूट चिंतनात नाका. खोस दिणे कवित म्हजे, पैशांचो बाजार नाका. धादोस काय मेळत रावची, मनशां मदीं क्लेश नाका. उतरां निखळ व्हावत रावूं, कोणाच कडेन द्वेष नाका. धादोस काय मेळत रावची, मनशां मदीं क्लेश नाका. उतरां निखळ व्हावत रावूं, कोणाच कडेन द्वेष नाका. एकटाय हाडप संस्कृताय, हेच खरें काम म्हजे. भाशेचे रयत फुलोवप, हातल्यानूच जैत म्हजे. एकटाय हाडप संस्कृताय, हेच खरें काम म्हजे. भाशेचे रयत फुलोवप, हातल्यानूच जैत म्हजे. कोंकणीचो व्हड फुडार, हेच आसा म्हजे सपन. नितळ उदका झऱ्यावरी, व्हावत रावूं म्हजे कमन. कोंकणीचो व्हड फुडार, हेच आसा म्हजे सपन. नितळ उदका झऱ्यावरी, व्हावत उरूं म्हजे कवन. म्हजी दुसरी कविता, कवितेचे नाव आकूर. म्हाका कितलोय माड्डिलो, जाल्या लेगीत हांव वयर येतलोच. कोमरी तोडल्यार नवो आकूर धरतलोच. कोमरी तोडल्यार नवो आकूर धरतलोच. म्हज्या अस्तित्वाची म्हाका जाण आसा. भितर गर्भीत उब धडपडपाची इच्छा, आशेचो किरण आसा. धडपडपाची इच्छा, आशेचो किरण आसा. सुर्याचे केण, भुयेचे देण, उदकाचो घोट, उर्बेचो नेट. म्हाका पुरो तरतरपाक, म्हाका पुरो तरतरपाक. रूख जावपाचे सपन बाळगून, एकटोच झुजून. म्हाका वाट सोदूंक जाय, मुळां घट जमनीत रोवून. जैताच्या पावंड्यार पावूंक जाय, जैताच्या पावंड्यार पावूंक जाय. हांव बेनुल्ल शेवटीतलो, आंगा खांद्यार पातळिल्ली. म्हजेच रगत पिवपी मोरावी मोडून उडयतलो. सावटांतल्यान तकली वयर घुसयतलो, सावटांतल्यान तकली वयर घुसयतलो. खडपांत लेगीत मुळां रिगयतलो. मळबा मेरेन फाकारतलो हात.

मळबा मेरेन फाकारतलो हात. हेरा भशेन सुवार्थी जाय नासून शेवण्याक घालतलो साद. घोटेर बांदपाक चानयाक दितलो अमूर पिकी फळां, माकडाक दितलो पावसांत शेणिल्ले घर, माकडाक दितलो पावसांत शेणिल्ले घर. असंख्य जीव म्हज्या आंगा खानार सदां काळ खेळटले. ताती पिलो वाडून नव्यो पिळग्यो पसवतल्यो. फुलां परमळटली, फळां रसरसतली, फुलां परमळटली, फळां रसरसतली. म्हजे सासायेन आनिकूय नवे आकूर रुजवणा येतले. फुडाराचो रूख जावपाक, फुडाराचो रूख जावपाक. म्हजी फुडली कविता, कवितेचे नाव संघर्ष. आपणाले जिणेंत संघर्ष हो करचोच पडटा. आपली वेगळी सुवात जोडपाक, आपली वेगळी सुवात जोडपाक. झाडाचो संघर्ष बियेतल्यान भायर येवपाक, निसर्गा कडेन झूज दिवपाक. झाडाचो संघर्ष बियेतल्यान भायर येवपाक, निसर्गा कडेन झूज दिवपाक. फुलपाख्याचो संघर्ष कुकुनांतल्यान उजवाड पळोवपाक, बळ आंगात रुजोवन उडपाक. फुलपाख्याचो संघर्ष कुकुनांतल्यान उजवाड पळोवपाक, बळ आंगात रुजोवन उडपाक. साळखाचो संघर्ष मुंडलेतल्यान भायर सरून उदकाचो थाव सोदीत वयर येवपाक. साळखाचो संघर्ष मुंडलेतल्यान भायर सरून उदकाचो थाव सोदीत वयर येवपाक. तणाचो संघर्ष वतान लाशिल्ल्या वांज जमनीतल्यान पाणयाच्या समागमान प्राण धरपाक. तणाचो संघर्ष वतान लाशिल्ल्या वांज जमनीतल्यान पाणयाच्या समागमान प्राण धरपाक. सुकण्याचो संघर्ष पाखट्यांत विश्वास बाळगून उंच मळबा मेरेन सर्त करपाक. सुकण्याचो संघर्ष पाखट्यांत विश्वास बाळगून उंच मळबा मेरेन सर्त करपाक. मुयेचो संघर्ष कश्टाचे चीज करपाक, आपले परस चड वजन झेलपाक. मुयेचो संघर्ष कश्टाचे चीज करपाक, आपले परस चड वजन झेलपाक. बाळकाचो संघर्ष गर्भांतल्यान भायर सरून दोळ्याचे खोलायेंत संसार पारखुपाक. बाळकाचो संघर्ष गर्भांतल्यान भायर सरून दोळ्याचे खोलायेंत संसार पारखुपाक. आत्मशक्त जागोप, आत्मविश्वास बाळगून भितर संघर्ष करीत नकारार्थी विचारा कडेन. आत्मशक्त जागोप, आत्मविश्वास बाळगून भितर संघर्ष करीत नकारार्थी विचारा कडेन. संघर्ष करीत नकारार्थी विचारा कडेन. फुडली कविता, कवितेचे नाव वलय. एक थेमो विचारांचो चितनाची वलयां येत रावतात. एका फाटल्यान एक तरंग एकांत एक घुसपून. एक थेमो विचारांचो चितनाची वलयां येत रावतात. एका फाटल्यान एक तरंग एकांत एक घुसपून. परतून दुसरो थेंबो, नवी वलयां. आदल्या वलयां परस चड घुसपावन घुसपल्ली सुतां आनीकूय. परतून दुसरो थेंबो, नवी वलयां. आदल्या वलयां परस चड घुसपावन घुसपल्ली सुतां आनीकूय. हे थेंबे झडत रावतात, हे थेंबे झडत रावतात. हर एका खिणाक जलतरंगाचे ध्वनी म्हज्या कुडींत गाजयत रावतात. हर एका खिणाक जलतरंगाचे ध्वनी म्हज्या कुडींत गाजत रावतात. दुख सुखाचे तरंग थरथरत रावतात, दुख सुखाचे तरंग थरथरत रावतात. म्हाका शेणोवन विचारांच्या झोपांनी, म्हाका शेणोवन विचारांच्या झोपांनी. झोपांच्या झाडांनी, झोपांच्या झाडांनी, झाडांच्या रानांनी, झाडांच्या रानांनी. भितर भितर घुसपावन, भितर भितर घुसपावन. निरंतर वाट शेणयत, निरंतर वाट शेणयत. फुडली कविता, कवितेचे नाव जुमो. जीण म्हणल्यार एक जुवोच. चारी वाटांनी संभ्रमाच्या पाणयान व्यापिल्लो. एक एक खीण जियेल्लो आपलेच भितर. एक

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स

नमस्कार अवक्षता, यू एस आर कांय मुखेल खबरो. गोंयची आपतकालीन प्रतिसाद यंत्रणा अदीक सक्षम करपाक मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल पणजेंत उजो पालोवपी आनी आपतकालीन सेवा संचालनालय हांगा उजो पालोवपी दळाक नवीन वाहनां दिलीं. वेर्णा हांगाच्या न्याय वैजकी विज्ञान संचालनालयांतल्यान न्याय वैजकी मानसशास्त्र विभाग आनी ई पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधेचें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं उक्तावण जालें. साखळीतल्या रविंद्र भवनात मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी यंग इनोव्हेटर स्टेम लॅब कार्यक्रमात ऑगमेंटेड रियलिटी आनी व्हर्च्युअल रियलिटी कार्यशाळेचें उक्तावण जालें. भारताच्या राष्ट्रपती कडल्यान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिसा निमित्त मेळपी अधिकृत निमंत्रण पत्रकार ह्या वर्सा गोंयच्या पारंपारीक कावी कलेचें डिझायन पळोवंक मेळटलें. शाश्वत उदरगती खातीर उदेपी तंत्रगिन्यान ह्या विशयाचेर विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमीक शाळांच्या शिक्षकां खातीर गोवा राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान एक दिसाची कार्यशाळा घडोवन हाडल्या. गोंय हवामान केंद्रान 4 ते 6 ऑगस्ट मेरेन राज्या खातीर येल्लो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं, तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. जन्म मृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. लोकसभेत काल विनियोजन विधेयक

2026 ही मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि अन्य कायदे सुधारणा विधेयकही लोकसभेत सादर केलं. दरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. आज सकाळी 11 वाजता सभागृहांचं कामकाज सुरू होणार आहे. ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत साधणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक होणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे.

ही बैठक होणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या दोन दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढील दोन दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच कॉपीराईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशाचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि संस्कृतीच्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं या भारताच्या कटिबद्धतेचं प्रतिबिंब या बैठकीत उमटतं असं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. दरम्यान ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. या बैठकीत बालपणातील संगोपन आणि शिक्षण बळकट करणं, कौशल्य विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देणं आदी विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीत सहभागी होणार आहेत. वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वतीनं आजपासून पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठीचं समुपदेशन अर्थात नीट यूजी काउन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया आजपासून 12 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल. 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत संबंधित संस्थांमध्ये जाऊन उपस्थिती नोंदवावी लागेल असं या समितीनं कळवलं आहे. समुपदेशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयानं उमेदवारांना एमसीसी पोर्टलवरील नोंदणी, पसंतीक्रम नोंदवणं आणि जागा वाटप या प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदत करणारे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ जारी केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जारी करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी 10 वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत पतधोरण आढाव्यातील व्याजदरासह अन्य निर्णय जाहीर करतील. बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक सोमवारी सुरू झाली होती. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची कठोर धोरणात्मक भूमिका या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक मुख्य रेपो दर 5.25% कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. 6 सदस्यांची पतधोरण समिती आपली तटस्थ भूमिकाही कायम ठेवेल असाही अंदाज आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुका हा एक देखावा असून अशा पोकळ उपक्रमातून वास्तव लपवता येणार नाही असं म्हटलं आहे. प्रत्यक्षात तिथं जनतेचं आंदोलन आणि पाकिस्तानी दलांकडून अनियंत्रित हत्या सुरू आहेत. यावर्षी जूनपासून सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारवाईत किमान 90 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं. मानवी हक्कांबद्दल पाकिस्तान करत असलेल्या ढोंगी उपदेशाचं सत्य जगानं ओळखलं पाहिजे असंही ते म्हणाले. दरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आउटरीच सत्राला उपस्थित राहण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे निमंत्रण दिलं आहे असंही यावेळी जयस्वाल यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत लोक इथं भेट देऊ शकतील. या कालावधीत उद्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुलं राहील. प्रवेशाची अंतिम वेळ संध्याकाळी 5 वाजता असेल. देखभालीच्या कामासाठी हे उद्यान दर सोमवारी बंद राहील. या उद्यानातील प्रवेश विनामूल्य असेल. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना आणि 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अमृत उद्यानात विशेष प्रवेश दिला जाईल. तसंच राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी करता येईल असं राष्ट्रपती भवनाच्या एका निवेदनात म्हटलं आहे. इथेनॉल हे कृषी क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी इथेनॉलचं धोरण शेतकरी केंद्रित असणं आणि पिकाचा योग्य मोबदला थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं मत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं. त्यांनी शेतकरी नेत्यांच्या सर्व सूचना ऐकू घेतल्या आणि इथेनॉल बाबतच्या त्यांच्या मतांचा सरकार गांभीर्यानं विचार करेल अशी ग्वाही दिली.

इथेनॉलमुळे देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल. शेतकरी संघटना धोरण निर्मितीतील भागीदार आहेत असं प्रतिपादनही चौहान यांनी केलं. या बैठकीदरम्यान शेतकरी नेत्यांनी इथेनॉलला पाठिंबा दर्शवला. इथेनॉलमुळे शेतातील उत्पादनं केवळ बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता ती पेट्रोल पंप आणि ऊर्जा बाजारपेठेपर्यंत पोहोचतील. मका किंवा ऊस कोणत्याही पिकाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असंही शेतकऱ्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तर प्रदेश सरकार 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ महिलांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांना धार्मिक सामाजिक कौटुंबिक तसंच आरोग्यविषयक गरजांसाठी प्रवास करणं शक्य होईल असं सरकारनं म्हटलं आहे. या व्यतिरिक्त सरकारनं महिला कल्याण विभागासाठी अतिरिक्त 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे महिला आणि बालकांच्या संरक्षणाशी संबंधित महत्वाच्या योजना अधिक बळकट होतील असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे. येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात काल भारतीय ध्वज असलेल्या एमएसव्ही फैज नूरे ओलिया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. सौदी अरेबियातून तेल घेऊन निघालेलं हे जहाज या हल्ल्यामुळे समुद्रात बुडालं. मात्र या जहाजावरील सर्व 13 भारतीय नागरिकांसह 14 जणांना वाचवण्यात आलं आहे. रियादमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले चिंताजनक असून व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत आणि या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून होणारी मुक्त आणि विना अडथळा वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे असंही परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे. दक्षिण कोरियात आजपासून कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. तैपेई खुल्या महिला एकेरी स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवणारी तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांच्यासह आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताकडून या स्पर्धेत पुरुष एकेरी महिला एकेरी पुरुष दुहेरी महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा विविध प्रकारात 33 क्रीडापटू आपलं कसब आजमावणार आहेत. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं तर शिक्षणमंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नित्यानंद राय हांणी हें विधेयक वयल्या सभाघरांत मांडलें तातूंत जल्म आनी मरण नोंदणी कायदो 1969 हातूंत दुरुस्ती करपाचो हेतू आसा. विधेयक संमत जाले उपरांत राज्यसभा त्या दिसा खातीर स्थगीत दवरली. लोकसभेन काल विनियोग क्रमांक 3 विधेयक 2026 संमत केला. हाचे आदीं अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी कर आनी हेर कायदे दुरुस्ती विधेयक 2026 मांडले. नीट पेपर लीक प्रस्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निशेधा वेळार पुलिसांनी केल्ल्या आरोपा सयत जायत्या प्रस्नांचेर विरोधी वांगड्यांनी व्यत्यय आयिल्ल्याचे सभाघरांत दिसून आयले. शेतकी शेतकार खातीर इथेनॉल ही व्हड संद आसा अशें शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग हांणी सांगले. नवी दिल्लीत जाल्ले अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या शिष्टमंडळा वांगडा जाल्ले बसकेंत मंत्री चौहान हांणी शेतकार फुडाऱ्यांच्यो सगळ्यो सुचोवण्यो आयकून इथेनॉलाचेर सरकार तांचे विचार गंभीरतायेन घेतले अशें आश्वासन दिले. इथेनॉल देशाची उर्जा सुरक्षितताय तशेंच शेतकारांक घटमूट करतली अशें तांणी मुखार सांगले. शेतकार संघटना सरकाराचे विरोधक न्हय तर धोरणांत भागीदार आसात अशें मंत्री चौहान हांणी स्पश्ट केलें. हे बसकेंत शेतकार फुडाऱ्यांनी इथेनॉलाक तेंको दिलो आनी इथेनॉल म्हळ्यार शेतांतले उत्पादन फकत बाजार मेरेन मर्यादीत उरचें ना पूण पेट्रोल पंप आनी उर्जा बाजारांत पावतले अशें तांणी सांगले. खंयच्याय पिकाचे योग्य दर शेतकारांक पावप गरजेचे अशें शेतकारांनी सांगले. ब्रिक्स 2026 अध्यक्षपद सांबाळटना भारत आयज सावन 6 ऑगस्ट मेरेन भोपाळांत तिसरी ब्रिक्स संस्कृती कार्यपंगड बसका घडोवन हाडटा. ब्रिक्स संस्कृती मंत्र्यांचे बसके आदी सांस्कृतीक सहकार मुखार व्हरपा खातीर आनी मुखेल वाठारांनी एकमत तयार करपा खातीर हे बसकेंत ब्रिक्स वांगडी राज्यांचे प्रतिनिधी एकठांय येतले अशें संस्कृती मंत्रालयान सांगले. मजगती 13वी ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बसका आनी तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बसका आयज सावन ह्या म्हयन्याच्या 7 तारखे मेरेन ओडिशाच्या भुवनेश्वरांत जातली. ह्या बसकांनी ब्रिक्स वांगडी देशांतले शिक्षण मंत्री वरिष्ठ अधिकारी आनी प्रतिनिधी एकठांय येतले अशें शिक्षण मंत्रालयान सांगले. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपलो द्विमासीक चलन धोरण नियाळ जाहीर करतली. आरबीआयचे राज्यपाल संजय मल्होत्रा सकाळी 10 वरांचेर मुंबयत निमाणो रेपो दर निर्णय जाहीर करतले. केंद्रीय बँकाचे चलन धोरण समितीची 3 दिसांची बसका सोमारा सुरू जाली. आरबीआय कोर रेपो दरांत बदल जावंक नासतना 5.25% दवरपाची शक्यताय आसा. उत्तर प्रदेश सरकार 60 वर्सां आनी ताचे वयर पिरायेच्या बायलांक राज्य येरादारी महामंडळांतल्या बशींतल्यान फुकट प्रवास दितले. 2026-27 वित्तीय वर्साच्या पयल्या पूरक अर्थसंकल्पांक उत्तर प्रदेश राज्य रस्तो येरादारी महामंडळाक हो उपक्रम चालीक लावपा खातीर 100 कोटी रुपयांची तरतूद केल्या. भारतीय जनता पक्षान आपल्या लोककल्याण संकल्पपत्रांत हो उपाय दिवपाचें उतर दिल्लें. हो निर्णय राज्यभरांतल्या लाखांनी वरिष्ठ बायलांक अर्थीक आदार दितलो जाका लागून तांकां धर्मीक सामाजीक कुटुंबीक आनी भलायकी जतनाय संबंधीत गरजे खातीर प्रवास करपाक मेळटले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: वैजकी समुपदेशन समिती आयज नीट यूजी समुपदेशन 2026 खातीर पहिल्या फेरयेची नोंदणी सुरू करतली. अधिकृत वेळापत्रक प्रमाण फेरी 1 नोंदणी 1 आनी शुल्क फारीकणी 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट मेरेन दनपारा 3 वरां मेरेन उक्ती उरतली जाल्यार शुल्क भरपाची सुविधा 12 ऑगस्टाक सांजवेळा 6 मेरेन उपलब्ध आसतली. हातूंत वांटो घेवपी संस्था 4 ऑगस्टाक तात्पुरती आसतली. उमेदवारांक 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट मेरेन आपली निवडणुका भरूं येता. 13 ऑगस्टाक सकाळी 11 वरांचेर निवड भरपाचे बंद जातले. चयन लॉकिंग सुविधा 12 ऑगस्टाक सांजवेळा 4 ते 13 ऑगस्ट सकाळी 11 मेरेन उपलब्ध आसतली. राष्ट्रपती भवनातले अमृत उद्यानाचे उमाशेचे वर्सुकी 16 ऑगस्ट सावन लोकांखातीर उक्ते आसतले. लोकांक

0: अमृत उद्यानाक 15 सप्टेंबर मेरेन भेट दिवंक मेळटली. ह्या काळांत सकाळी 10 ते सांजे 6 मेरेन उक्ती उरतली. राष्ट्रपती भवनांत निवेदनांत म्हणलां की 29 ऑगस्टाक राष्ट्रीय खेळा दिसा खेळगड्यांक आनी 5 सप्टेंबराक शिक्षक दिसा शिक्षकांक अमृत उद्यानांत खाशेली प्रवेश मेळटले. गार्डन ट्रेलान बाल वाटिका, पल्मेरिया गार्डन, बेनियन ग्रोव, बॉन्साई गार्डन, बेबलिंग बुक्स, स्टेलिन लॉन, लॉंग गार्डन आनी सर्क्युलर गार्डन हांचो आस्पाव आसतलो. भेट दिवप्यां खातीर प्रवेश आनी भायर सरप नॉर्थ एव्हेन्यू रस्त्या लागसार आशिल्ल्या गेट क्रमांक 35 वयल्यान जातले. आसामभर व्हड प्रमाणांत पावस चालू आशिल्ल्यान राज्यांतल्या जायत्या वाठारांनी लोकजीण विस्कळीत जाल्या. ब्रह्मपुत्र आनी तिच्यो जायत्या उपन्हंयो धोक्याचो पावंडो हुंपला. भारतीय हवामान खात्यान आसामाच्या सगळ्या जिल्ह्यां खातीर येल्लो अलर्ट जारी केला आनी फुडल्या 24 वरांत राज्यभर व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला. आसाम राज्य आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्याप्रमाण आतां मेरेन शिवसागर, धेमाजी, गोलाघाट, चेरैडे, कामरूप महानगर सयत 10 जिल्ह्यांनी हुंवाराचो परिणाम जाला. काल हुंवाराक लागून जाल्ल्या घडणुकांनी आनीक 2 जाणांक मरण आयले आनी राज्यांत हुंवाराक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो वाडला. मुख्यमंत्री डॉ हिमंत विश्व शर्मा हांणी काल शिवसागरांतल्या आधार शिबिराक भेट दिवन हुंवारान त्रास जाल्ल्या वाठारांची तपासणी केली आनी हुंवाराक लागून परिणाम जाल्ल्या शिक्षणीक संस्थानांचे स्थितीचो नियाळ घेतलो. ह्या भेटीवेळार मुख्यमंत्र्यांनी ह्या विध्वंसक हुंवाराक जीव वचपी 10 जाणांच्या लागींच्या नात्यांतल्या लोकांक अर्थीक मजत म्हणून दरेकी 5 लाखाचे धनादेश दिले. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी बॉक्सिंग, जुडो आनी पॅरा एथलेटिक्सांक इतिहासीक कामगिरी करून राष्ट्रकुल खेळा सर्तीन भारतीय खेळगड्यांचो भोवमान केलो. काल नवी दिल्लीत जाल्ल्या सुवाळ्यांत पदक विजेत्यांक भांगरा पदक खातीर 30 लाख रुपया, रौप्य पदक मेळोवपा खातीर 20 लाख रुपया आनी कांस्य पदक खातीर 10 लाख रुपया पुरस्कार भेटयले. खेळगड्यां कडेन संवाद सादतना मंत्री मांडविया हांणी खेळगड्यांक आपल्या खेळपाच्या करियरा भायर विचार करपाक सांगले आनी फुडल्या पिळगेंतल्या भारतीय खेळा खातीर योगदान दिवपाक सांगले.
1: सरकारन खेलो इंडिया स्कीम लाया, स्पोर्ट्स के लिए सारी फैसिलिटी व्यवस्था खड़ी करी. लास्ट वीक में 36,000 करोड़ रुपया दिया जो आपके लिए यूज करा जाए. सरकार स्पोर्ट्स इंफ्रास्ट्रक्चर और फैसिलिटी नहीं चलाई. आप जैसे जो एथलीट रिटायर करेंगे, जो स्पोर्ट्स को जीते हैं, मैं आपको कहूंगा कि आप चलाओ, पैसा हम देंगे. देश की आपसे बहुत ज्यादा अपेक्षा है. हमें हर बार नए लक्ष्य को तय करना है और लक्ष्य को अचीव करने के लिए प्रयास करना.
0: भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आनी मेघालयांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. मजगतीं गोंय हवामान केंद्रान 4 ते 6 ऑगस्ट मेरेन राज्या खातीर येल्लो अलर्ट जारी केला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. संसदेन जल्म आनी मरणांची नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 संमंत केल्या आनी काल राज्यसभेन मान्यताय दिल्या. शेतकी क्षेत्रा खातीर इथेनॉल ही व्हड संद आसा अशें शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग हांणी सांगलां. ब्रिक्स 2026 अध्यक्षपण सांबाळटना भारत आयज सावन 6 ऑगस्ट मेरेन भोपाळांत 3री ब्रिक्स संस्कृती कार्यपंगड बसका घडोवन हाडटा. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी राष्ट्रकुल खेळा सर्तीन भारतीय खेळगड्यांचो भोवमान केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सुपल्यो. मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटले. नमस्कार.
2: दोनशे 33° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनला वेल्यान आमी उलयता. 8:51 आनी 12 सेकंद जाल्ले आसात. आयकुप्यानो आता आयकुया चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. सुरवेक आयकुया कपूर अँड सन्स ह्या फिल्मातले गीत, अरिजित सिंग आणि असीस कौर हांचा आवाज.

आयकप्यानो सुनिधी चौहान हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. शकुंतला देवी ह्या फिल्मातले फुडले सुवातेर आयकुया लव यात्री ह्या फिल्मातले गीत आतिफ असलम.

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकता चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. नऊवार जल्ली असत. चित्रसंगीत ह्या कार्यावळीतल्यान विसव घेऊया आणि ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खोबरो.

नमस्कार, हांव अक्षता युएसांत कामुखील खबरो. गोंयची आपतकालीन प्रतिसाद यंत्रणा अदीक सक्षम करपाक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल पणजेंत उजो पालोवपी आनी आपतकालीन सेवा खात्यान हांगा उजो पालोवपी दळांक नवीन वाहनां दिली. वेर्णा हांगाच्या न्याय वैजकी विज्ञान खात्यान न्याय वैजकी मानसशास्त्र विभाग आनी ई पेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधेचें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं उक्तावण जालें. साखळीतल्या रविंद्र भवनांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं यंग इनोव्हेटर स्टेम लॅब कार्यक्रमा अंतर्गत ऑगमेंटेड रियलिटी आनी व्हर्च्युअल रियलिटी कार्यशाळेचें उक्तावण जालें. भारताच्या राष्ट्रपती कडल्यान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिसा निमित्त मेळपी अधिकृत निमंत्रण पत्रिके ह्या वर्सा गोंयच्या पारंपारीक कावी कलेचें डिझायन पळोवंक मेळटलें. शाश्वत उदरगती खातीर उदेपी तंत्रगिन्यान ह्या विशयाचेर विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकां खातीर गोवा राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान एक दिसाची कार्यशाळा आयोजीत केल्या. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी राष्ट्रकुल खेळा सर्तीन भारतीय खेळगड्यांचो भोवमान केलो. गोंयांत एसटी आरक्षणाची प्रक्रिया बेगोबेग पुराय करतले अशें आश्वासन केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी दिलां. दिल्लीत अमित शाह हांची भेट घेतल्या उपरांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ही म्हायती दिली. रिझर्व्ह बँक आयज द्विमासीक चलन धोरण नियाळ जाहीर करतली. ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची 13वी बसका आयज सावन 7 ऑगस्ट मेरेन ओडिशांत भुवनेश्वरांत जातली. गोंय हवामान केंद्रान 4 ते 6 ऑगस्ट मेरेन राज्या खातीर येल्लो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: तुमचे दायज तुमचो अभिमान, गोयचे सांस्कृतिक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव

0: सगळ्यांक दाखोवपाची ही आसा भांगराची संद. केंद्र सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हो पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाचीही संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता अख्ख्या देशात दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.
1: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकता चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. आमची ही कार्यावळ पुढे वर्तन ऐकूया पती पत्नी और वो ह्या फिल्मातले गीत. रोचक अरिजित सिंग, नेहा कक्कर हांचा आवाज.

0: ऐकूया ऐकूप्या नो. प्रेम रतन धनपायो ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले. शान, पलक मुच्छल आणि ऐश्वर्या हांचा आवाज आशिल्लो. हिमेश रेशमिया हांचे संगीत आणि इर्शाद कामिल हांची रचना. आणि ऐकूप्या नो ह्या गीता संगताक आयची चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी ऐकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अशोच मनभुलवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेता. तुम्ही मजरत ऐकात आणि आस्वाद घ्या.
2: आणि हांव आयकात गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
3: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
2: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
4: गाव आणि हांव
0: 233° 1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही म्हादय वाहिनी. श्रोतेहो 9:30 आणि 18 सेकंद झालेले आहेत. ऐकूया मराठी संगीत. श्रोतेहो नमस्कार. मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आज ह्या कार्यक्रमात सर्वप्रथम आम्ही आमच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूया गणेश वंदनेनं. तर ऐकूया हे गीत रोहन प्रधान यांच्या स्वरात, मनोज यादव आणि शांताराम मापुसकर यांची रचना.

श्रोते हो, आता ऐकूया ऋषिकेश कामरेकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात हे गीत।

आयकुप्यानो उशा उत्तोप हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. फुडल्या सुवातेर आयकुया. एच ब्रिटन गायता बस कंडक्टर.

शादी हो चुकी है।

0: इतना पैसा निकालना मेहनती, इतना बड़ा नोट लाओ लाओ।
1: तुम्ही ऐकत आहात कातारांची कार्यावळ। आमची कार्यावळ परिवर्तन ऐकूया सिकू फ्रॉम अँथनीचे ऑस्ट्रेलिया बाबतीत दरबार।

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.
1: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ. आता ऐकूया लॉर्ना आणि एच.

वातोने तांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि इतल्यान कातारांची कार्यावळ हांगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादरी चॅनल ऐकुप्यानो 10:30:05 आसात. ऐकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीत उस्ताद शाहिद परवेज हांचे सतारवादन, राग भैरव उपरांत राग देशकार.

उस्ताद शाहिद परवेज हांच्या सतार वादनान तुम्ही ऐकलो राग भैरव. आता ऐकूया उस्ताद शाहिद परवेज हांच्या सतार वादनान राग देशकार.

सुरवेक ऐकूया जाने तू या जाने ना या फिल्मातले गीत बेनी दयाल, सतीश चक्रवर्ती, अनुपमा देशपांडे यांनी सांगतांच्या आवाजात, ए आर रहमान यांचे संगीत आणि अब्बास टायरवाला यांची गीतरचना.

हद कर दी आपने या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात संगीतकार आनंदराज आनंद आणि गीतकार आनंद बक्षी गाता रहे मेरा दिल तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर ऐकूया फुडले गीत

0: जिंदगी ना मिलेगी दोबारा या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले फरहान अख्तर ऋतिक रोशन आणि अभय देओल यांच्या आवाजात शंकर एहसान आणि लॉय यांचे संगीत आणि जावेद अख्तर यांची रचना ऐकू पियानो फिल्मी संगीताचा आस्वाद तुम्ही घेता ऐकत गाता रहे मेरा दिल कार्यावळीत या खिणाक घेऊया लहानसोच विसव
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
2: वेव्स
0: गाता रहे मेरा दिल कार्यावळी तुमका परतून एकदा येऊकार ऐकूया फुडले गीत

साधी माणसं या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार आनंद घन आणि गीतकार योगेश. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंद्राचेर तुम्ही ऐकता गाता रहे मेरा दिल. ऐकूया फुडले गीत. ती सध्या काय करते या फिल्मातले गीत आता ऐकूया. मंदार आपटे हांचो आवाज आणि संगीत. देवयानी कर्वे कोठारी यांची गीतरचना.

0: दौड या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले आशा भोसले आणि येसुदास यांच्या आवाजात. संगीतकार ए आर रहमान आणि गीतकार महबूब. गाता रहे पेरा दिल. तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलाचेर. कार्यवळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: तुमचे दायज तुमचो अभिमान. गोयचे सांस्कृतिक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखवपाची ही असा भांगराची संद. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हा पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामा जिखपाचीही संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता आख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

इंग्लिश विंग्लिश या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले सुनिधी चौहान, स्वानंद किरकिरे, नीलांबरी किरकिरे आणि नेटली हांच्या आवाजात. अमित त्रिवेदी हांचे संगीत आणि स्वानंद किरकिरे हांची गीतरचना. गाता रहे मेरा दिल कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया व्हॉट्स युअर राशी या फिल्मातले गीत सोहेल सेन आणि बेला शेंडे हांच्या आवाजात. संगीतकार सोहेल सेन आणि गीतकार जावेद अख्तर.

टाइमपास या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजात, चिनार महेश हांचे संगीत आणि गुरु ठाकूर हांची गीतरचना. ऐकूया फुडले गीत, नीळकंठ मास्टर या फिल्मा खातीर श्रेया घोषाल हांचो आवाज, संगीतकार अजय अतुल आणि गीतकार गजेंद्र अहिरे.

गाता रहे मेरा दिल, तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे चॅनलाचेर. आता ऐकूया कार्यावळीतले निमाणे गीत.

0: अनेक हांच्या आवाजात प्रीतम हांचे संगीत आणि सईद कादरी हांची गीतरचना ऐकू प्यानो. या गीता वांगडा गाता रहे मेरा दिल कार्यावळ इतल्यान सोपता.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. कार्यवळींची रूपरेषा रुकडीच.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: दोनशे 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 12:42 सेकंद जाल्यात. आता जाणा जावन घेऊया फुडल्या कार्यावळींची रुपरेषा. ही रुपरेषा सांगून झाल्या उपरांत 12:05 मिनटांचेर आयकुपाक रावात खासा बायलां खातीर अस्तुरी ही कार्यावळ. अस्तुरी आयज घेवन येता लायव्ह फोन इन प्रोग्राम. मुखेल सोयरी दोतोर समिदा फडते. विषय जावन आसा स्तनपान. सादर करतात चारुशिला देसाय. संपर्क करपा खातीर फोन 0832-222-4457 आनी 0832-242-1285. एक वराचेर हिंदीतल्यान खबरो. मुखेल खबरो 1:05 मिनटांचेर. उपरांत कांद्रा ओळा कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. सदा फुली 1:40 मिनटांचेर. चित्रसंगीत आयकुपाक रावात 2:30 मिनटांचेर. 3:12 मिनटांचेर आमची दनपारची सभा सोंपता. पाच वरां जावन 28 मिनटांचेर आमची तिसरी सभा सुरू जाता. मराठी युवाणी 5:30 मिनटांचेर. रोजगार माहिती 6:10 मिनटांचेर. शब्दुली आयकुपाक रावात 6:15 मिनटांचेर. कातारांचो आस्वाद घ्यात 6:35 मिनटांचेर. 7:00 तिन्ही सांजा प्रादेशिक खबरो 7:20 मिनटांचेर.

चावडेर 7:30 8:30 गीत गजल स्पॉटलाइट 9:15 आणि चर्चा का विषय 9:30 आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता 10:00 कोकणी नाटक रातच्या 11:12 आमची निमाणी सभा सोपता ह्यो आशिल्ल्यो म्हादय जनलावेल्यो तरेकवाळ कार्यावळी. आता जाणा जाऊन घेऊया FM रेनबो चॅनलावेल्यो कार्यावळी. 12:05 अस्तुरी लाईव्ह फोन इन कार्यावळ. कातारांचो आस्वाद घ्यात 1:05. दनपारच्या 2:00 मराठी गीता तुमका ऐकूपाक मेळटली.

2:32 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत जुकबॉक्स आरजेस चॉईस 3:00 3:30 एनसीईआरटीन प्रायोजित केली कार्यावळ उमंग डान्स हिट्स 4:05 इन टॉप गियर 5:10 रेनबो सांज ऐकूपाक रावात 6:05 फोन इन चित्ररंजन 7:10 कातारां 8:00 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत वॉट्स हॉट 9:30 द फील गुड आर 11:10 ह्यो आशिल्ल्यो FM रेनबो चॅनलावेल्यो तरेकवाळ कार्यावळी. फुडली कार्यावळ रोखडीच.

0: नमस्कार भयणीनो, एफ एम रेनबोच्या वितरवणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार दिता. हांव चारुशिला. ही लायव्ह फोन इन अस्तुरी. आमच्या स्टुडिओत आसात डॉक्टर समीदा फडते. तांचो विषय स्तनपान आणि तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला. संपर्क करपा खातीर आमचे फोन नंबर 0832-222-4457 आणि 0832-242-1285. दोतोर, स्टुडिओत तुमकां माय मोगाचो येवकार.
1: नमस्कार.
0: दोतोर समीदा फडते हे नाव आमच्या आयकप्यांक तशें नवें न्हय, कारण फाटल्या वर्सा ह्याच सप्तकांत त्यो आयिल्ल्यो आमच्या स्टुडिओत आयकप्यां लागीं तांणी संवाद सादिल्लो. डॉक्टर समीदा, परतून एकदां तुमकां माय मोगाचो येवकार. तुमची थोड्या भितर वळख हांव आमच्या आयकप्यांक करून दितां. डॉक्टर समीदा फडते नामनेच्यो पेडियट्रिशन आनी नियोनेटोलॉजिस्ट, एमबीबीएस आनी डीएसएचची गोंय मेडिकल कॉलेजांत पदवी घेतल्या उपरांत डीएनबी पेडियट्रिक्स मुंबयच्यात तांणी ही डिग्री मेळली आनी उपरांत नियोनॉटॉलॉजी ह्या विशयांत प्रेस्टिजियस अशी नामनेची फेलोशीप तांणी मेळली. सिनियर रेजिडेंट म्हणून त्यो गोंय मेडिकल कॉलेजांत कार्यरत आसात. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियट्रिक्स ज्यो त्यो सेक्रेटरी आसात. डॉक्टर समीदा, माय मोगाचो येवकार. आणि हांव तुमचे खाशेले उपकार आठयतां की तुमी ह्या दिन परतून एकदां आमच्या कडेन संपर्क साधून हांगा आयली. दोतोर, भुरगीं हो तुमचो आवडीचो विशय, जिव्हाळ्याचो विशय आणि स्तनपान ह्या विशयाचेर तुमी सगळ्या आवयांक मार्गदर्शन करतात. अनेक सामाजिक संस्थांनी तुमी लेक्चर्स दितात, आकाशवाणी दूरदर्शनाचेर कार्यक्रम करतात. तर म्हजो पहिलो प्रश्न, आता पेडियट्रिशन म्हळ्यार ल्हान भुरग्यांची दोतोर आणि नियोनेटोलॉजिस्ट म्हळ्यार?
1: तर नियोनेटोलॉजिस्ट म्हळ्यार, पयली तर तुमचे खूप आभार म्हाका हांगा येवपाची ऑपॉर्च्युनिटी दिल्यान. सुंदर पद्धतीन सगळे म्हज्या बद्दल सांगले, तुमचे खूप आभार. थँक्यू सो मच. सो नियोनेटोलॉजी म्हळ्यार जाल्ल्या भुरग्यांची कशी काळजी घेवपाचे तेचे, ताका नियोनेटोलॉजी.

0: स्टडीचं पळोवपाक वचत जाल्यार अशें म्हणटा की ग्रीन टी न्ही एक एकदा ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन कमी जाता.
1: ओके
0: आतां समज जर खंयची बायल जर पयली पासून पिवून आयल्या हॅबिच्युअल आसा जर सवय जर जाल्या बिकॉज इट इज रीच इन एंटी ऑक्सिडंट तेच्या हांव ना म्हणिना पण थोडे न्ही हर्बल प्रोडक्ट्स ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन इनहिबिटर्स म्हणटा ताका तातूंत एक्च्युली मिल्क प्रोडक्शन कमी जाता आनी जर कन्सिस्टंटली कितें आसता पयले 2 दीस दूद कमी येता मागीर पयले 2 वीक आनी मागीरचे 2 म्हयन्यांनी एव्हरी 2-2 विकांनी ब्रेस्ट मिल्काची क्वॉलिटी क्वांटिटी चेंज जाता जशी भुरग्याची जशी वाड जाता तशी सिमिलरली आमच्या नैसर्गीक पद्दतीन एक आवयचे दूद त्या भुरग्याक लागून तशें तशें त्या प्रमाणान चेंज जायत वयता. म्हणजे जर एक जर भुरगो जर प्रिटम जाला जाल्यार त्याच्या आवयचे दूद आनी जे जो भुरगो 9 महिन्याचे जाला तिचे दूद हातून खूप डिफरंस असता. सो अकॉर्डिंगली जेव्हा ग्रीन टी घेता न्ही खंय ना खंय तरी वयर सकयल जाता इट डज अफेक्ट आनी आताच्या ग्रीन टीन कॅफेनूय आसता सो मातशें लक्ष दिवपाक जाय की कितले घेता ते सामकेच जर बंद करपाक मेळटा जाल्यार बेस्ट 1-6 महिने बंद केले म्हणून काय प्रॉब्लेम जायना आनी समज जी वेट कॉन्शियस आसा की वजन कमी जावपाक जाय ग्रीन टीन सो जेन्ना एक आवय पळय बरे भशेन स्तनपान करता न्ही 6 महिने जितले वजन प्रेग्नन्सीन गेन जाता ते आपूणच कमी जाता सो ग्रीन टी मातशी अवॉयड केल्यार बरी बट अवॉयड करपाक जर जायना जाल्यार लिमिटेड टू 1 कप एका दिसा
1: कमी करप
0: इवन जे चा कॉफी म्हणटा पळय अप टू 200 मिलीग्राम अशें ऑनलायन येता बट तशें ना मॅक्झिमम यू कॅन हॅव इज 120 ml इन अ डे एक तर सकाळचे ना सांजचे आनी न्ही एक म्हाका मेसेज सगळ्या आवयक स्पेशली धाडपाक जाय ऑलरेडी न्हीद खूब अफेक्टेड जाता जेन्ना भुरगीं जाता तेन्ना आनी चा कॉफी ग्रीन टी घेतल्या खंय ना खंय तरी न्हीद आनी अफेक्ट जाता.
1: ओके
0: सो मातशी रेस्ट घेवपाक जाय जाल्यार मातशी चा कॉफी मातशी कमीच करपाक जाय.
1: सो थोड्या भितर म्हणजे साध्या शब्दांनी सांगप जाल्यार ग्रीन टी इज नॉट एडवायजेबल म्हणजे स्तनपान दुदा खातीर एक 6 महिने बंद करत जाल्यार ते भुरग्या खातीर बरे जाता. दोतोर ह्याच म्हजो प्रश्न आशिल्लो सो म्हाका दिसता म्हज्या आयकुपी भयणीक खूब बरी इन्फॉर्मेशन मेळ्ळ्या. एक किर्ती राहुळ म्हणून ताणें उस्कयच्यान म्हाका फोन केल्लो ताणें विचारला स्तनपान करपी आवय आनी भुरगें हातूंत एक वेगळोच रिलेशन आसता तांचे नातें आसता पूण केन्ना केन्ना सिजेरियन जाल्यार त्या बायलेक स्तनपान करपाक अडचणी येतात जाल्यार ताजेर उपाय आनी उपचार कितें म्हणजे म्हाका दिसता पयलीं आमी धन्यवाद म्हणुया किर्ती राहुळ हाका उस्कयच्यान ताणें फोन केल्लो. दोतोर आवयक दिसता न्ही देवा आतां आपलें दूद मेळना जाल्यार ताजेर कितें शारिरीक मानसीक परिणाम जाता असोय ताजो अर्थ जाता सो तुमी कितें सांगशात?
0: तर किर्ती तुमचो प्रश्न बरो आसा थँक्यू तो विचारलो म्हणून. तर पयली न्ही तुमी म्हटले सिजेरियन इज अ व्हेरी स्ट्रेसफूल प्रोसेस ऑपरेशन जाता खंयच्या आवयक नेक्स्ट 48 आवर्स मातशी रेस्ट घेवचीच पडटा तितून प्लस स्ट्रेस आसता तितून जर आनीक स्ट्रेस घेतलो की दूद येना जाल्यार मागीर हानीक स्ट्रेसफूल जावन हानीक दूद कमी जाता. तर अशें केन्नाच आसना की आवयक दूद जायना पण हय प्रश्न विचारला म्हणून सिजेरियन जावं किंवा नॉर्मल डिलिव्हरी जावं पयले 2 दीस दूद खूप कमी येता.
1: ओके
0: तुमकां सांगू एके फावटी जेन्ना भुरगो जाता पळय न्ही पयले दूद फक्त 5-15 ml आसता म्हळ्यार 1 चमचो आमी आवयांक स्ट्रेस येता की अरे इतलेंच दूद आयलां आतां कितें करचें पण जें दूद येता पळय न्ही तितलें पुरो कारण जेन्ना भुरगो जाता पळय ताच्या पोटाची कॅपेसिटीच आसता 15 ml सो जितलें जाय तितलें नैसर्गीक पद्दतीन तितलें दूद आवयक येता आनी पयले 2 दीस आमी म्हणटा पळय चीक ऑर येल्लो दूद आनी थोडी जाणां पयलीं भायर उडयताली इट इज कॉल्ड एज कॉलेस्ट्रॉम ताका एक्च्युली अमृत म्हणटा बिकॉज तितून न्ही मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इम्युनोग्लोबुलिन्स आसता जितून भुरग्याची न्ही खूप फुडें खूप प्रकारच्या इन्फेक्शना कडल्यान खूप प्रोटेक्शन जाता प्रतिकार शक्ती खूप वाढता ताका लागून ते खूप गरजेचे. सो आनी मेन थिंग कितें आसताना मेंटल स्वताची वील पॉवर आवयची खूप स्ट्रॉंग असपाक जाय तरी मातशें डिफिकल्ट जाता तांकां चिंतपाक बिकॉज इतले व्हडली सर्जरी जाता आनी ताचे वयर कितें जाता ना मेंटल स्ट्रेस जाता की बाकीचे लोक चड स्ट्रेस जाता अरे तुका दूद येना भुरग्याक कशें मेळटलें तें न्ही आमी बंद करपाक जाय बिकॉज ऑलरेडी आवयक इतलो स्ट्रेस जाला सगळो फोकस भुरग्याचेर वयता मातशी 2 मिनटां आवयचेरूय लक्ष घालून तिका इतलो स्ट्रेस दिवपाक जायना जितलें जाय तितलें दूद येताच 15 ml सुद्धा खूप असता पहिल्या दिसा तिसऱ्या दिसाच्या मागीर नी लॅक्टोजेनेसिस फेज 2 सुरू जाता तितून फेज 2 फेज 3 तितून मागीर ऑटोमॅटिकली दूध प्रोडक्शन खूप वाढटा आनी मागीर दुधाचेर पडटा आनी मेन थिंग कितें आसा जेन्ना आवय आपल्या भुरग्याक चड दूध दिवपाक फ्रिक्वंटली परत परत

0: दोतोर आशा भोसले यांच्या आवाजातले हे साद म्हजो मुखावेलो प्रश्न. तुम्ही भुरग्यांची दोतोर आणि खास करून जाल्ल्या भुरग्यांची. स्तनपान हो आयचो विषय. थोडे भितर स्तनपाना विशीं तुम्ही कितें सांगशात?
1: स्तनपान म्हळ्यार ब्रेस्ट फिडींग एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आतां तर अशें म्हणटा की स्तनपान म्हळ्यार अमृत. आनी आतां एक्चुली ह्या वर्साची थीम ब्रेस्ट फिडींग वीक आतां चालू आसा 1 to 7 August. ह्या वर्साची थीमूय तशें आसा की जे आमचे कडेन ऑलरेडी आसा न्ही ताका स्ट्रेंथन करप. हाचें मिनींग कशें? फॅमिली सपोर्ट. घरच्यांनी खूब आधार दिवपाक जाय आवयक. जाता तितले लोकांक सांगपाक जाय की ब्रेस्ट फिडींग कित्याक इम्पॉर्टंट. आनी मेन सगळ्या आवयांक बीन कळून येवपाक जाय की स्तनपान म्हळ्यार फक्त भुरग्यांकूच न्हू, आवयकूय खूब म्हत्वाचें. आतां तुमी प्रश्न विचारलो म्हण सांगता. भुरग्यांनी तर आमी म्हणटात की डायरिया आसूं, लूज मोशन्स, निमोनिया हाचे प्रकार खूब कमी जाता ब्रेस्ट फिडींग करता तेन्ना. खुबशीं इन्फेक्शन, हय, इम्युनोग्लोबुलिन्स. आतां तर नवे नवे एक एक गोश्ट ब्रेस्ट मिल्काचे इतलो रिसर्च चालू आसा की तितून फायंड आउट करून येयला की एक्च्युली स्टेम सेल सुद्दां आसता ब्रेस्ट फिडींगेन. ह्युमन मिल्क ऑलिगोसॅकराइड म्हणून आसता. मागीर ताच्या भायर लॅक्टोफिलिन खुबशे आसता, खूब हजारांनी आसता, जितून एक्च्युली अशें म्हणटा की इट इज द फर्स्ट वॅक्सीन.
0: ओके,
1: आमी जेन्ना बाकीची जी वॅक्सिनेशन दिवपाक वता ऑर पोलिओ टिकाकरण, जाल्यार अशें म्हणटा की आवयचे दूद हे फर्स्ट टिकाकरण, स्पेशली पहिले 2 दीस, कारण तितून जी इम्युनिटी मेळटा पळय न्ही ती लायफ लाँग भुरग्यांक प्रोटेक्ट करता. आनी खंयच्या आवयन जर पयले 6 महिने फक्त आवयचे दूद दिवपाक जाय, कारण आतां खुबशे पेरंट्स म्हणटा न्ही ना म्हज्या भुरग्याक उदक जाय, गरमेन कितें करपाचें. तर एक म्हाका सांगपाक जाय की आवयच्या दुदान न्ही 87% उदक आसता. जर ऑलरेडी इतलें उदक आसा म्हणजे नैसर्गीक पद्दतीन तुमच्या भुरग्याक जाय तितलें उदक ऑलरेडी मेळटा. ताच्या भायर एक्स्ट्रा उदक दिवपाची गरज ना. तुमकां जर दिसता मातशें चड फीड करा, एक 20 मिनटां जाग्यार 30 मिनटां फीड करा. आनी न्ही एक पॉयंट फीड करतना न्ही एकेच सायडीच्यान पयली फीड करपाक जाय, मागीर दुसरी सायड दुसरी फावटी यूज करपाक जाय. कारण पयले 10 मिनटांनी पातळ दूद येता, तितून फक्त भुरग्याची न्ही तान भागता. आनी मागीरचे 10 मिनटांचे जे दूद आसता ते एक्च्युली भितर खूब फॅट्स आसता, तितून ब्रेन डेवलपमेंट ग्रोथ तितून सगळें जाता. सो सगळ्या आवयांक म्हाजो मातशी ही रिक्वेस्ट, जेन्ना फीड करता तेन्ना न्ही एटलिस्ट 20 मिनटां एकेच सायडीच्यान करा एके फावटेक. नेक्स्ट टायम फीड करता तेन्ना मागीर दुसरी सायड यूज करा, पण जाता तितले मातशें फॉलो करा. आय नो एक एकदां डिफिकल्ट जाता, ब्रेस्ट घट जाता, पण मातशें ट्राय करा. ट्राय केल्यार सगळें पॉसिबल आसा.
0: आणि आपल्या भुरग्यां खातीर हे करप जाल्यार हे कांयच न्हय, कारण भुरगेच म्हणजे सगळे आसता न्ही आवयचे. दोतोर एक प्रश्न आयला. प्लॅटिल्डा मारिया गोमेश कोलवा सावन त्यो विचारतात की स्तनपान करपी अस्तुरेची कशी जतनाय घेवप, अर्थात घरच्या मनशांनी तिका कसो आधार दिवप.
1: एकूच म्हणणे,
0: हय,
1: न्हिदपाक दिया.
0: सो
1: आवयची न्हीद सामकी इम्पॉर्टंट. तर हांव तर सगळ्यांक इतलें सांगता, जेन्ना भुरगो न्हिदता तुमी न्हिदा. तर घरच्यांचो सपोर्ट होच जाय की मातशें घरची कामां आसूं. आतां आवयक स्वताची कामां तिका करचीच पडटलीं, भुरग्याचें करचेंच पडटा, पण शक्यतो घरांतली कामां जर तुमकां हेल्प करपाक मेळटा जाल्यार ती करा, सपोर्ट करा. एक ल्हानशी गोश्ट हांवें तशी सांगली, जेन्ना तुमी हॉस्पिटलांत वयता पयलीं भुरग्याक धरूंक वच्या पयलीं आवयक विचारा, बाय तूं कशें आसा, इतलेंच विचारा. तितूनच पळया की तिका कितलें बरें दिसतलें.
0: पॉझिटिव्हिटी,
1: पॉझिटिव्हिटी तुमी तिका बरें म्हणजे तिका मागीर दिसतलें की सर आपुणूय अजून इम्पॉर्टन्स आसा. एक एकदां जेन्ना सगळो फोकस भुरग्याचेर वयता न्ही तेन्नाच आवयो आमी म्हणटा पळय पोस्टमॉर्टम ब्लूज, डिप्रेशन, ते तेका लागून जाता, बिकॉज ते सपोर्ट मेळना. पण आतां अशें जाता की न्युक्लियर फॅमिली, सगळी फूल फॅमिलीत कामांक वता, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. पण इवन जर तुमी रातची आसा जाल्यार कशें करपाचें, लायक आवय जर न्हिदल्या तुमी एक टर्न घेवन 2 वरांनी 3 वरांनी तिका याद करपाचें की बाय मातशें भुरग्याक फीड करपाक जाय. भुरगो उठ्ठलोच, फोर्स करप ना. जर ती दुदाक बसता दूद दिवपाक मातशी प्रायवसी दिया, मातशी भायर वचा, परत परत तोखणाय करनाका, सपोर्ट करा. आवय जर म्हणटा की आपणाक आयज दूद येना कितें करूं, तुमी म्हणपाक जाय कांय ना येतलें, सुशेगाद राव, कितें आसा जाल्यार आमी आसा, हे म्हणपाक सुद्दां न्ही खूब पॉझिटिव्हिटी येता. आनी मेन म्हणजे आतां कितें जाता, आवय जेन्ना डिप्रेस जाता मागीर ती फोनांक पळयता फीड करतना, तितून मागीर परत न्ही

0: मिल्क प्रोडक्शन कमी जाता कारण ते सगळ्यांनी आवयच्यानी मनस्थितीचेर आसता मिल्क प्रोडक्शन.
1: आणि म्हणजे तुम्ही सांगपाचो अर्थ इवन आता भुरगे जर समजा ताणे दूध पिऊन ते निदले ना जाल्यार घरच्यांनी त्या भुरग्याक पळयल्यार जाता सो देट आवय न्हिदपाक शकता.
0: मातशे आवयक न्हिदोंक दिया इतले जर केले न्ही जाल्यार खूप फरक पडटा. आनी म्हाका तुमकां ल्हानशी गोष्ट सांगपाक जाय आशिल्ली की रातचे सुद्दां मातशे हेल्प करा. आनी न्ही आवय केन्नाच म्हणनाका की हे खावं नाका ते खावं नाका हे मार पडटले ते मार पडटले. आवय जाय ते खावपाक शकता बिकॉज जेन्ना पळय ब्रेस्ट मिल्क प्रोड्यूस जाता पळय न्ही ते आवयच्या रक्तानसून जाता.
1: ओके
0: सो ती कितें खाता आनी मिल्क प्रोडक्शनाचेर कांयच संबंद ना. सो मातशी आवयक एक तर न्हिदोनी सेकेंड जाय ते खावनी. आतां आवयकूय खबर आसतलें की आपणें भायलें जंक खावपाक
1: जायना
0: ती घेतलीच न्ही
1: बट
0: तिका जर केन्नाय दिसलें की मातशें कितें खावचें तिका खावनी. आवयचे खावप आनी भुरग्याचे दूद हाचेर कांय संबंद ना. सो इतलो सपोर्ट केलो न्हू इट वील बी अ ह्यूज सक्सेस.
1: दोतोर आवयक आयस्क्रीम बी खायन दिस
0: भुरग्यांक थंडी जायना
1: जायना. ओके
0: फक्त हा जर कितें जर एंटीबायोटीक बीन चालू आसा जाल्यार मातशें दोतोराक विचारपाक जाय की हांव दोतोर सनपान चालू आसा म्हजे हे एंटीबायोटीक म्हज्या दुदानसून बेबी कोचूंक शकता काय. कित्याक पळया वखद डायरेक्ट ब्लडान एबजॉर्ब जाता.
1: ओके
0: जेवण डायरेक्ट रक्तान एबजॉर्ब जायना. पयली पोटान वयतले मागीर आतडीन वयतले खूप प्रोसेस आसता. वखद असं जाल्यार विचारा पण जेवण आवय जाय ते खावपाक शकता.
1: ओके सो आमकां प्लेटिल्डा मारिया गोमेश कोलवा सावन तांणी आमकां फोन केल्लो आनी तांच्या प्रश्नांक तुमी सविस्तर अशी जाप दिल्या. आनी जे तुमचे सांगप आसा की आवयांक खावपाक जाय ते दिया हे म्हाका दिसता की आयकुपी म्हज्या भयणीक एक खूप मानसीक समाधान देऊन वतले.
0: आनी एक पॉइंट मेथयाची फेस मात खूप खाया बिकॉज ताची स्टडी आसा मेथी म्हळ्यार फेनोग्रीक तातूंत मिल्क प्रोडक्शन खूप वाडटा स्पेशली आमचे नुस्तें जे गांवठी आसता तितूनय मिल्क प्रोडक्शन बिकॉज भितर चड डीएचए आसता सो मिल्क प्रोडक्शनाची क्वॉलिटी बरी जाता. त्यो दोन गोश्टी हांव सांगतले की इतली वर्सा जे चालू आसा की सगळे आवय मेथयाची पेज व्हरता ते करेक्ट. सो एक तर न्हिदपाक दिया मेथयाची पेज खावपाक दिया आनी चड तोखणाय करनाका.
1: ओके दोतोर खूप खूप तुमकां आभार तुमी इतली साध्या उतरांनी खूप खूप माहिती दितात. दोतोर आतां तुमी हॉस्पिटलांत आसतात जीएमसीन एखादो भुरगो जाता तुमकां अशें एक्झॅक्टली कितें दिसता तेन्ना ओटींतल्यान बी भायर येतकच भुरग्यांक पळोवन.
0: तुमचो पयलो प्रश्न आसलो की हांवें पिडियाट्रिक कित्याक कंटिन्यू केलें तर माझी न्ही ड्युटी आशिल्ली ते दिसा तो भुरगो जालो आनी आमी जेन्ना भुरगीं जाता तेन्ना पयली डॉक्टरान पळोवप आसता तो भुरगो म्हजो हात सोडना जालो. तितून मागीर म्हाका दिसलें की ओके हेच फुडें हांवें करपाक जाय. आनी प्रत्येक डॉक्टराक जेन्ना तूं डिलिव्हरीक वयता पळय न्हू एक तर स्ट्रेस आसता की भुरगो रडपाक जाय पण जेन्ना भुरगो रडटा पळय न्ही तेन्ना जिवाक खूप धादोसकाय भोगता. बरें दिसता एक भुरगो रडलो की म्हजे जे लंग्स ओपन जाले आनी बरें म्हणजे त्या टायमार जी खुशी येता पळय ते सॅटिस्फॅक्शन डेट इज कम्प्लिटली डिफरंट.
1: दोतोर तुमची जाप आयकतना म्हाका दोन गोश्टी तुमकां सांगपाक जाय. एक म्हणजे तुमी म्हळें की तो जाल्लो भुरगो आपलो हात सोडिना म्हणटात न्ही की ल्हान भुरग्याची मुठी देवाची मूठ आसता. आनी दुसरें न्ही म्हाका याद जाता एकदां न्ही बीबीसीन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आमचे माननीय आदले राष्ट्रपती तांकां प्रश्न विचारलो की आवयचे विशीं तुमी म्हणजे तुमच्या बर्थडेची आणि आवयची अशें हें कितें काय म्हणून म्हणजे आवयची खोशी कितें आवयची खोशी कित्याक नासता. तर तेन्ना ताणें सांगलें की जेन्ना फर्स्ट टायम भुरगो रडटा पळय तेन्ना ती आवयक जाल्ली खोशी ही खूप व्हडली आसता आनी ताजी जाप म्हाका सायंटिफीक नदरेंतल्यान आज मेळ्ळी कारण भुरगो रडप हें खूप गरजेचें आसता.
0: भुरगो रडलो की लंग्स ओपन जाता मागीर सर्क्युलेशन कंट्रोल जाता कारण पयली जी वात आसता पळय न्ही जी कापता बी तितून फूल सर्क्युलेशन चालू आसता म्हणजे रक्तस्त्राव सगळो आवय कडल्यान आसता. जेन्ना पसून तेंचे लंग्स बंद आसता बिकॉज सगळे ऑक्सिजनेशन आवय कडल्यान जाता. जेन्ना भुरगो जालो की आमी ती वात कापली जेन्ना भुरगो रडटा तेन्ना तेजे लंग्स ओपन जाता
1: सो
0: तेका लागून आमकांय खुशी जाता
1: सो आवय वांगडा डॉक्टराकूय हे आसता. दोतोर तुमच्या आवडीचे गीत आणि फुडलो प्रश्न विचारच्या पहिली म्हाका एक तुमकां विचारपाक जाय असे खूप स्ट्रेसफुल खीण असतले न्ही हॉस्पिटलांत.
0: पिडियाट्रिक इज अ व्हेरी स्ट्रेसफुल डिपार्टमेंट. स्ट्रेस खूप असता जेन्ना शिकता तेन्ना स्ट्रेस असता शिकून जाऊन मागीर काम करता तेन्ना स्ट्रेस असता बिकॉज मेन भुरग्यांक सांगपाक कळना आनी नवजात शिशूक तर खरेंच कळना. सो तांकां पळोवप तांचे कितें सायन आसता प्लस आमकां सगळ्या पेरंट्सांचेर पालकांचेर रिलाय जावचें पडटा की
1: आपल्या
0: पालकांनी अशें सांगलां बट खरेंच तशें आसा काय ना. एक एकदां पालक चड सांगलें जाल्यार मागीर ओवर ट्रिटमेंट

0: जाता, कमी जाणाऱ्या ट्रीटमेंट सारखे जायना,
1: जायना
0: ताका लागून स्ट्रेस खूप असता. बट एट द एंड ऑफ द डे न्ही सॅटिस्फॅक्शन चड असता की चला हांवें आज बरें काम केलें.
1: पूण दोतोर त्या स्ट्रेस रिलीविंग तुम्ही कितें करतात?
0: स्ट्रेस रिलीविंग ट्रॅव्हलिंग एक दोन तीन म्हयन्यांनी जेन्ना आमकां डिटॉक्स तर करचेच पडटा हॉस्पिटलातून भायर आले की हॉस्पिटला बद्दल चिंतप ना.
1: ते प्रत्येक कामान आसता न्ही दोतोर.
0: हय फक्त इतले लोक जेन्ना कंटिन्यू हाली ते व्हॉट्सॅपाक लागून लोक मेसेजी बीन करता.
1: दोतोर पळया आतां खंयचेय काम करून आमी आतां हांव घरा गेले की म्हाका प्रत्येकाक आतां ऑफिशियल ऑफिसांतल्या लोकांक घरा गेले की तशें टेन्शन नासता. पूण तुमकां आसता न्ही मागीर तुमी केन्नाय कॉलार आसता, वी आय पी ड्युटी आसता आनी तो जाल्लो भुरगो ताचें कितें. सो दीस इज द डिफरन्स बिट्वीन तुमचें काम आनी आमचें काम न्ही. सो तुमी

0: डिफरन्स बिट्वीन तुमचें काम आनी आमचें काम न्ही. सो तुमी अशा वेळार तुमकां मना खातीर तुमी कितें करतात फ्रेश जावपाक?
1: हांव पर्सनली तर म्युजीक आयकतां.
0: ओके.
1: ऑर जाता लायक वॉकाक वचपाचें. ऑर एक फायदो की गोवा मेडिकल कॉलेजीन की आमी खूब जाणां आसता. सो उलोवप जाता, भायर गेली च्या घेतली येयली, तितून मातशें खूब टेंशन तरी कमी जाता. बट म्युजीक जसो तुमचो प्रोग्राम चालू आसा आनी सुंदर गीतां आयकूनय स्ट्रेस कॉर्टिसॉल खूब कमी जाता.
0: दोतोर खूब खूब धन्यवाद. तुम्ही मुद्दम आमच्या स्टुडिओत आयली. आयकपेनो फोन इन अस्तुरी कार्यावळ तुम्ही ऐकतात एफ एम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान. डॉक्टर समीदा फडते स्तनपान या विषयाचेर आमच्या लागी संवाद साधतात. दोतोर, तुमचे आवडीचे गीत हांव वाजयताच, पूण हांव तुमकां एक गजाल सांगपाक सोदतां की आमचो हो कार्यक्रम आमी न्यूज ऑन एअर ह्या ॲपा वेल्यानूय आमचे आयकुपी आयकुपाक शकतात. म्हणजे पहिली कशें, आतां खूपदां म्हणप जाता, तुम्ही आतां म्हळें न्ही की वॉट्सॲपाक लागून खूप मॅसेजीस येतात, तशें आतां एक बेठेच लोक म्हणटात आं रेडिओ कोण आयकता, आमी गाडयेन बसले की आयकता, पूण तशें ना. आमचो रेडिओ आयकुपाक तुमकां रेडिओ सॅटूच जाय म्हणून ना, तुमच्या मोबायलाचेर फोनाचेर तुमी न्यूज ऑन एअर हे ॲप डावनलोड करून मागीर थंय लँग्वेज सिलेक्ट करून स्टेट सिलेक्ट करून आमचो गोंयचो रेडिओ एफ एम रेनबो आणि म्हादय चॅनल तुम्ही ऐकपाक शकतात. सो ऐकपॅनो ऐकत रावात या खिणाक ही फोन इन अस्तुरी आणि दोतोर समीदा फडते यांच्या आवडी.

0: विथावट एनी चार्जीस फॉर फ्री. आनी ताका लागूनय तांची जी नवजात शिशूची जी मृत्यू जातालो तांचें प्रमाण खूब कमी जालें आनी तांच्यांनी खूब इम्प्रुवमेंट केली. तेन्ना मागीर हे मिल्क बँक रेवोल्युशनरायज जाले की अरे इतले इतलो हेजो फायदो जाता म्हणून. तर आमचे कडेन एकूच बँक आसा पण शक्यतो जाता जाल्यार सगळ्यांनी येवन डोनेट केल्यार जाता. फक्त कितें आसा म्हाका अशें विचारता
1: की तर अशें न्हय की मेडिकलानूच भुरगें जाल्यारूच आवयन थंय दिवप अशें ना, कोणाकूय दिवपाक जाय जाल्यार.
0: म्हाका खूब जाणां मेसेज करता की आपणांक चड दूद जाता पूण कितें करूं, आपूण येवन डोनेट केल्यार जाता. मागीर तांकां सांगता सगळे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट घेवन येया, सगळे ब्लड रिपोर्ट घेवन येया. एक क्वेश्चन आसतलो तो स्क्रीन जातली, तुमचो जो कन्सेंट आसा जाल्यार कन्सेंट सायन करूनच डोनेट जातले, पण तेवूय मागीर चॅक करूनच मागीर आमी पळयतली की ते आमकां फ्रीज करूंक मेळटा काय ना ते.
1: सो डॉक्टर आल्मेदा जांकां पुरस्कार मेळ्ळा राष्ट्रपतींच्या हस्तुकी, तांणी ही संकल्पना मुंबईत राबयली.
0: पयली तिणें सुरवात केल्ली म्हणटा मुंबय.
1: ओके, सो खूब खूब बरी गजाल आनी आमकांय बी ही म्हायती मेळ्ळी. सो गोंय मेडिकल कॉलेजान ही मिल्क बँक आसा आनी जाय जाल्यार तांणी थंय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे करपाक जाता,
0: डोनेट केल्या जाता.
1: साधना धारवाडकार दिवचलच्यान तुमकां देव बरें करूं, तुमी हो प्रश्न विचारलो. दोतोर आनी एक प्रश्न म्हाका आयला, सुवर्णा म्हापसेकार गिरी सावन ती विचारता आमकां की जर आतां दूद दिता त्या आवयक जर भायर वचपाचें आसत कामाच्या निमतान कितें निमतान जाल्यार तिणें तें दूद कशें स्टोर करप.
0: तर हे बरो प्रश्न विचारला तांणी, तर थँक्यू तुमच्या प्रश्नांक लागून. हे सगळें म्हाका सांगपाक जाय की एक आवय म्हणजे चित्ता न्ही प्रेग्नन्सी जाली की करियर सोंपता बिकॉज दूद दिवपाक जाय, तशें कांय आसना. मॅटर्निटी लीव जितली मेळटा तितली युटिलायज करा. मेळना तुमकां बेगीन जॉयन जावचें पडटा जाल्यार कांय प्रोब्लम ना. गोंयच्या न्ही एक्च्युली अशें म्हणटा की 6 वरां सुद्दां आवयचें दूद रूम टेंपरेचर काडून दवरल्यार कांय प्रोब्लम जायना, कांय इन्फेक्शन जायना. पण म्हाका दिसता गोंयांत आमी मातशें चड ह्युमिड न्ही आमचे वातावरणात, म्हाका दिसता 4 ते 5 वरां एक आवय दूद काडून दिवपाक शकता. सो जेन्ना म्हाका खुबशीं म्हाजी फ्रेंडां विचारता तांकां तेच सांगता की तुमी जर कामाक वता जस्ट कामाक वचच्या पयलीं त्या टायमार बेबीक एक बरें अर्दवर फीड करून वच. मागीर तुजें जें दूद काडलेलें आसता तें 2 वरां दिवपाक मेळटा न्ही, सो ऑलमोस्ट तुजी 4 वरां कवर जालीं. मागीर तूं 2 वरांनी घरा आयलें तर परत फीड करूंक शकता. सो एक 6 वरांचो ब्रेक घेवपाक मेळटा.
1: ओके,
0: हे जर डे टू डे जर 6 वरांचे जर काम आसा हाफ डे जाल्यार सबंद दीस जर आसा जाल्यार आवय न्ही मिल्क व्हेरी सेफली फ्रिजान दवरूंक शकता. फ्रिजान म्हळ्यार दारान दवरप ना, फ्रिजान वयल्या बॉक्सान फाटल्यान दवरपाचे. फ्रिजान मेन फ्रिजान फाटल्यान फ्रिजरान दवरले जाल्यार 1-4 महिने सुद्दां दवरल्यार जाता. आनी नॉर्मल जर फ्रिजान जर भितर दवरले जेन्ना दुदाचे रॅक आसता पळय सकयल जर दवरले 1-24 वरां दवरल्यार जाता. मागीर प्रश्न की ते दूद भायर काडून कशें कितें दिवपाचे. दूद भायर काडून फक्त दवरपाचे रूम टेंपरेचर येयले की दिवपाचे. आवयचे तूं जेन्ना काडून फ्रिजान दवरता एकदां भायर काडले की ते परत फ्रिजान दवरप आसना.
1: सो जाय तितले
0: जाय तितलेच काडपाचे. सो हांव सांगतलें तेच करता, स्टोर करतना न्ही 60-60 ml स्टोर करा. परत तेजे प्रश्न येता की अरे आमी कसली आयदनां यूज करूं,
1: एक्झॅक्टली ते कशें स्टोर करा,
0: प्लास्टीक करू जाल्यार भितर मायक्रो प्लास्टीक आसता स्टील यूज करूं काय कितें यूज करूं. सो ग्लास बॉटल्स इज बेस्ट, 60-60 ml येता त्यो. स्टीलचे डबे यूज केल्यार जाता लांब ते, पण बऱ्या क्वॉलिटीचे स्टील, नॉट देट पातळ. फक्त इतलेंच की खंयच्या डब्याचें धाकणें बरें आसपाक जाय. आनी आतां बीपीए सेफ प्लास्टिकूय म्हणून ऑनलायन खूब मेळटा, दॅट इज सेफ, तितून भितर मायक्रो प्लास्टीक रिलीज जायना. आनी सदांच हांव म्हणटा की लेबल करा, तुमी ज्या टायमार दूद काडटा आनी ज्या टायमार तुमी स्टोर करता तेजेर न्ही टेपीन बरोवन लाया, तुमकां कळपाक खंयचे दूद पयली यूज करपाक जाय ते. आनी एक जावय जर कॉन्फरन्साक बीन वयतलीच जाल्यार भरपूर दूद काडून 2-3 दिसांक जर खंय वचपाक जाय दूद काडून ते ड्रॉप प्रॉपर डिपान घालपाचे 60-60 ml आनी जाय तितले दूद काडून मागीर सांगपाचे घरांतल्यान कशें दिवपाचे ते. हितून एक सांगपाक जाय म्हाका तुमकां, बॉटल यूज करनाका, चमचो वाटी घेवन दिवपाक जाय.
1: ओके, दूद ते मागीर गरम करप काय कशें कितें प्रोसेस
0: ना, अजिबात गरम करप आसना. सो कितें करपाचें, तर तुमच्या स्टीलच्या जर डब्यान तुमी दूद काडला एक तर ते 2 वरां पयली भायर काडून दवरपाक जाय. मागीर एका आयदनान गरम उदक घेवपाचें, तितून तो डबो दवरपाचो. सो ते ऑटोमॅटिकली नॉर्मल रूम टेंपरेचर येता. हे दूद न्ही परत तुमी फ्रिजान दवरूंक शकना, कारण जे बरें जे फॅट आसता पळय न्ही बरें फॅट ते पिड्ड्यार जातले. सो ते परत फ्रिजान घालप ना, जाय तितलेच काडून तेन्नाच ते दिवन सोंपोवपाचे. आनी जे तुमी फ्रिजांतल्यान दूद काडटा तेवूय मागीर 4 वरां भितर सोंपोवपाक जाय.
1: ओके, सो सुवर्णा म्हापसेकार गिरी सावन तुका तुज्या प्रश्नाची जाप मेळ्ळी आसतली. दोतोर खूब खूब

0: उपयुक्त अशी माहिती तुम्ही देतात. एक पूजा मालवणकर म्हापसा सावन ताणी फोन केला, स्तनपानाविषयी प्रश्न ना पूण ताणी आमकां फोन केल्लो. ताज्या भुरग्याच्या दोळ्यांचे धवे पॅचीस जातात, ताजेर तुम्ही कितें सांगशात?
1: धवे पॅचीस परत न्ही आमकां पळोवचें पडटलें की भुरगो कितलो व्हडलो आसा तें. जाल्ल्या भुरग्यांक अशें पॅचीस मेळ जाल्यार तुमकां मातशें दोतोराक वचून दाखोवचें पडटलें, कारण पळोवचें पडटलें की तें जन्मताच आसा काय तें मागीर जाल्या तें. आनी मागीर जी व्हडली भुरगीं आसा 2 ते 5 वर्सां, आनी आतांचें न्युट्रिशनूय आमकां कळटा न्ही, भुरगीं हें खायना तें खायना भाजी खायना, तातूंत एक कितें प्रतिकार शक्ती कमी जावन अशें म्हणटा की फंगल इन्फेक्शनूय आसता. एक दोतोराक व्हरून दाखोवपाचें, दोतोर सांगता तशें करपाचें. बट जर खरेंच चामडी जर चड ढवी पडटा ऑर वाडटा ऑर दोळ्यांचेर बीन आसा जाल्यार स्कीन म्हळ्यार डर्मेटोलॉजिस्ट त्वचा विकार स्पेशलिस्ट डॉक्टराक व्हरून दाखोवपाचें.
0: सो धन्यवाद पुजा मालवणकर, देव बरें करूं तुज्या प्रश्ना खातीर. दोतोर, आमी एक 10 मिनटां आमच्या हातांत आसा, तुमच्या आवडीचें एक गीत घालता आनी आनीकूय एक हांव प्रश्न विचारता. पूण दोतोर, ताज्या पयलीं म्हाका तुमकां विचारपाक जाय. आतां तुमी दोतोर जाली, भुरगीं तुमकां ना, भुरग्यांच्या वॉर्डांत तुमकां काम करपाक नाका आशिल्लें तरी तुमी थंय पावली. पूण केन्नाय अशें तुमकां दिसता की आपूण दोतोर जालें ना जाल्यार कितें करपाचें आपूण काय म्हणून?
1: पयली जाल्यार म्हजे कडेन तें आन्सर आसचें नाशिल्लें, कित्याक हांव चिंतूंकच शकना की
0: थरूंकय
1: नाशिल्लें. बट ती कन्फ्युजन फेज आसता न्ही, पण मागीर जेन्ना म्हाका रियलायज जालें हें सोडून हांव कांय करूंक शकना. बट हें ना जाल्यार म्हाका दिसता आय गोइंग टू फोटोग्राफी.
0: ओके, फोटो काडप तुमकां आवडटा?
1: म्हाका खूब आवडटा.
0: आपले स्वतःचे
1: मनशांचे जनावरांचे नेचर एवरीथींग.
0: ओके,
1: म्हज्या फोनान मेमरी एवरी मंथ म्हाका अपडेट करची पडटा, बिकॉज भरपूर फोटो काडटा, प्रत्येक गोष्टीचे फोटो
0: काडटा. सो तुमकां आवडते?
1: म्हाका खूब आवडटा.
0: ह्या व्यतिरिक्त तुमचे छंद
1: इतले करपाक टायम तर मेळना. एक टायम मेळटा तेन्ना भोंवपाक, न्यू न्यू फूड प्लेसीस ट्राय करपाक, ते म्हाका खूब आवडटा. सेम फोटोग्राफी, खंय भोंवपाक वता एक्चुली मेन पर्पज फोटोग्राफीच आसता, ऑफ द नेचर एन्ड एवरीथींग. टायम मेळटा तेन्ना पेंटींग हांव ट्राय करता. म्हयन्यान एकदां तरी हांव एक तरी पेंटींग कंप्लीट करपाचें अशें आसता. सो हे थोडे आसता. आनी केन्नाय टायम मेळ कूक करूं कशें दिसलें जाल्यार कुकींग, बट बेजिकली इट इज ट्रॅवलींग, फोटोग्राफी एन्ड पेंटींग.
0: दोतोर, तुमकां हांवें म्हळें की हांव तुमच्या आवडीचें गीत वाजयता, पूण म्हाका सहज अशें मनान आयलें तुमकां विचारचेशें. एखाद्रो खास खीण तुमच्या पेशंटा वांगडाचो जो तुमच्या कायम यादीन उरला, जशें तुमी सांगलें की त्या भुरग्यान आपलो हात सोडलो ना.
1: हां, तशें न्ही, वॉर्ड पेशंटा वांगडा आमी खूब पिकअपू खेळटा लिपचेल्यांनी.
0: ओके,
1: हात दवरून की कोण खंय गेलो ते पिकअपू खेळटा आमी वॉर्डान.
0: ओके,
1: सो दॅट इज व्हेरी नायस.
0: आणि पूण एखाद्रो एक भुरग्याक तुम्ही असे ट्रीटमेंट केलो किंवा त्याच्या फाटल्यान त्याची खूप काळजी घेतली असो एखाद्रो क्षण?
1: हय, भुरगीं घरा वता तेन्ना आजूच सकाळी जेन्ना हांव राउंड्स घेतालें, ते भुरगें खूब सीक आशिल्ले, मस्त पीआयसीन आशिल्ले. म्हाका याद सांगे हांवें तिका ड्युटीर सांगिल्लें की यु नो नेक्स्ट 24 वरां खूब क्रिटिकल आसतली. आनी आज एक्च्युली त्या भुरग्याक पयलें आनी ऑलमोस्ट फाल्यां मागीर तेका डिस्चार्ज करता. सो जी पेरंट्साची जी खुशी आसता तितलीच आमकांय खुशी जाता की इट्स अ टीम एफर्ट, बिकॉज सगळी डॉक्टर काम करता म्हणून, सगळे नर्सिंगूय काम करता, सगळीं काम करता म्हणून ते भुरगे बरे जावन घरा वचूंक मेळटा. सो तेन्ना बरें दिसता जिवाक, एक सॅटिस्फॅक्शन मेळटा की ओके, जितले आमी त्रास घेवन शिकता ताचे परिणामूय खूब मेळटा. आनी मेन म्हळ्यार पेरंट्स जेन्ना आशिर्वाद दिता तेवूय खूब बरे दिसता.
0: एक्झॅक्टली. दोतोर, मागीर आतां पेशंट गेले, भुरगे बरे जावन गेले किंवा नॉर्मल गेले, मागीर ते तुमच्या कडेन कॉन्टॅक्ट्स बी दवरतात?
1: एक्च्युली नंबर तर आमी शेअर करिना, बिकॉज गव्हर्मेंट हॉस्पिटल न्ही, प्रायव्हेटान जाल्यार इट इज इझियर
0: टू वागप वेगळे न्ही.
1: हय, पण फॉलोअप जेन्ना परत यो म्हणटा आमी आमच्या ओपीडी ओर आमचो युनिट डे आसता तेन्नाच आमी यो म्हणटा शक्यतो, बिकॉज एक कंटिन्युटी उरता.
0: बरोबर.
1: पण आमी हांव तर सदांच सांगता की आयज तूं सारकें जाल्यार परत केन्ना येवं नाका, म्हणजे परत केन्ना सीक पडनाका.
0: ओके. सो दोतोर, तुमकां तुमच्या अशी लक्षांत राविल्ली खूब भुरगीं आसा. आतां तुमी जेन्ना उलयता तेन्ना हांव तुमच्या चेहऱ्याचेर एक वेगळें समाधान पळयता, हॅप्पीनेस पळयता. आनी न्ही, आपल्या कामा प्रती आपली आपली कितें म्हणुया ओढ किंवा तुजी प्रामाणीकपणां तुमकां खूब कितें दिवन वता. सो हें सगळें तुमकां कशें साध्य जाता? तुमचे आदर्श कोण आनी हाजें श्रेय तुमी कोणाक दिशात?
1: आदर्श म्हळ्यार म्हाका अशें दिसता की आमकां देव खूब दिता, भरभरून दिता. आनी आमी जो वर्ड यूज करता ग्रॅटिट्यूड, आय बिलीव अ लॉट इन ग्रॅटिट्यूड. प्रत्येक गोश्ट जी जाता पळय न्ही, इवन वायट सुद्दां जाल्यार थँक्यू म्हणपाक जाय, बिकॉज जेन्ना तुमी थँक्यू म्हणटा तेन्ना देवूय आयकता की ओके, हाका खबर आसा की हेजे कडेन

0: कितें आसा तें खूब आसा. सो आपणें हाणें दिव्या. सो देवाक हांव खूब मानता. म्हजें सगळें कितें हांव आसा आयज देवाच्या कृपेनूच तसो अशेंच. सगळें म्हज्या मम्मीन खूब हार्डवर्क केल्या, सिंगल मदर रेजिंग मी एन्ड माय सिस्टर. सो तिचेय खूब एफर्ट्स आसा, आशिर्वाद आसा. सो फॅमिली सपोर्टरूय बरो आसा. आनी हय, बट हांव म्हाका अशें दिसता, म्हजी मम्मी सुद्दां म्हणटा की हार्डवर्क खूब करता तूं, बट म्हाका दिसता की आमची कर्माय बरी दवरपाक जाय. ऑनेस्टी इज द बेस्ट थींग. आनी सदांच न्ही ग्रेटफूल आसपाक जाय, प्रत्येक गोश्टीक थँक्यू म्हणपाकूच जाय. आनी बाकी सगळो देवाचो आशिर्वाद, तेज्या वयर आनी कांयच ना.
1: दोतोर, तुमकां हांव खूब खूब देव बरें करूं म्हणटा, कारण तुमी इतली सुंदर उलयतात. दोतोर, तुमी म्हळें की आपूण सगळें आवयक श्रेय दिता, कारण तिणें तुमकां वाडयली, ल्हानाचे व्हड केले. ह्या फिल्डांतलो तुमचो आदर्श कोण?
0: ह्या फिल्डान एक्च्युली आजून पर्यंत तरी हांवें कोण आदर्श असो दवरूंक ना. इतलें दिसता की आयज बरें काम करचें, फाल्यां मातशें आनीक बरें, आपलें काम. सो आय थिंक काम इज द मेन इम्पॉर्टंट थींग, की आयच्या दिसा हांवें हें सगळें कंप्लीट करपाक जाय. आयची हांव ओपीडी करता ती बरे भाशेन वचपाक जाय. सो इट्स लायक एवरी डे हांव चिंत्ता की जस्ट आयचो दीस बरो वचो. सो आजून पर्यंत तरी आदर्श बीन अशें कांय दवरूंक ना, बिकॉज म्हाका दिसता की आमी स्वताचेरूच जाता तितलें इम्प्रूव करपाक जाय.
1: आणि स्वतःचेर एक विश्वास दवरपाक जाय,
0: हय, की हांव जें करता तें करेक्ट आसता आनी जें हांव करता तें सारकें जातलेंच.
1: सो परत म्हाका एक प्रश्न पडटा की ही सगळी शाणेपणां, म्हणजे खरें वागप, ही तुमकां कशी कितें इतल्या ल्हान वयार आयली?
0: आय थिंक एक्सपिरियन्स खूब कितें शिकयता गोष्टी. आनी म्हजे बाबा अशे खूब समजूतदार पद्दतीन अशे, ही वॉज व्हेरी पेशंट मॅन. पण म्हजी मम्मी खूब स्ट्रिक्ट आशिल्ली. पहिल्यान तिका सदांच म्हणटा की ती स्ट्रिक्ट आशिल्ली म्हणून इतले सगळ्या बऱ्यो गोष्टी आयल्यो, बिकॉज डिसिप्लीन जाय पडटा, एक रुटीन जाय पडटा, स्ट्रक्चर जाय पडटा. एक गोष्ट घेतली जाल्यार ती कंप्लीट करपाकूच जाय, हो एक ध्येय आसपाक जाय. ते सगळे म्हाका म्हज्या पेरंट्सां कडल्यान आयला.
1: सो तुजे आई बाबाच तुजे आदर्श. आमचोय बी तुमच्या आई बाबांक नमस्कार.
0: दोतोर, तुमचे देव खूब बरे करू, कारण सगळे तुम्ही विचारले आणि बरे दिसले हांगा येऊन.
1: दोतोर, 3 मिनटां आसात म्हज्या आयकुपी भयणीं खातीर तुमची मेसेज.
0: म्हजी मेसेज हेच की जेन्ना पळय आवयक प्रेग्नंट आसता पळय न्ही, तेन्ना चिंतू नाका की फुडें कशें जातलें. इन्जॉय तुमचे प्रेग्नन्सीचे जे म्हयने आसता, 9 महिने, ते बरे इन्जॉय करा, बरी तुमची काळजी घ्या, आनी जाता तितली रेस्ट घ्या. बट एट द सेम टायम अशी एक्टीवूय राहा. डोंट अनलेस डॉक्टर टेल्स यू टू डू बेड रेस्ट, जाता तितले सगळ्यो एक्टिविटी तुमच्यो चालू दवरा. हय, यू कॅन वर्क टील द डे ऑफ डिलिव्हरी. इतले जर तुमकां स्ट्रेसफूल ना, यू कॅन वर्क. पण जर दोतोरान सांगले बेड रेस्ट जाल्यार बेड रेस्ट घ्या. मागीर भुरगो जालो की याद दवरा की तुमची सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी आसता. स्वताची बरी काळजी घ्या. जेन्ना भुरगो न्हिदतना न्हिदा, तुमचे कडेन जर गोष्ट जायना जाल्यार ती सांगा, एक्सप्रेस करा, आनी फॅमिलींसून सपोर्ट घेवपाक ट्राय करा. एटलीस्ट ट्राय करा. खंयची गोष्ट मागपाक स्ट्रेस घेवं नाका की अरे लोक कितें म्हणटलो की हांव मागता. ना, तुमकां जें फील जाता तें तुमी सांगा. तुमी जाय तें खावपाक शकता, फक्त एक्स्ट्रा खाया. कारण अशें म्हणटा की जेन्ना प्रेग्नंट आसा तेन्ना 300 किलो कॅलरीज एक्स्ट्रा खावपाक जाय. म्हळ्यार एक मील तुमी एक्स्ट्रा खावचेच पडटा. एक तर सकाळचे 10 सुमार मिड डे मील, ऑर इन द इवनिंग यू कॅन ईट. बट लॅक्टेशन जाताना 2 मील्स एक्स्ट्रा वाडोवची पडटा. सो ते मातशे यादीन दवरा. योगा केल्यार जाता, प्राणायम, मेडिटेशन, जितून तुमचो स्ट्रेस लेवल कमी जातलो. बिकॉज याद दवरा सगळ्या मदर्सांक, जेन्ना स्ट्रेस जाता पळय न्ही, तेन्ना ऑटोमॅटिकली मिल्क प्रोडक्शन कमी जाता. सो तुमची मानसीक स्थिती, मेंटल हेल्थ सामकी स्ट्रॉंग आसपाक जाय. ताका लागून तुमकां जे रिलॅक्सेशनाक बरें मेळटा ते तुमी सगळे करा. आनी मेन थींग न्ही, हेल्प मागा. गरज
1: मदत मागा
0: तेन्ना प्लीज मदत मागा.
1: सो डॉक्टर समिता फडते, दोतोर तुमी खूप खूप बरी मेसेज दिल्या, एक पॉझिटिव्हिटीन भरून आशिल्ली.
0: थँक्यू सो मच.
1: आणि हांव तुमकां खूप देव बरें करू म्हणटा, कारण तुमी आमच्या स्टुडिओत आयली, स्तनपान ह्या विशयाचेर आमकां मार्गदर्शन केलें, माहिती दिली. म्हाका दिसता म्हजे आनी एक मागणें दोतोर, की तुमच्या असली दोतोर म्हज्या सगळ्या भयणींक मेळूं आणि सगळ्यांचेच बरें जाऊ. थँक्यू दोतोर, देव बरें करू.
0: थँक्यू सो मच टू FM रेनबो 105.4 AIR पणजी आणि अस्तुरी शो. आणि तुमचे खूप आभार की म्हाका हो तुम्ही चान्स दिलो. आणि आय होप की मेसेज थोड्या जणां तरी पावून, थोड्या तरी लोकांक मातसो फरक पडून, मातसो तरी फायदो जावनी, हेच म्हजी मागणी. सो थँक्यू सो मच आणि देव बरे करू.
1: देव बरे करू दोतोर. सो FM रेनबोच्या वितरावणी आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही

233 अंश 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 1 वर जावन 6 मिनटां जाल्यात. कानळा ओळा कार्यावळ रोखडीच.

आल्फ्रेड रोझांच्या ताळ्यान हे कातार तुम्ही ऐकले. तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची कानळा ओळा आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर. ऐकुप्यानो, कोंकणी संगीतात पहिली ऑडिओ कॅसेट हाडपाचो मान आल्फ्रेड रोझ हांका वता. 1956 सालांत आयिल्ले हेच ते कारण हे तांचे पयले तियात्र. 1961 सालांत तांणी डायरेक्टर साहेब हो पयलो नॉन स्टॉप ड्रामा सादर करून तियात्राच्या इतिहासांत व्हड बदल घडोवन हाडलो.

आल्फ्रेड रोज हांच्या ताळ्यान हे कातार तुम्ही ऐकले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची कानळां ओवळां. आयकुप्यानू आल्फ्रेड रोज जेन्ना पनामा हॅट आनी जादूची बडी अशा आपल्या खाशेल्या वेशभूषेन माचयेर प्रवेश करताले तेन्ना प्रेक्षकां मदीं खुशालकाय येताली. तांणी फक्त गोंयानूच न्हय तर परदेशांतूय संगीताच्यो कार्यावळी सादर केल्यो. आपली जिणेची सांगातीण रिटा रोज हांच्या वांगडा तांणी खूब कातारां गायली. तांच्या कातारांत एक सादी सोपी काणी आसताली. ताका लागून आयकुपी मनशाच्या दोळ्यां मुखार पुराय चित्र उबें रावतालें.

या कातारा वांगडा कांद्रा ओळा कार्यावळ इतल्यान सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. एक वर जावन 30 मिनटांचेर आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करता मराठीतल्यान खबरो.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार। विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा। आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। मजबूत मागणीच्या पाठबळावर भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील। गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे। कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला। सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे। पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले। जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले। त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं। एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे। 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे। या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरु केली आहे। ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील। जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरु झालं तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली। त्यावर प्रश्नोत्तराच्या तासात प्रत्येक सदस्याला जनहिताचे मुद्दे मांडता येतात, त्यामुळे हा तास सुरु ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी विरोधकांना केलं, मात्र गदारोळ सुरुच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। याच मुद्द्यावरून आज राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली। कलम 370 रद्द केल्याला आज 7 वर्ष पूर्ण झाल्याची आठवण जम्मू काश्मीरचे भाजप खासदार सत पॉल शर्मा यांनी जागवली। हा दिवस केवळ जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले। तर हरियाणाचे खासदार संजय भाटिया यांनी हायड्रोजन रेल्वे सुरु केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरु केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। 7 वर्षांपूर्वी कलम 370 आणि 35A मागे घेतल्यापासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशातल्या लोकांच्या जीवनमानात चांगला बदल घडल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। यामुळे पायाभूत सोयीसुविधा वाढल्या आणि शिक्षण, आरोग्य, क्रीडा, उद्योग या क्षेत्रातल्या संधींमध्ये वाढ झाली असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीत म्हटलं आहे। तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी

करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला

पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमावरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी नोंदवलं. मात्र न्यायालयाचा हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नीट पेपर त्रुटीविरोधातल्या कठोर कारवाईसह देशातल्या परीक्षांशी संबंधित वादाविषयी जेनझीबरोबर संवाद साधणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ फेसबुकवरून 5 ते 6 तासांसाठी हटवण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचं संचालकांनी म्हटलं आहे. BHMS डॉक्टर्सना अॅलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं राज्यभरात पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. ब्रिक्स देशांदरम्यान सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती मिळवणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं होत आहे. येत्या शनिवारपर्यंत 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक चालणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या 2 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढच्या 2 दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच बौद्धिक मालमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशांचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद भारताकडे असताना सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि त्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं हे बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला तर तन्वीने चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीने चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनी दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार, विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब,
समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरी

0: दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: -33° म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 1:40:30 जाल्यात. आता जाणा जावन घेऊया हवामान विशीं म्हायती. हवामान खात्यान कळीत केल्ल्या प्रमाण गोव्यात चडांत चड तापमान 31°C आनी उण्यात उणें तापमान 25°C अशें आसा. गोव्यात कांय वाठारांत पावस पडपाची शक्यताय आसा. कळवणी सोपली. आता जाणा जावन घेऊया फुडल्या कार्यावळींची रुपरेषा. 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश, 2:15 मिड डे न्यूज इन हिंदी. चित्रसंगीत आयकुपाक रावात 2:30.

आयकू पियानो एक वर जाऊन 41 मिनटां जाल्यात. सदाफुली कार्यावळीत तुमका सगळ्यांक मायमोगाचो येवकार. आयकूया पहिले गीत.

कृष्णा सिग्नापूरकार हांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. गजानन रायकार हांची रचना. तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची सदाफुली आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे जनराचेर. ऐकूया फुडले गीत अजित कडकडे हांच्या आवाजात. गीतकार गजानन रायकार.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही ऐकता सदाफुली कार्यावळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: तुमचे दायज तुमचो अभिमान, गोयचे सांस्कृतिक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव.

0: सगळ्यांक दाखोवपाची ही आसा भांगराची संद. केंद्र सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोंयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हो पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामा जिखपाचीही संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता आख्या देशात दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.
1: सदाफुली कार्यावळीत तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत. रजनी ठाकूर हांच्या आवाजात माधव बोरकार हांची गीतरचना.

आता ऐकूया सदाफुली कार्यावळीतले निमाणे गीत, अर्चना खांडेपारकर आणि शिरीष लवंदे यांच्या आवाजात. संगीतकार आणि गीतकार शिरीष लवंदे.

या गीता वांगडा सदाफुली कार्यावळ इतल्यान सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 2 वरांचेर आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता मिड डे न्यूज इन इंग्लीश, आनी 2 वर जावन 15 मिनटांचेर सहक्षेपीत करता मिड डे न्यूज इन हिंदी.

दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे या फिर मतले गीत तुम्हें ऐकले लता मंगेशकर हंचा आवाजात जतीन ललित हंचे संगीत आणि आनंद बक्षी हंची गीतरचना चित्र संगीत तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादे चॅनलाचेर. ऐकू पॅनो 1997 सालात काजोल हाणी गुप्त या चित्रपटात नकारार्थी भूमिका केली. गुप्त चित्रपटा खातीर फिल्मफेअर पुरस्कारात बेस्ट एक्टर इन नेगेटिव्ह रोल जिंकपी ती पहिली स्त्री कलाकार ठरली. उपरांत 1998 सालात कुछ कुछ होता है या फिल्मात अंजली

कुछ कुछ होता है या फिल्मात अंजलीच्या भूमिकेत काजोल हाणी एक टॉमबॉय सावन एक सुंदर चलयेचो प्रवास खूप कुशाळटायेन सादर केलो. फुडले गीत कुछ कुछ होता है या फिल्मा खातीर उदित नारायण आणि अलका याग्निक हांचो आवाज, संगीतकार जतीन ललित आणि गीत

ऐकूप्या नू काजोल आणि त्यांचे पती अजय देवगण हांची जोडी पड्ड्यार आणि खऱ्या जिणेत लेगीत लोकप्रिय झाली. हलचल, इश्क, प्यार तो होनाही था, दिल क्या करे, राजू चाचा, यू मी और हम, तानाजी या फिल्मांनी त्यांनी वांगडा काम केले.

यू मी और हम या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले. विशाल भारद्वाज हांचो आवाज आणि संगीत, मुन्ना धीमान हांची रचना. चित्रसंगीत कार्यावळ पुढे वळताना आता ऐकूया हम आपके दिल में रहते हैं या फिल्मातले गीत. अनुराधा पौडवाल आणि कुमार

Sarkı Aşilli. चित्रसंगीत कार्यावळीत फुडले गीत फना या फिल्मा खातीर शान आणि कैलाश खेर हांचो आवाज, संगीतकार जतीन ललित आणि गीतकार प्रसून जोशी.

ऐकूप्यानो, अभिनेत्री काजोल हाणी आपल्या अभिनयान खूप चित्रपट गाजले. दुश्मन, प्यार किया तो डरना क्या, कभी खुशी कभी गम सारखो वड कौटुंबिक चित्रपट, फना, माय नेम इज खान या हिट फिल्मांनी त्यांची भूमिका याद उरपास

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही आयकता चित्रसंगीत. आयकुप्यानो, कला क्षेत्रातल्या तांच्या योगदाना खातीर काजोल हांका 2011 सालांत पद्मश्री पुरस्कार फावो जालो. आपल्या सहज सुंदर आनी प्रभावी अभिनयाक लागून काजोल हांणी प्रेक्षकांच्या मनात एक खाशेली सुवात निर्माण केल्या. आता ऐकूया चित्रसंगीत कार्यावळीतले निमाणे गीत. माय नेम इज खान या फिल्मा खातीर शफकत अमानत अली हांचो आवाज, संगीतकार शंकर एहसान आणि लॉय.

पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. उत्तर कर्नाटकातल्या यादगीर जिल्ह्यातल्या कडेचूर बडियाल उद्देग वाठारांत आयज रसायनीक लीक म्हळ्यार चुकून गळटी जाल्ल्यान गुदमरून 3 कामगारांक मरण आयला. 2 कामगारांचेर रायचूर हॉस्पिटलांत उपचार सुरू आसात. आयज सकाळी ही घडणूक घडली. राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान वर्सुकी प्रदर्शना खातीर 16 ऑगस्ट सावन सामान्य लोकां खातीर उक्ते आसतले. 15 सप्टेंबर मेरेन लोकांक अमृत उद्यानाक भोंग मेळटली आसतली. उद्यान सकाळी 10 वरां सावन सांजे 6 वरां मेरेन उक्ते आसतले. प्रियांशू सांस्कृतीक संस्था परवरी आनी इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा हांच्या जोड पालवान पदस्पर्श 2026 ही कार्यावळ जातली. 9 ऑगस्ट 2026 दिसा ही कार्यावळ इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा सभाघरांत सांजेच्या 4 वरांचेर सुरू जातली. राय गांवच्या सायबिणीचे अवर लेडी ऑफ स्नोज इगर्जेंत आयज वर्सुकी कणसाचे फेस्त व्हड उमेदीन मनयले. दर वर्सा हे फेस्त 5 ऑगस्टाकूच मनयतात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चॅनलावरून आम्ही उलयता. ऐकपनो सांजवेची 5:30 आणि 12 सेकंद जातात. तुमका सगळ्यांक येवकार दिवन आमच्या ह्या सांजवेच्या सभेक आम्ही आता आरंभ करता. ही आकाशवाणी पणजी केंद्राची महादेवी वाहिनी सादर करीत आहोत आमच्या युवक युवतींसाठी कार्यक्रम युववाणी.

मित्रांनो, चांगली गोष्ट करायचं ठरवलंय की वाईट गोष्टी आपोआपच दूर होतात, तेव्हा चांगल्या गोष्टीच आम्ही करूया आणि जीवन सुंदर आहे ह्याचं भान ठेवूया. आज युवाणी ह्या कार्यक्रमात आपल्यासाठी असणार आहेत रणजित देसाईंच्या कादंबऱ्या, ह्याविषयी शर्वरी भूषण भावे ह्यांचं भाषण आणि सुंदरसं संगीत. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुंदर असं हे गीत.

0: मित्रांनो, पावसाची रिमझिम अधूनमधून आज चालूच आहे, नाही का? आणि अशावेळी हे पावसाचं गाणं ऐकलं म्हणजे एक पर्वणीच. कार्यक्रम पुढे नेऊया. आता ऐकूया रणजित देसाईंच्या कादंबऱ्या, ह्याविषयी भाषण शर्वरी भूषण भावे यांचं.
1: ते हो नमस्कार. देसाईंचा जन्म दिनांक 8 एप्रिल 1928 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड या गावी इनामदार घराण्यात झाला. त्यांचे वडील रामचंद्रराव रसिक संगीतप्रेमी होते. रणजित देसाईंच्या लहानपणीच आईचा मृत्यू झाल्यामुळे ते कोल्हापूरला आजीकडे राहायला गेले. राजाराम महाविद्यालयामध्ये शिक्षण झालेल्या देसाईंना ग. बा. जोशी नावाचे शिक्षक, फडके खांडेकरांसारखे ज्येष्ठ लेखक, प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर, सदाशिव अय्यर हे प्राध्यापक या सर्वांकडून लेखनाची प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर खेड्यातील बालपण, आजीचे घरातील झालेले संस्कार, रामायण, महाभारत, संत साहित्य याबरोबरच आधुनिक मराठी व इंग्रजी साहित्याचे वाचन आदींचा परिणाम त्यांच्या जडणघडणीवर झाला. वाचनाचे अफाट वेड, संगीताची आवड, संवेदनशील वृत्ती या सगळ्यालाच निरीक्षणाची, उत्कटतेची, उदात्ततेची जोड मिळाल्याने देसाईंचे लेखक म्हणून एक स्वतंत्र व्यक्तिमत्व घडत गेले. इंग्रजी शाळेत असतानाच त्यांनी

लेखनाला सुरुवात केली. कोल्हापूरच्या महाद्वारमधून त्यांनी कथालेखन करायला सुरुवात केली. 1947 मध्ये प्रसाद मासिकाने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेत भैरव ही कथा लिहिली व या कथेला पारितोषिक मिळाले. कोल्हापूरच्या महाद्वार मासिकात कथालेखनाला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याने देसाईंनी सुरुवातीच्या काळात जोमानेच कथालेखन केले. रूपमहाल, कणव, जाण, कातळ, गंधाली, कमोदिनी, आलेख, मधुमती, मोरपंखी, सावल्या अशा अनेक लोकप्रिय कथासंग्रह त्यांनी लिहिले. सामाजिक आशयाच्या ग्रामीण परिवेशातील त्यांच्या कथांमधून त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये जाणवतात. शाळेत असतानाच रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली त्यांनी वाचली आणि महाद्वार नियतकालिकातून त्यांचा अनुवाद छापून येऊ लागला. कोल्हापूरमध्येच फडके आणि खांडेकरांचाही सहवास रणजित देसाईंना लाभला. त्याचबरोबर शंकर पाटील, पुरुषोत्तम पाटील, बाबा कदम, विजया राज्याध्यक्ष, प्रल्हाद वडेर यासारखे वाङ्मयप्रेमी मित्रमंडळही त्यांना लाभले होते. हे मित्रमंडळ एकमेकात लिखाणाविषयी चर्चा करीत असत. 10वीनंतर देसाईंनी राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि टॉलस्टॉय, क्रिस्तोफर कॉडवेल, कामू, शरद बाबू यांच्या साहित्याचे वाचन केले. राजाराम कॉलेजला असतानाच राजा रामीय या वार्षिक नियतकालिकात त्यांची रूपमहाल ही कथा प्रसिद्ध झाली. तिचे उत्तम प्रकारे स्वागत झाले व एक प्रकारचे वलय त्यांच्या नावाभोवती निर्माण होऊ लागले. विजया राज्याध्यक्ष म्हणतात, रणजित बरोबरच्या महाविद्यालयीन जीवनातल्या अनेक सुंदर आठवणी माझ्यापाशी आहेत. त्या काळात रणजित आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कथा वाचनाने बैठकीत आगळाच रंग भरत असे. आपल्या जडणघडणीच्या काळात अत्यंत लोकप्रिय अशा फडके खांडेकर यासारख्या साहित्यिकांच्या ते सानिध्यात आले. देसाईंनी 4 चित्रपट कथा लिहिल्या आहेत, संगोळी रायण्णा, सवाल माझा ऐका व नागिण. मोजक्या चित्रपट कथा लिहिणाऱ्या देसाईंचे रंगल्या रात्री अशा आणि सवाल माझा ऐका या कथांवरील चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. कथा आणि कादंबरी हे कथनपर वाङ्मयाचे दोन वेगवेगळे प्रकार असल्यामुळे दोन्ही प्रकारांमध्ये सहजपणे आणि यशस्वीपणे संचार करणाऱ्या रणजित देसाई यांच्या कादंबऱ्यांना जी लोकप्रियता मिळाली ती त्यांच्या कथा वाङ्मयाला लाभलेली दिसत नाही. विपुल कथालेखन केल्यानंतर रणजित देसाई कादंबरीकडे वळले आणि कादंबरीच्याही प्रांतात रमून गेले. बारी 1959 ही त्यांची पहिली कादंबरी. ही कादंबरी लिहिण्यासाठी त्यांना ग्रामीण विश्वात नव्याने प्रवेश मात्र करावा लागला नाही. कोवाडचे जमीनदार या नात्याने आपल्या इनामाच्या गावांना भेटी देताना त्यांनी ग्रामीण जीवन तिथल्या बोलींसह अनुभवले होते. तसेच ग्रामीण जीवनासंबंधीचे अनुभव कथारूपाने त्यांनी वारंवार व्यक्तही केले होते. त्यामुळेच कादंबरीच्या रूपाने ग्रामीण जगतात त्यांना अलगदपणे पाऊल टाकता आले असावे. कथाकार म्हणून साहित्यिक कारकीर्द सुरू करणाऱ्या श्री रणजित देसाईंची ही पहिलीच कादंबरी. कादंबरीचे नाव बारी. बारी ही रणजित देसाई यांची 1959 मध्ये प्रकाशित झालेली 202 पृष्ठांची बेरड जमातीच्या स्थितीगतीची कहाणी. बेरडांच्या वस्तीला बारी म्हणतात. कोल्हापूर ते बेळगाव परिसरातील गच्च रानात स्वातंत्र्यपूर्व काळात बेरडांच्या अनेक बाऱ्या म्हणजेच गावे असत. कोवाडचे जमीनदार रणजित देसाई यांना आपली इनामाची गावे पाहताना या बेरड वस्त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करता आले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर होऊ घातलेल्या बदलांचे या जमातीवर होणारे परिणामही त्यांना दिसले आणि या परिणामाची त्यांना चिंता वाटली. या चिंतेतूनच ही कादंबरी साकार झाली. मोठमोठ्या कलावंतांच्या सहवासात रसिकतेने जगत असताना सभोवतालच्या तळागाळातील उपेक्षित माणसांकडे, जाती जमातींकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही. बारी या कादंबरीतून या जमातीचे परंपरागत जीवन व स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 4-5 वर्षात या जीवनामध्ये झालेले मनाला खिन्न करणारे बदल हा या कादंबरीचा विषय. तेग्या ह्या बेरडवारीचा नायक आहे. त्याची तरुण वयापासून म्हातारपणापर्यंतची कहाणी या कादंबरीत सांगितलेली आहे. परंतु कादंबरीचे मुख्य प्रतिपाद्य तेग्या नसून बारी आहे. तेग्याच्या कहाणीच्या अनुषंगाने देसाई बेरड जमातीचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले जीवन आणि बदलत्या काळात स्वातंत्र्यानंतर त्यांच्या वस्तीची होऊ घातलेली वाताहत याचे दर्शन घडवतात. बेरडांच्या जीवन वैशिष्ट्यांचे दर्शन तेग्याच्या कहाणीशी एकरूप होऊन येते. या कादंबरीच्या एकूण कथानकामुळे व्यापक स्वरूप तिला प्राप्त झाले आहे. देशाच्या विकासाच्या वाटचालीत उद्ध्वस्त होणाऱ्या जमातींचे प्रतिनिधित्व ती करते. या कादंबरीच्या बाबतीत प्राध्यापक भोसले म्हणतात की बारी ही

त्यांची पहिलीच कादंबरी असली तरी अनेक दृष्टींनी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती बेरड जीवनाचा आविष्कार करणारी कदाचित पहिली कादंबरी असावी. 1960 पूर्वी मराठीत ग्रामीण परिसराचे जे सांकेतिक व एकांकित चित्रण होत होते त्याला वेगळे वळण देणारी ही कहाणी आहे. ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरे होत आहेत ती सारी कधी विकट हास्य करीत तर कधी कारुण्याने काजळून जात लेखकापुढे प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोट तिडीक आहे. या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेलं बेरड जमातीचं परंपरागत जीवन, या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि त्या जमातींच्या भविष्याविषयीची काळजी या सर्वांमधून व्यक्त होत आहे. तेग्या या बेरडवाडीच्या नायकाच्या अनुषंगाने बेरडांची जीवनपद्धती बारी या कादंबरीमध्ये लेखकाने आकर्षकपणे सांगितलेली आहे. माझा गाव या कादंबरीत त्यांनी निवेदकाच्या आठवणीतला आणि आत्ता जवळपास विस्मृतप्राय झालेला गाव आप्पासाहेब या इनामदाराच्या कुटुंब चित्रणाच्या अनुषंगाने साकार केलेला आहे. आता हरवलेल्या ग्रामजीवनाविषयीच्या ओढीतून ही कादंबरी साकार झाली आहे. या कादंबरीमध्ये प्रामुख्याने नायक म्हणून केंद्रस्थानी कुठलेही एक पात्र येत नाही तर पूर्ण कादंबरीभर इनामदारांच्या कुटुंबातील घडामोडी मात्र येतात. पांडुरंग जरत यांच्या म्हणण्यानुसार बदलत्या समाजस्थितीने देसाईंना ही कादंबरी लिहिण्यासाठी प्रवृत्त केले असावे. समिधा ही देसाईंची 1979 मधील दलित समाजाच्या व्यथा मांडणारी कादंबरी. तळागाळातील उपेक्षितांची, शोषितांची, पीडितांची देसाईंनी वारंवार दखल घेतली आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये परिवर्तनं झाली, अर्थात साहित्य क्षेत्रही त्याला अपवाद नव्हते. 1960 नंतर दलित साहित्याची चळवळ सुरू झाली. आंबेडकरी प्रेरणेतून शिक्षित दलित तरुण पुढे आपल्या दाहक वास्तवाचे चित्रण करू लागले. याच सुमारास रणजित देसाईंनी कादंबरी लेखन सुरू केले होते. दलितांची समाज परिवर्तनासाठी चाललेली चळवळ, या चळवळीचे एक अंग म्हणून प्रसिद्ध होणारी त्यांची कथा, कविता, आत्मकथने या साऱ्यांचा देसाईंच्या मनाला स्पर्श झाल्याशिवाय राहिला नाही. या कादंबरीमध्ये लेखकाने दलितांची जुनी पिढी व नवीन पिढी अशा दोन पिढ्यांचे चित्रण केले आहे. देग्या ह्या जुन्या पिढीचा प्रतिनिधी आहे. जुनी पिढी परंपरावादी आहे. चोखामेळापासूनच्या धारणा या पिढीच्या चित्रणातून मांडलेल्या आहेत. जुनी पिढी मात्र नशीब म्हणून सगळे अन्याय सहन करताना दिसते. आपल्यावरचे अन्याय, अत्याचार हा आपला नशिबाचा भाग नसून जुनी पिढी गप्प बसते. समिधा म्हणजेच यज्ञात टाकल्या जाणाऱ्या विशिष्ट अशा झाडांच्या वाळलेल्या काड्या. जागृत दलितांचे जीवन यज्ञकुंडात टाकल्या जाणाऱ्या समिधेसारखेच आहे. दलितांच्या काही काळ अशा आहुती जातील, यज्ञकुंडात जळणाऱ्या समिधेप्रमाणे त्यांना दुःखभोगही भोगावे लागतील, जळावे लागेल, परंतु त्यामुळे इतरांची मने मात्र प्रेरित होतील. अभोगीची मूळ कथा देसाईंनी राजाभाऊ ठाकूर यांच्या मागणीनुसार चित्रपटाकरिता म्हणून रचलेली होती, परंतु ठाकूरांना या कथेवर चित्रपट काढणे जमले नाही. पुढे तीच कथा राजदत्तांनी स्वीकारली, पण तरीही चित्रपट निघू शकला नाही. याच कथेवर आधारित कादंबरी लिहून देसाईंनी प्रसिद्ध केली. कैलास हे कादंबरीतील मध्यवर्ती पात्र आहे. देसाईंच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे या कादंबरीत तृतीय पुरुषी निवेदन आहे. कथानकाच्या प्रवाहातील विकासाच्या मधल्याच एका बिंदूपासून कादंबरीचा आरंभ ते करतात. ही कादंबरी अभोगी या रागाबद्दल असल्याने संगीत हा घटक देसाईंच्या साहित्यात वारंवारपणे डोकावताना आपल्याला दिसतो. देसाईंना संगीतात अभिरुची होती हे जाणवते. प्रतीक्षा ही कादंबरी देसाईंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेली आहे. या कथेतील तरुण नायक प्रेमभंग झाल्यामुळे मनशांतीच्या शोधात भटकत आहे. शेकरा ही कादंबरी देसाईंची शेवटची कादंबरी होय. ही त्यांच्या निधनानंतर 4 वर्षांनी प्रकाशित झाली. शेकरा हा खारीसारखा दिसणारा प्राणी हा यातील मध्यवर्ती विषय आहे. या कादंबरीमध्ये शेकऱ्याच्या नजरेतून लेखकाने जंगलातील वातावरण व जंगलातील प्राणी यांचे जीवन रेखाटलेले आहे. या कादंबरीचा विषय जंगली प्राणी व त्यांचे जीवन साकार करण्याचा आहे. शेकरा हा परिस्थितीशी झुंज देताना बळी पडणाऱ्या माणसाचे प्रतीक वाटतो. प्राध्यापक आनंद यादव यांच्याविषयी लिहितात, मला ही प्रतीकात्मक कादंबरी वाटली. एकूण मानवी जीवनाचे हे चित्रण आहे. या लहानशा कादंबरीला अनेक अर्थसूचकता लाभलेली आहे. शिवाय कादंबरी एक अंतिम वास्तवही प्रकट करते. जंगलातील असो वा आधुनिक माणसाचे असो,

तो एक नियतीचा अनाकलनीय क्रूर खेळ भासतो. इथला शेकरा ही स्वतःला वाचवून जगता जगता शेवटी खेकड्याचेच भक्ष बनतो. देसाईंनी शेकऱ्यासारख्या एका छोट्याशा प्राण्यालाही आपल्या लेखणीचा विषय केलेला आहे. यावरून त्यांच्या जीवनविषयक व्यापक कुतूहलांचे प्रत्यंतर आपल्याला येते. या कादंबरीत देसाईंनी वन्यजीवनाचे चित्रण केलेले आहे. स्वामीने ऐतिहासिक कादंबरीचे एक नवीन युगपर्व निर्माण केले. बारी, माझा गाव या प्रारंभीच्या कादंबऱ्यांनंतर 1962 थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर त्यांनी स्वामी ही कादंबरी लिहिली. ऐतिहासिक कादंबरीने इतिहासाशी 100% प्रामाणिक राहिले पाहिजे असे मत मांडले जाते. नव्या ऐतिहासिक कादंबरीचे युग देसाईंच्या स्वामीपासून सुरू झाले. नव्या ऐतिहासिक कादंबरीच्या संदर्भात राग जाधव यांनी एक विचार मांडलेला आहे. त्यांच्या मते रणजित देसाई, वसंत कानेटकर, इनामदार, यशवंत यासारखे लेखक अभिजात मनोवृत्तीचे आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील आपले जीवन भ्रमनिराशाचे ठरले आहे. कोणत्याच क्षेत्रात उंचीपुरी माणसे आढळली नाहीत. हे सामान्यांचे युग असल्यामुळे असामान्य नायकांच्या शोधासाठी अभिजात वृत्तीचे लेखक इतिहासाकडे वळले. ऐतिहासिक कादंबरीविषयी आपली भूमिका मांडताना देसाई म्हणतात, इतिहासाला अज्ञात असलेल्या दर्या आम्ही आमच्या प्रतिभेने बुजवतो तर इतिहासकार संशोधन आणि उत्खनन करून भग्नमूर्ती शोधून काढतात. ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकाला मात्र त्या मूर्तीचे तेजस्वी रूप दाखवायचे असते. स्वामी ही कादंबरी थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारलेली असून या कादंबरीच्या अखेरीस देसाईंनी 47 संदर्भ ग्रंथांची यादी जोडलेली आहे. देसाईंनी स्वामीसाठी अनेक ऐतिहासिक साधनांचा अभ्यास केला असला तरी सरदेसाईंच्या रियासतीतील निग्राहक माधवराव या ग्रंथांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असलेला जाणवतो. देसाईंची एक वैशिष्ट्यपूर्ण कथन पद्धती आहे. प्रसंगामध्ये प्रसंग अशा क्रमाने एखाद्या चलचित्राप्रमाणे वाचकांसमोर ठेवायचे हे देसाईंचे तंत्र त्यांच्या कथांचा अभ्यास करतानाही आपल्याला दिसून येते. याच तंत्रांचा स्वामीमध्येही वापर झालेला आहे. स्वामी ही कादंबरी म्हणजे प्रसंगांची जणू मालिकाच आहे. संवादांच्या माध्यमातून कथानकाला गती देण्याचे तंत्र देसाईंनी योजले आहे. देसाईंनी केलेल्या चित्रण कौशल्यामुळे स्वामी ही कादंबरी इतिहास व जुनी ऐतिहासिक कादंबरी याहून वेगळी ठरली आहे. ही कादंबरी नायक प्रधान असून माधवराव पेशवे या ऐतिहासिक पुरुषाचे अंतर्बाह्य दर्शन घडवणे हे देसाईंचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे घटना प्रसंगांच्या गर्दीत मूळ नायक हरवू नये याची काळजी याची दक्षता देसाईंनी घेतलेली आहे. स्वामीवर झालेल्या आक्षेपांचा विचार करता ही कादंबरी पुरेसा कालसंदर्भ उभा करत नाही. नायकांचे चित्रण आणि विश्लेषण करताना ज्या परिस्थितीत त्यांनी हे कार्य आरंभले त्या परिस्थितीचे यथोचित चित्रण ही कादंबरी घडवत नाही. देसाईंनी एका विशिष्ट लेखन तंत्राचा अवलंब केल्यामुळेही त्यांनी स्थितीचे वर्णन केले नसावे असे म्हणता येते. श्रीमान योगी स्वामीनंतर सुमारे 7 वर्षांनी 1968 देसाईंची श्रीमान योगी ही कादंबरी प्रसिद्ध झाली. एकूणच आजवरच्या कादंबऱ्यांचा विचार करता असामान्य माणसाला शोध घेणे हे देसाईंच्या लेखनातील वैशिष्ट्य समोर येते. असामान्यांचे सामान्यांशी नाते जोडणे हेही त्यांचे वैशिष्ट्य आहे. स्वामी आणि श्रीमान योगीमधून त्यांनी असामान्य माणसाचा शोध घेतला. ही कादंबरी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारलेली असून अशा कादंबरीत लेखकाला नायकाच्या चरित्रातील घटनांच्या निवडीचे स्वातंत्र्य असते. शिवचरित्रावर कादंबरी लिहिताना देसाईंनी शिवाजीबद्दल माहिती देणाऱ्या सर्व उपलब्ध साधन ग्रंथांचा अभ्यास केलेला दिसतो. नायकाच्या भव्य प्रतिभेचे इतर पात्रे झाकून जाणे ही बाब स्वामीसोबतच या कादंबरीतही दृष्टीस पडते. श्रीमान योगी लिहिताना शिवाजीसारख्या छत्रपतींची सुखदुःखे ही सामान्यांचीच होती हे देसाईंनी धरलेले मूळ सूत्र आहे. या कादंबरीतून शिवाजी महाराजांसारख्या एका महामानवाच्या मनाच्या शोध घेण्याचे सामर्थ्य देसाईंनी दाखवून दिलेले आहे. या कादंबरीतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांनी साकारलेले हिंदवी स्वराज्य याविषयी विश्लेषण केलेले आहे. राधेय देसाई, स्वामी, श्रीमान योगी यासारख्या ऐतिहासिक कादंबऱ्या लिहून पौराणिक कादंबऱ्यांकडे वळले. 1973 त्यांनी कर्णाच्या जीवनावरील राधेय ही कादंबरी प्रसिद्ध केली. कादंबरी लिहिण्यापूर्वी 10 वर्षे कर्ण हा विषय आपल्या मनात घोळत होता असे राधेयच्या आठवण या मनोगतात त्यांनी म्हटलेले आहे. एकूणच कर्णाच्या जन्माच्या अद्भुत स्वरूपात

0: चा भाग लेखकाने जशाच्या तसा स्वीकारलेला आहे. जन्मतःच कवच कुंडला धारण करणारा क्षत्रिय वर्णातील कर्ण सुताच्या घरात वाढला. राधेचे प्रेम त्याला मिळाले. राधेकडून मिळालेल्या उदंड प्रेमामुळेच त्यांनी कादंबरीला राधेय हे नाव दिलेले आहे. स्वामी व श्रीमान योगी या दोन कादंबऱ्या लिहिल्यानंतर देसाईंनी शिवचरित्रातील एका प्रसंगावर आधारित लक्षवेध ही कादंबरी लिहिली. या कादंबरीविषयी प्रस्तावनेत ते म्हणतात, शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वतंत्र कादंबरीचा विषय. या चरित्रा इतके सर्वांग सुंदर चरित्र आजवर इतिहासाने पाहिलेले नाही. वाईपासून प्रतापगडापर्यंतच्या हिरव्यागर्द रानावर राजकारणाचा पट मांडला गेला. चढे घोड्यानिशी राजांना पकडून नेण्याची अफजलखानाची गर्वोक्ती होती आणि खानास मारल्याविना राज्य करणार नाही हे राजे पुरेपूर जाणून होते. अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्यातील भेट आणि अफजल खानाच्या वधाचा प्रसंग या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने चित्रित केलेला आहे. शिवचरित्रातील अनेक रोमहर्षक प्रसंगाचे चित्रण आपल्या साहित्यातून करावे ही अनेकांची मनोकामना असते. देसाई याला अपवाद नाहीत. यामुळेच श्रीमान योगीमध्ये जे प्रसंग आले त्यावर पुन्हा स्वतंत्रपणे लेखन करण्याचा मोह त्यांना होतो. 1981 मध्ये प्रसिद्ध झालेली पावनखिंड ही रणजित देसाईंची शेवटची ऐतिहासिक कादंबरी. या कादंबरीमध्ये बाजीप्रभू देशपांडे ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. राजा रवी वर्मा, थोर, असाधारण, असामान्य व्यक्तींच्या जीवनाचा शोध घेणे हे देसाईंचे आवडते काम होते. या कादंबरीत सुद्धा राजा रवी वर्मा सारख्या एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकाराच्या जीवनाचे अभ्यासपूर्ण विवेचन लेखक करतात. चित्रकाराच्या जीवनाकडे ते कसे वळले याबाबत ते सांगतात की चित्रकलेबाबत माझ्या मनात प्रथमपासून आवड होती. बाबूराव पेंटर, बाळ गजबर, चंद्रकांत मांढरे यांच्याबरोबर मी दिवस काढलेत. राजा रवी वर्मांच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंतचा काळ कादंबरीमध्ये आलेला आहे. कलाविंताविषयी त्यांना वाटणारी आस्था यातून व्यक्त झालेली आहे. एकूणच ऐतिहासिक वातावरणाचे वैभव आणि व्यक्तिरेखांना दिलेली भावोत्कट उंची यामुळे त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी लोकमानस जिंकले. स्वामीतील माधवराव आणि त्यांची पत्नी रमा तसेच श्रीमान योगीतील शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या नात्याला देसाईंनी वेगळी परिणामे दिली. लक्षवेध, पावनखिंड, राधेय, राजा रवी वर्मा अशा अनेक ऐतिहासिक पौराणिक कादंबऱ्या लिहून देसाईंनी कादंबऱ्यांचे युग स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण केले. देसाईंनी एकूण 12 कादंबऱ्यांचे लेखन केलेले आहे. त्यांपैकी प्रतीक्षा आणि शेकरा या दोन कादंबऱ्या त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाल्या. देसाई हे प्रामुख्याने मराठीतील वाचकप्रिय कादंबरीकार ठरतात. मराठी वाङ्मयाच्या विकासक्रमात कथाकार आणि कादंबरीकार म्हणून देसाई यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटलेला आहे. मनाची विशालता, मानवी प्रतिष्ठा, दया, त्याग, क्षमाशीलता या गुणांचा पुरस्कार देसाईंनी आपल्या लेखनातून केला. रंजनपरता आणि संस्कारशीलता यांना त्यांनी लेखनामध्ये महत्व दिले. स्वामी आणि श्रीमान योगी या दोन कादंबऱ्यांनी मराठी साहित्य विश्वातील त्यांचे स्वतःचे असे स्थान सिद्ध केले. तीन तपे अविरतपणे लेखन करणाऱ्या देसाईंचा महाराष्ट्र राज्य स्पर्धेत 1962 साली स्वामी या कादंबरीसाठी गौरवान्वित करण्यात आले. 1964 साली स्वामीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. 1973 साली भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री या पुरस्कारांनी प्रदान करण्यात आले.
1: मित्रांनो, नुकतंच आपण रणजित देसाईंच्या कादंबऱ्या ह्याविषयी भाषण ऐकलं शर्वरी भूषण भावे यांचं.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: मित्रांनो, हा होता आजचा युवाणी हा कार्यक्रम.

नमस्कार, मी राजेश श्रीकामत आणि वासातका मुख्य खबरो. गोयच्या विधानसभेत अनुसूचित जमातीक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्या. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी काल नवी दिल्लीत केंद्रीय घरमंत्री अमित शहांची भेट घेवन ह्या प्रक्रियेक गती दिवपाक केंद्राचो तेको मागला. रायगावच्या हिमाची सायबीण म्हळ्यार अवर लेडी ऑफ स्नोस इगर्जेत आयज कणसाचे फेस्त व्हडा उर्बेन आनी भावार्थान मनयले. दर वर्सा हे फेस्त 5 ऑगस्टाक मनयतात. ह्यावेळार इगर्जेत मुखेल मीस जाले, उपरांत कणस कापाचो सुवाळो जालो. गोवा मराठी पत्रकार संघाचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार, कवी आणि लेखक प्रकाश क्षीरसागर यांच्या अकाली मरणाबद्दल गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वामन प्रभू यांनी खर दुःख व्यक्त केला. राखीचे टपाल वेळेर पावप सुनिश्चित करपाक टपाल विभागान ह्या महिन्याच्या 22 तारखेमेरेन राखी टपाल धाडपाविशी विशेष व्यवस्था केल्या. सगळ्या नियोजित वेळापत्रकाप्रमाण घडल्यार फुडल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीक पॉलिमर नोटा चलनात येवपाची अपेक्षा आसा, अशें मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उलयतना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी सांगला. मांद्रेचे आमदार जीत आरोलकार हांच्या विशेष फुडाकारान आनी मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या मजतीन भौशीक गणेशोत्सव मंडळ आगरवाडा हांच्या खुपशा वर्सापासून प्रलंबित आशिल्ल्या सभाघराच्या कामाच्या प्रकल्पाक सुमार 60 लाख रुपयांचो निधी मंजूर झाला. गोय हवामान केंद्रान 5 ते 7 ऑगस्ट मजगती उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो. आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. आयकू बेनो आता बरोबर सवरायचेर आयकूया दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो.

ऐकलो आता तुमका ओळख करून देतो आमच्या या सबिन विद्रापाच्या उरलेल्या कार्यावळींची, तसेच फाले महादेव चरणजीर विद्रापाच्या कार्यावळींची. ह्यावर 105.4 मेघाहर्ट्झच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या कार्यावळींची.

पहिली सांगता आमच्या ह्या सबीन विठाबाच्या उरिल्ल्या कार्यावळीविशी. सवारा 15 मिनिटांचेर आस्वाद घेऊया शब्दुली हिंदुस्थानी शैलीचेर आधारित कोंकणी सुगम संगीताची कार्यावळ. सवारा 35 मिनिटांचेर कातारा 7:00 सांजा हातून संध्या छाया सुखवेती हृदया राजश्री खांडेपारकर हांगेले उलोवप तुमकां आयकूंक मेळ्ळें.

सावडी राहतून पावसात गोरवांची कुयदाद याविषयी दोतोर संजय कुमार उद्धरवार हांनी दिल्ली माहिती असतली 7:30 मिनिटांचेर.

आठवड्या 15 मिनिटांचेर पार्लिमेंट रिव्ह्यू ही कार्यावळ दिल्ली केंद्रा वेल्यान आमी सहक्षेपीत करतली. ताच्या उपरांत 8:30 मिनिटांचेर हिंदी कार्यावळ ऐकूया. हातून भारत छोडो आंदोलन ह्या विशीं डॉ रुपाचारी हांचे उलोवप तुमकां ह्या कार्यावळीन आयकूंक मेळटलें.

आणि रातच्या थावरांचेर आयकूंक रावात कोंकणी नाटक दोन तडी बरोवपी गजानन जोग आकाशवाणी खातीर सादर करपी डॉ साईश देशपांडे.

8:50 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ चित्र संगीत मराठी गीतां आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतले 9:30 10:05 ऐकून रावात कातारा.

साडेदहा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हातून उस्ताद साबरी खान यांच्या सारंगी वादनात ऐकूया राग मिया की तोडी. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:30 एनसीआरटीची प्रायोजित कार्यावळ उमंग.

सवरा 35 मिनिटांची रास्तावाद घेऊयात कातारांचो सातान भक्तिगीत. सातवरा 30 मिनिटांचेर चावडेर हातून शेती आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार प्रायोजित कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली. किसान वाणी.

0: ऐकमनो पुरुषोत्तम पै हांचे आवाजान कमलादेवी राव देशपांडे हांचे हे गीत निकतेच तुम्ही ऐकले.
1: काळी तिजे फुलून येऊन सारी.

0: ऐकवलो बिंदी अवस्थांच्या आवाजान दोतोर भिकाजी गाणेकर हांची ही रचना तुम्ही ऐकली आणि ही आशिल्ली आईची शब्दुली ही कार्यवळ. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेळेला आम्ही उलयता. आता बरोबर 7:30 ऐकूया कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो. नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. नीट मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलनावेळार कथीत पोलीस कारवाई सहित वेगवेगळ्या मुद्द्यांचेर विरोधकांनी केल्ल्या गदारोळाक लागून आयज संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत जाले. लोकसभा दनपारा 2 मेरेन तर राज्यसभा दनपारा 12 मेरेन तहकूब केली. प्रस्नकालाचे कामकाज सुरळीत चलपाक सहकार्य करचे असे आवाहन ओम बिर्ला हांणी सगळ्या सदस्यांक केले. प्रस्नकाल हो कामकाजाचो एक महत्वाचो भाग असून ताचेवरवी प्रत्येक सदस्याक जनहिताचे मुद्दे मांडपाची व त्यावरवी प्रत्येक सदस्याक जनहिताचे मुद्दे मांडपाची संद मेळटा असे ताणी म्हळे.
1: संसद चर्चा संवाद के लिए आपके विचारों की अभिव्यक्ति के लिए प्रश्नकाल में महत्वपूर्ण प्रश्न पूछो. कई विभागों के महत्वपूर्ण प्रश्न है और आप नियोजित तरीके से पोस्टरबाजी करके प्रदर्शन करकर सदन की गरिमा को घटाना चाहते हैं.
0: गोयच्या विधानसभेत अनुसूचित जमातीक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्या. गोयचे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल नवी दिल्लीत केंद्रीय घरमंत्री अमित शहांची भेट घेवन या प्रक्रियेक गती दिवपाक केंद्राचो तेको मागलो. या भेटीवेळार दोतर सावंत हांणी 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत अनुसूचित जमाती खातीर राजकीय आरक्षण लागू करपाची प्रक्रिया जलद गतीन पुराय करपाची विनवणी केंद्रीय गृहमंत्र्याकडे केली. तांणी केंद्रीय गृहमंत्र्याक गोवा पोलिसांक राष्ट्रपतींच्या हस्तुकी पोलीस कलस प्रदान करपाचो सुवाळो आणि भाजपाच्या गोवा शाखेच्या नवीन राज्य मुख्यालयाचे उक्तावण या दोन कार्यक्रमा खातीर निमंत्रित केला. सगळ्या नियोजित वेळापत्रकाप्रमाण घडल्यार फुडल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीक पॉलिमर नोटा चलनात येवपाची अपेक्षा आसा असे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उलयताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रांनी सांगला. मल्होत्रांनी म्हळे की पॉलिमर नोटांची टिकाऊपणा चड आसा. या नोटांची सुरक्षा वैशिष्ट्यां आणि हेर बाबींची माहिती रोखडेच दितले. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी नमूद केले की चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल जून तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेन अपेक्षेपरस बरी कामगिरी केल्या. पतधोरण विषयक निवेदन सादर करताना मल्होत्रा हांणी सांगले की रिझर्व्ह बँकेन रेपो दर 5.25% या पातळीचेर कायम दवरपाचो निर्णय घेतला.
2: The detailed assessment of the evolving macroeconomic and financial developments as well as the outlook, the MPC decided unanimously to keep the policy repo rate unchanged at 5.25%.

0: कलम 370 आनी 35 ए रद्द केल्ले सावन जम्मू काश्मीर आनी लडाखातल्या लोकांच्या जिणेंत व्यापक बदल जाल्यात अशें सोशल मिडिया वेल्या एका पोस्टात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नमूद केला. दोनूय केंद्रशासित प्रदेशांनी मुळावे सुविधांचो विस्तार जाला. शिक्षण, भलायकी सेवा, उद्योजकता आनी खेळ ह्या सारख्या क्षेत्रात संद वाडल्यात अशें सांगून बायलां उपेक्षीत समुदाय वा जांकां कितल्याशाच दसका सावन मुलभूत घटनात्मक अधिकारांपासून वंचीत दवरिल्ले तांकां संविधानाच्या पुराय अंमलबजावणीन सक्षम केला अशें तांणी म्हळां. चांदीपुरा विशाणूच्या लागणी आडच्या झुजाक बळकटी दिवपाक केंद्र सरकारान गुजरात आनी राजस्थान नॅशनल जॉयंट आउटब्रेक रिस्पॉन्स टीम म्हळ्यार एनजीओआरटी तैनात केल्या. भलायकी मंत्रालयान सांगला की एनसीडीसी, आयसीएमआर आनी पशुसंवर्धन विभागातल्या तज्ञांचो आसपाव आशिल्ली ही टीम ह्या लागणीचो तपास, वैजकीय वेवस्थापन, प्रयोगशाळा, समन्वय, वाहक देखरेख आनी भौशीक भलायकी उपाय योजना मदीं राज्यांक मदत करतले. शास्त्रज्ञ ह्या विशाणूच्या प्रसार चक्राचोय अभ्यास करतात. चांदीपुरा विशाणूचो प्रामुख्यान 15 वर्सा सकयल्या भुरग्यांचेर परिणाम जाता आनी तो रेवेमूस म्हळ्यार सँडफ्लायज वा गोचीड म्हळ्यार टिक्सावरवी पसरता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आधार कार्ड आशिल्ल्या विद्यार्थ्यां खातीर फुकट इलेक्ट्रीक सायकल जाहीर केल्यात असो दावो करपी सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या खबरेचे सरकारान खंडन केला. पीआयबी फॅक्ट चॅक युनिटान सांगला की हो व्हायरल व्हिडिओ बनावट आसा आनी तातूंत डिजिटल फेरफार केल्या अशी घोषणा जावंक ना हे स्पष्ट करून तांणी लोकांक दिशाभूल करपी मजकुराची कागाळ करपाचे आवाहन केला. आदली चॅम्पियन पीव्ही सिंधू ही 17 ते 23 ऑगस्ट मेरेन नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमात जावपी बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन वस्तादपट सर्तीत 2026 बायलांच्या एकोडी सर्तीत 9वी मानांकित खेळाडू आसतली. भारतीय हवामान विभागान आज आसाम आनी मेघालयात अत्यंत घोग्यांनी पावसाचो रेड अलर्ट जारी केला. गोंय, कोकण, मध्य महाराष्ट्र, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडासयत खुपशा राज्यांखातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडले 2 दिसात दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आनी लडाखातूय घोग्यांनी पावसाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकूंक मेळावात फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.
1: आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. आयकपन सांजवेची 6:35 आनी 15 सेकंद जातात. चलात आता आस्वाद घेऊया कातारांचो.

ऐकपनो यांगचिकू आणि ज्युलियस यांच्या आवाजाने हे गीत तुम्ही ऐकले. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून कातारांची ही कार्यवाही.

गोंयचे दायज तुमचो अभिमान, गोंयचे सांस्कृतीक दायज आनी जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखोवपाची ही आसा भांगराची संद. केंद्र सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोंयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हो पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामा जिखपाचीही संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता आख्या देशात दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

हे आकाशवाणीचं पणजी केंद्र आहे. श्रोते हो, सायंकाळचे 7:12 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम तिन्ही सांजा.

श्रोते हो नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं ह्या कार्यक्रमात स्वागत. आज ह्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संध्या छाया सुखविती हृदया, राजश्री खांडेपारकर यांचं भाषण आणि सुंदरसं संगीत. तर कार्यक्रमाला सुरुवात करताना ऐकूया सुंदर असं हे गीत.

0: श्रोते हो, श्रीधर फडके यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलत. आणि आता ऐकूया संध्या शाळा सुखविती हृदया, राजश्री खांडेपारकर यांचं भाषण.
1: श्रोते हो, 4 डिसेंबर 1990 रोजी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत 1 ऑक्टोबर हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन्स म्हणून नोंदवून साजरा करावा असं संमत केल्या गेलं आणि त्या योगे ते औचित्य साधून आज मी आपणाशी संवाद साधते. खरं तर अमुक करण्यासाठी अमुक दिवस, त्या त्या दिवशी त्या त्या नात्याचं महत्व असं अजिबात नसतं. म्हणजे उदाहरणार्थ मदर्स डे, व्हॅलेंटाईन्स डे, फादर्स डे, ज्या कारणाकरता आपण तो दिवस पाळतोय त्या नात्यातलं महत्व अधोरेखित करणं व्हावं ना. म्हणूनच जसं भावा बहिणीच्या नात्याची महती सांगणारा आपली भाऊबीज किंवा रक्षाबंधन, हा सण सर्व महाभूताप्रती आत्मीयता दर्शवणारे नागपंचमी किंवा पोळा, निसर्गाची नाळ दृढ करणारी नारळी पौर्णिमा किंवा ऋषी पंचमी, आणखीही कितीतरी आपली उदाहरणं तुम्हीही देऊ शकाल. तसाच आजचा आपणा ज्येष्ठांच्या सन्मानाखातर असलेला हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन, खरं सांगा बरं, तुम्हाला वृद्धत्वाकडे झुकल्याबद्दल वाईट वाटतं की छान? मला विचाराल ना तर वाईट वाटतं म्हणायचंच नाही. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपण खूप सुंदर असतो, तनानीही आणि मनानीही. विश्वास ठेवा, ही तृप्त भावना सकारात्मक होऊन अवतीभवतीचा परिसरही भारून टाकते. हां, तसं मान्य आहे बरं का, कधी सांधे दुखतील, डोळे दात सतावतील, इतरही प्रकृती अस्वास्थ्य, हे जरी खरं

तरी आजकाल नाही का आपल्या नातवंडांच्या केसातही कधी कधी रुपेरी रेषा डोकावतात, किडके दात आणि डोळ्यांना चष्मा, हे तर अगदीच कॉमन. मग आपल्यातल्या चांगल्या बाबी शोधायच्या आणि खूप आनंदी असायचं न. सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे या आपल्या साठीतले अनुभव सांगत, ह्या वळणावरचे खुललेले रंग कसे शोधायचे हे शोभा ॲट 60 ह्या पुस्तकात मस्त सांगतात. म्हणजे साठीतल्यांनीच नाही बरं का, पण लहानांनी पण आवर्जून वाचावं आणि वाचून अंगीकारावं असं हे पुस्तक आहे. मी ना माझ्या लहानपणी माझ्या आजी आजोबांना नेहमी अगदी गमती गमती त्यांच्या म्हातारं असण्याचे फायदे सांगायचे. ते ऐकून हास्याचे फवारे उडायचे घरी. आजी आजोबाही त्यात सामील व्हायचेत. मी काय म्हणायचे माहिती, ए आजी तुम्हाला की नाही कुणीच चॉकलेट खाऊ नका असं म्हणत नाही, दात किडतील म्हणायचा प्रश्नच नाही ना ग, काढून ठेवलेले दात मस्त चकचकीत करून वापरता येतात. आणि मग अरेच्या विसरलेच मी असं म्हटलं ना तू तरी चालतं, त्याच्यात काय वया परत्वे विसरणारच असं गृहित धरलं जातं. आणि आम्ही मात्र पाढा विसरलो असं म्हटल्याबरोबर पाठीत धपाटा पडतो. मग बाजारातून किंवा कुठून येताना नाही का तुझ्या हातात पिशव्या दिसल्या तर कुणी पण अगदी धावत येऊन तुला मदत करतं. आम्हाला मात्र शाळेच्या दप्तराचं जोड ओझ त्या कुलीसारखं पाठीवर वागवावं लागतं. कुणी म्हणजे कुणी येत नाही धरायला. आणि हं सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, नेहमी सुट्टी. हे सगळ्यात आकर्षक वाटायचं, कारण हवं तेव्हा हवं ते करायची मुभा आजी आजोबांना मिळायची. अर्थात आजी आजोबांचं सगळ्याच बाबतीतलं वेळेचं गणित अगदी पक्क होतं. नात्यांची समीकरणंही व्यवस्थित सांभाळलेली होती त्यांनी. त्यासाठी स्वतःच्या मनाला कितीदा मुरड घातली असेल ना ते त्या ईश्वरालाच ठाऊक. कालाय तस्मैन्न महा, पुढे धावणारा काटा कधीच नसतो येत मागे. आपल्या नकळत आपलं बोट धरून त्याच्याबरोबर फिरवत असतो. मी लहानपणाचे प्रसंग सांगितले ना, ते आठवणींच्या कुपीत दडवलेले काही माझे सुगंधी क्षण. तुमच्याही मनाच्या पेटीत असे अनेक असंख्य क्षण असतील ना. आता कालौघात कधीही फक्त रेअरव्ह्यू मिररमध्ये बघता येण्यासारखे. आज काळाच्या पाऊल वाटेवर जेव्हा मी खूप पुढे आले ना, तेव्हा जाणवतं की आपण आजी आजोबांना तेव्हा म्हणायचो की कॅडबरी खाता येते म्हणून, त्यांना मज्जा म्हणायचो त्याची. पण जर्दाळूची बी दातांनी फोडता येत नाही, ऊस खाता येत नाही हे दुःख जाणवून घ्यायचो नाही. आजीच्या दुखऱ्या नसांकडे सांध्यांकडे दुर्लक्ष व्हायचं का, तिला मदत केलेली मात्र चटकन जाणवायची. त्यांना आपण नेहमी सुट्टी आहे म्हणायचो. पण आपल्यात गुंतलेल्या मनामुळे कायम आपली आणि आपलीच खातिरदारी कौतुक लाड करणारी आजी, संस्कृत सुभाषित श्लोक आणि गोष्टींचा खजिना रिकामे करणारे आपले आजोबा, आपलं सगळं वेळापत्रक आम्हा नातवंडांच्या मुलासुनांच्या सोयीनुसार ठरवत होते हे आज जाणवतंय. आज परिपक्व मन काय म्हणतंय सांगू. आजी आजोबा तुम्ही की नाही नात्यांच्या भेंडोळ्यातली कर्तव्य अपेक्षांवर खरं उतरता उतरता कित्येकदा तुमच्या मनाला मुरड घातली असणार, कित्येकदा स्वतःसाठी एकमेकांसाठी असं जगणं राहूनच गेलं असणार. आपल्या जवळ असलेला आनंद घरच्यांकरता दारच्यांकरता कित्येकदा अहेरला असणार. आता खरंच खूप वेळ आहे, नाही म्हटलं तरी संसाराच्या जबाबदाऱ्यातून तुम्ही मुक्त झाला आहात. मग मस्त मनासारखं जगा ना, खुला अगदी खुला श्वास घ्या. राहूनच गेलं होतं इतकी वर्ष, अशा गोष्टींची एक यादी बनवा आणि मग त्यातल्या बाबींना प्राधान्यता क्रम म्हणजे प्रायोरिटीज ठरवा. आणि मग सगळ्यात महत्वाचं बरं का, त्या अंमलात आणा. आम्ही आहोत ना तुमच्यासाठी सारे मदतीला. जसं सध्या मी नेहमी म्हणते, मला की नाही सतार वाजवायला फार आवडते, शिकायची आहे मला. मग पूर्वी वाचायचे की नाही एक विषय एक पात्र धरून वेगवेगळ्या लेखकांचं लेखन वाचायचे, तसं पुन्हा वाचायचे, देश हिंडायचेत. सध्या संसाराच्या पाशात पार गुरफटले, पण वानप्रस्थाश्रमात पदार्पण केल्याबरोबर जरी कात्र शिणलीत तरीही मन ताजतवानं ठेवून राहूनच गेलं करायचं ही खंत न बाळगता हे नक्की करणार. तुम्हीही करून बघा ना, कदाचित करत असाल तर तुमच्यासारख्या दुसऱ्यांनाही प्रेरणा द्या ना. सांगू, आमच्या ओळखीची एक आजी आजोबा होते, पेन्शनर आजोबा अर्थकारणाचं समीकरण व्यवस्थित जुळवून एखाद्या प्रेक्षणीय स्थळी आजीला घेऊन जायचेत. 3-4 महिन्यांकरता तिथे भाड्याने एक साधस घर घ्यायचेत. 4-6 भांडीकुंडी एक स्टो आणि मोजके कपडे एवढाच त्यांचा संसार होता. तिथल्या ग्रामस्थांमध्ये मिसळून त्यांना आपलंसं करायचेत, त्यांना आपल्यापरी मदत करायचेत आणि मग नातवंडांना सुनेला मुलाला सुट्टी एन्जॉय करायला ती प्रेक्षणीय स्थळं बघायला बोलवायचेत. त्यांच्या संसारात जायचे त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा, मदतीला धावायचेत पण त्यांना गरज असेल तेव्हा.

0: नाहीतर पुन्हा पुढचं डेस्टिनेशन, पुढचं प्रेक्षणीय स्थळ. खूप खस्ता खाल्लेलं, अडचणी दुःखांनी पोळलेलं असं त्यांचं पूर्वायुष्य त्यांच्या ह्या निर्णयांनी, त्यांनी आपल्या सहचरणीला उत्तरायुष्यात दिलेला हा सुखाचा ठेवा तिला अगदी मृदगंधासारखा भासला. तिच्याच नव्हे तर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक ग्रामस्थ, नातेवाईक, आपल्या उरी हा सुरेख दरवळ अजूनही जपत आहेत. आणि हो, आपलं वय जरी वाढलं ना तरी, म्हणजे काळाने समजा आपल्या शरीरावर त्याचे ठसे उमटवलेत ना, केस रुपेरी झाले, दातांची कानांची साथ सुटली, सांध्यांची कुरकुर वाढली, तरी आम्हा सगळ्यांच्या मनातला एक कोपरा सदैव ताजा तवाना असतो. कसला सांगू? बालपणाचा. ती हिरवळ तशीच ताजी तवानी ठेवूया आणि त्यामुळे तो टवटवीतपणा, मनाची शीव ओलांडून केव्हा आपल्या शरीरावर पसरेल ना कळायचंय नाही तुम्हाला. सगळ्या आजी आजोबांना एक विनंती बरं का, एक मित्र किंवा एक मैत्रीण असायलाच हवी. एकमेकांना मित्र माना, नात नातू किंवा आणखी कुणीही, लिंगभेद वयाची अट न मानता मित्रत्वाचं नातं देऊन बघा. पुन्हा बालपण परतून येईल, मनातल्या मनात झिम्मा रंगेल, भेंड्या लगोऱ्या विटीदांडू आणि कुठले कुठले, धूसर झालेलं सगळं उजळून निघेल कसं. पण सांगू, त्याचबरोबर नवीन उपकरणांशीही दोस्ती करावर का. जसं मायक्रोवेव्ह, गरम गरम खायचं म्हटलं ना तर फक्त एक बटन दाबायचं. गॅसवर भांड्यात गरम करताना कधी पदार्थ लागू शकतो, ठसका येऊ शकतो, तसं इथे काहीच नाही बरं का. आपल्या नातवंडांकडून आणि स्मार्टफोन, स्काईप, फेसबुकशी पण दोस्ती करायला शिका. एका क्षणात जगाची दोन टोकं जोडली जातात. तुम्ही हे सगळं वापरत असाल तर इतर आजी आजोबांनाही शिकवाल. आणि हो, मला माहिती आहे की तुमची काहीतरी ना स्वतःची अशी नक्की काहीतरी ओळख होती. आठवा तर खरं, हां, आजीची ती स्पेशल डिश, तिच्या स्वादाची खास ओळख. मग भरतकामाचा तो एक वेगळा टाका, आजीबाईंचा औषधी बटवा, आधुनिक आजीबाईंच्या मेकअप टिप्स, मग अर्थकारणाच्या घड्या, आजोबांचेही असे काहीतरी खास नक्कीच गुण असतील. मुद्दामून हे संचित वाटा, पसरू द्या तुमच्या गुणांचा तरवळ. आज हेच तर संस्कार हवेत आम्हाला. फक्त तुमच्या घरापुरता न वावरता समाजातही तुमचा सक्रिय सहभाग हवाय. आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जगात आम्ही आमच्या मुलांना घडवण्यासाठी कुठेतरी मागे पडतोय ही आमच्या पिढीची खंत त्यामुळे पुसली जाईल. तुम्हीच तर नेहमी सांगता ना की सरसलामत तो पगडी पचास, हेल्थ इज वेल्थ. तेव्हा आपल्या तब्येतीची पण काळजी घ्या बरं का. चांगल्या प्रकृतीसाठी आवश्यक त्या नेहमीच्या तपासण्या नेहमी करत जा, आमची आजी नेहमी म्हणायची. म्हातारपणी ताट द्यावं पण पाठ देऊ नये. तुमचे आर्थिक व्यवहार नात्यांमध्ये क्लेश न आणता मस्तपैकी सांभाळा. सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छिते, ह्या ज्येष्ठ म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून, मोठ्या उंच झाडाकडून आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढीला काय मिळतंय सांगू. पाय घट्ट रोवून आभाळाला हात टेकवायची शक्ती. तेव्हा आपलं घर फक्त भिंतींनी बनत नसतं बरं का, तर घरच्या सर्व सदस्यांनी बनतं. आपली भारतीय संस्कृती तर दगडातही देव शोधायला सांगते. तेव्हा मातृपितृ ऋण मानून त्यांच्यात ईश्वराचा अंश शोधूया. कधी झालाच विसंवाद, सूर नाही जुळले, तरी त्याचा रव तेवढ्यापुरतंच असू द्या. टाळी एका हाताने वाजत नसते हे अगदी मान्य, दोन्ही बाजूंनी समजूतदार व्हावं, पण मोठ्या माणसांमुळेच घराला शोभा असते हे नेहमी लक्षात ठेवा. आपणही तर चाललोय ना काळाबरोबर. आपल्या माणसांमध्ये ज्येष्ठांचा वावर असला की त्यांनाही संध्याछाया सुखावह होतील, हो ना. सर्व ज्येष्ठ व्यक्तींना आजच्या दिवसानिमित्त सविनय प्रणाम.
1: संध्याछाया सुखविते हृदया, राजश्री खांडेपारकर यांचं भाषण नुकतंच आपण ऐकलं. आणि श्रोते हो, ह्याबरोबरच आजचा तिन्ही सांजचा हा कार्यक्रम इथे समाप्त होतोय.

0: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवचंदला उलिता आता बरोबर 7:20 ऐकूया प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोयच्या विधानसभेत अनुसूचित जमातींक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्या. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिना निमतान गोयातल्या शाळांनी सामूहिक प्रतिज्ञा मोहीम आणि ते संबंधी एक कार्यावळ घडवून हाडची असे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी मागला. रायगावच्या आवर लेडी ऑफ स्नोज इगर्जेत वर्सुकी कणसांचे फेस्त व्हडा उमेदीन मनयले. आता पुराय खबरो. गोयच्या विधानसभेत अनुसूचित जमातींक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्या. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल नवी दिल्लींत केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांची भेट घेवन ह्या प्रक्रियेक गती दिवपाक केंद्र सरकाराचो तेको मागला. ह्या भेटी वेळार दोतोर सावंत हांणी गोय विधानसभेत अनुसूचित जमाती खातीर राजकीय आरक्षण लागू करपाची प्रक्रिया जलद गतीन पुराय करपाची विनवणी केंद्रीय घरमंत्र्यांकडे केली. या चर्चे उपरांत अमित शाह हांणी या विनवणे बाबत सकारात्मक आश्वासन दिला असे मुखेलमंत्र्यांनी सांगले.
2: ट्रायबल क्वालिटी रिजर्वेशन याच्या संदर्भात त्यांना मेळा त्याच्या पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स दिला जातो तिथे घेतला.
1: दोतोर सावंत हांणी अमित शाह हांकां गोय सरकारा वतीन राबयिल्ल्या विंगड विंगड विकास उपक्रम आनी कल्याणकारी येवजण्यांची माहिती दिली. तांणी केंद्रीय घरमंत्र्यांक गोवा पोलिसांक राष्ट्रपतीच्या हस्तुकी पोलीस कलर्स प्रदान करपाचो सुवाळो आनी भाजपाच्या गोय शाखेच्या नवीन राज्य मुख्यालयाचे उक्तावण या दोन कार्यावळी खातीर निमंत्रित केले. हालीच्या काळात खुबशा समुदायांक अनुसूचित जमातीचो दर्जो मेळिल्ल्यान गोयांत अनुसूचित जमातींच्या आरक्षणाची मागणी म्हत्वपूर्ण थारल्या. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिना निमतान गोयातल्या शाळांनी सामूहिक प्रतिज्ञा मोहीम आणि ते संबंधी एक कार्यावळ घडवून हाडची असे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी मागला. भारत सरकाराच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान चालीक लायिल्ल्या राष्ट्रीय कृती येवजणे अंतर्गत 15 ऑगस्ट 2020 सावन नशामुक्त भारत अभियान लागू केल्ले. या अभियानाच्या 6व्या वर्धापन दिसाच्या निमित्त साधून गोयातल्या सरकारी अनुदानित खासगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि खासा शाळांनी सामूहिक प्रतिज्ञा मोहीम घडवून हाडची असं समग्र शिक्षा विभागान मागला.

0: राज्यातल्या साबार शाळांच्या मुख्याध्यापक आणि संस्थाप्रमुखांनी या अभियानात सक्रिय वाटो घेऊन नशामुक्त समाजाच्या निर्मितीखातीर सहकार्य करचे असे आवाहन समग्र शिक्षाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी केला. काणकोण तालुक्यातले शेतकार प्रसाद वेळीफाणी तांची शेतीची आवड एक यशस्वी वेवसायात रुपांतरीत केला. आयज ते ऊस आणि भाजीपालो पिकोवपा वांगडाच दुधाचो व्यवसाय चलयतात.
1: जी माझी आजाची जमीन असली तातूक सगळे भाजीपाला किंवा बाकीची फळझाडं लावून सुरुवात केली आणि ती जमीन जेव्हा फुलं झाली हांवें मी जमीन विकत घेतली आणि आता म्हाका दिसलं की आता डेअरिंग बिवसचे म्हणून ताका लागून हांवें गायी घेतल्यो आणि गायी पहिली 5 बॅच घेतली त्याच्या नंतर 5 बॅच घेतली आणि जवळ जवळ दिसांक म्हाका 100 लिटर दूध मेळटा. फार्मिंग प्रॅक्टीस करता तेन्ना एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडच्यान म्हाका खुबसो हेल्प जाला. म्हाका सबसिडी मेळ्ळा. डेअरी साठी कामधेनू स्कीम आसा त्याचोय आमकां जी स्किमीचो हांवें फायदो करून घेतला. जसो हांवें करून घेतला तसोच जे नवीन यूथ आसा ह्या क्षेत्रांक
0: गोयाक स्वयंपूर्ण गोय आणि विकसित गोय ह्या संकल्पनेकडे लागी व्हरपी प्रसाद वेळीप हांचो प्रवास उद्योजक आणि शेतकारांक देख दिवपी थारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आधार कार्ड आशिल्ल्या विद्यार्थ्यांखातीर फुकट इलेक्ट्रीक सायकल जाहीर केल्यात असो दावो करपी सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या खबरेचे सरकारान खंडन केला. पीआयबी फॅक्ट चेक युनिटान सांगला की हो व्हायरल व्हिडिओ बनावट आसा आणि तातूंत डिजिटल फेरफार केला अशी घोषणा जावंक ना हे स्पष्ट करून तांणी लोकांक दिशाभूल करपी मजकुराची कागाळ करपाचे आवाहन केला. रायगावच्या हिमाचे सायबिणीच्या म्हळ्यारच आर लेडी ऑफ स्नोज इगर्जेंत आयज बुधवारा दिसा वर्सुकी कणसाचे फेस्त व्हडा उर्बेन आणि भावार्थान मनयले. दर वर्सा हे फेस्त 5 ऑगस्ट ह्या दिसाच मनयतात. ह्या वेळार इगर्जेंत मुखेल मीस जाले उपरांत कणस कापपाचो सुवाळो जालो. हो विधी धर्तरेच्या पहिल्या पिका खातीर देवाचे उपकार मानपाचे प्रतीक म्हणून पाळटात. ह्या सुवाळ्याक सिंधुदुर्गचे बिशप आग्नेलो पिन्हेरो हे खास अतिथी म्हणून उपस्थित आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. गोय कोकणी अकादमी कोकणी शिक्षणीक शिष्यवृत्ती येवजण चालीक लायता. हे येवजणे खाला ह्यो शिष्यवृत्ती पीएचडी खातीर 40,000 रुपया, एमए खातीर 30,000 रुपया आणि बीए खातीर 20,000 रुपया अशा 3 वर्गांत दितात. 31 जुलै 2024 सावन गोय कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ पूर्णानंद चारी हांच्या अध्यक्षतेखाला नेमिल्ले समितीन अकादमी कार्यालयात थेट मुलाखत घेऊन शिष्यवृत्ती खातीर पात्र विद्यार्थ्यांची निवड केली. थॉमस स्टीव्हन्स कोकणी केंद्र मंगळूरच्या सेंट एलोशस संस्थेच्या जोडपालवान कोकणी मान्यताय दिसा निमतान शेनवार 22 ऑगस्टाक एक राष्ट्रीय परिसंवाद घडून हाडटा. 16व्या शेंकड्यातल्यो थळाव्यो भासो आणि साहित्य हांचो पुनर्सोद, संहिता, दायज आणि इतिहासिक वृत्तांत असो ह्या परिसंवादाचो विषय आसा. या परिसंवादात दोतर डेलियो मेंडोन्सा, डॉ भूषण भावे, डॉ मनोज कामत, डॉ मिलिंद म्हामल आणि डॉ प्रकाश वजरीकर हे गोयचे मानेस्त वाटो घेतले. तशेंच मंगळूरचे जेसन पिंटो, केरळचे गोकुळदास प्रभू आणि गुजरातची डॉ एनी राशेल रॉयसन ही आपली प्रपत्रा सादर करतली. गोवा मराठी पत्रकार संघटनेचे वांगडी वरिष्ठ पत्रकार कवी आणि लेखक प्रकाश क्षीरसागर हांका आकस्मिक मरण आयले. पत्रकार कवी आणि लेखक म्हणून प्रकाश क्षीरसागर हांणी आपले स्वतंत्र शैलीन आणि संवेदनशील लेखनान गोय साहित्य आणि पत्रकारितेच्या मळार एक आगळी सुवात मेळयली. गोय मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष वामन प्रभू हांणी त्यांच्या मरणाविषयी दुःख उक्तायला. कितलीशीच वर्सा प्रलंबित आशिल्ल्या आगरवाडा हंगासल्ल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभाघराचो बुन्यादी फातर बसयलो.

0: मांद्रेचे आमदार जीत आरोलकार हांच्या खाशेल्या उपक्रमान आणि मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंतांच्या माध्यमातल्यान या प्रकल्पाखातीर सुमार 60 लाख रुपया निधी मंजूर जाला. बरोच काळ तिष्ठत आशिल्ल्या या सभाघराचो बुन्यादी फातर घालपाचो सुवाळो व्हडा उमेदीन जालो. खेळ. आदली चॅम्पियन पीव्ही सिंधू 17 ते 23 ऑगस्ट मेरेन नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमात जावपी बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन वस्तादपण सर्तींत 2024च्या बायलांच्या एकोडी सर्तींत 9वी मानांकीत खेळाडू आसतली. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन 5 ते 7 ऑगस्ट मेरेन उत्तर आणि दक्षिण गोंया खातीर येलो अलर्ट जारी केला. या काळात काय सुवातींनी वराक 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे मारून व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. नागरिकांनी आणि पर्यटकांनी सादूर राहून योग्य ती जतनाय घेवची असे आवाहन हवामान खात्यान केला. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोयच्या विधानसभेत अनुसूचित जमातींक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्या. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिनानिमतान गोयातल्या शाळांनी सामूहिक प्रतिज्ञा मोहीम आणि ते संबंधी एक कार्यावळ घडवून हाडची असे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी मागला. रायगावच्या आवर लेडी ऑफ स्नोज इगर्जेत वर्सुकी कणसाचे फेस्त व्हडा उमेदीन मनयले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
1: आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. आयकपनो वेळ जाल्लो आसा चावडेर वचपाचो. चलात चावडेर वचूया.

बारीक तुकडे करून हवाबंद परिस्थितीत खड्ड्यात ना जाल्यार बॅगान 45 दीस साठवून दवरता आनी त्या उपरांत ते गोरवाक खावपाक देऊ शकता. आयज मार्केटान सायलेजाचे 50 किलो, 100 किलो, 500 किलो तशेंच 1 टन कॅपासिटीचे बॅगां मेळटा. असे सायलेज बॅग विकत घेवपाक जे धाकटे शेतकरी आसा तांकां बरी जाता, म्हटल्यार हाडपाक मागीर कमी जाग्यार दवरपाक शकता. ह्या दिसान गोटो चड पावसाक लागून ओलो उरता तेन्ना बरेच दुयेंस जावं शकता. हेका लागून गोटो सुको दवरपाक फॅन वापरूंक जाय. तशेंच चुन्याचो पावडर सगळ्या गोठ्यान आठवड्यान एकदा तरी मारूंक जाय. गोठ्याची जमीन धुवपाक पोटॅशियम परमॅग्नेट ना जाल्यार फिनायलचे उदीक मारचे. गुरवांचे शेण सदां टायमार काढून गोटो लीप धरचे. थोड्यांच्या गोठ्यान आमी पळयले शेतकार गोठ्याक लागून निश्काळजी करता, म्हटल्यार गुरवां बसता त्या जागेर बारीक मोठे खड्डे दिसता, तशेंच मुताची ड्रेनेज पळयली जाल्यार तेका खड्डे आसता, ड्रेनेज सारकी नासता. अशी आसली जाल्यार मूत शेण थंय खड्ड्यान गटारीन अडकून उरता, मागीर घाण वास येता. अशें जर शेण आनी मूत गोठ्यांत उरली जाल्यार गोरवां काम करपी मनशाक आनी गोरवांक थंय त्रास जाता, तेका लागून गोठ्यान जळारी मूस चड जाता. म्हणून हे शेतकारान काळजी घेवची, हे बारीक मोठे खड्डे आनी गटार वेळार दुरुस्त करून घेवची, तेन्ना मूत आनी शेण भायर वयता आनी गोटो सुके उरता. अशा अस्वच्छ गोठ्याक लागून जी चड दूद दिवपी गोरवां आसता तेका मास्टायटीस, तेका वटयेचे दुयेंस जावपाची शक्यता चड आसता. ह्या दुयेंसांत दूद खराब जाता, सडा पिड्यार जाता, जनावरांची किंमत कमी जाता. हे दुयेंस प्रिवेंट करपाक शेतकार भाव सदां टी डीप कप वापरपाचे. हे टी डीप कप हे प्लास्टिकचे कप आसा, तेचे सकयल एक प्लास्टीक बॉटल आसता. ह्या बॉटलांत आयोडीनचे द्रावण जशे डिपाल लॅक्टिफेन्सचे द्रावण भरपाची गरज आसा. जेन्ना जेन्ना सकाळ सांजेर शेतकार दूद काढल्या उपरांत हे चारही सडां ह्या कपा भितर बुडोवपाचे. अशें केल्यार सडांच्या तोंडान जे छिद्र आसतले तेतून आयोडीन जाता, मागीर जे दुयेंसाक जंतू कारणीभूत आसा असले जंतू सडा भितर जायना, म्हटल्यार गोरवांक ह्यो दुयेंस जायना. गोरवांचे सडांची छिद्रे दूद काढले उपरांत अर्धा ते एक तास ओपन आसता, तेका लागून पोस्ट मिल्कींग टी डिपींग करपाकूच जाय. तशेंच दूद काढल्या उपरांत गोरवांक खावड तण दिली जाल्यार ते अर्धा तास उबी रावता, जमिनीवर बसना. हे सगळे उपाय मास्टायटीस प्रिवेंट करपाक करचे पडटा. पावसाळ्यात गोठ्यात मूस जळारी यांचो गोरवांक चड त्रास आसता, हेचे परिणाम दूद उत्पन्नावयर होता. गोरवां सदां शेपूट हालयता, तेका तण खावड अंगी लागना. तशेंच गोरवांच्या अंगावयर कितें लागून जखम जाल्यार रोखडेच हिरव्या रंगाची मूस गांवेचेर बसता, मागीर अंडी घालता, मागीर अशा अंड्यासून कीड वाडोवपाची शक्यता आसता. अशे गांवे चिगळता, गोरवांक त्रास जाता. ह्या सगळ्या वयल उपाय म्हटल्यार गोठ्याच्या भिंतीवर तशेंच गोरवांच्या अंगावर एकटो पॅरासायटीसायड जसे डेल्टा मेत्रीन स्प्रे करपाची गरज आसा. बाजारांत ब्युटॉक्स म्हणून वखद मेळटा, ते 1 लिटर उदकासून 1 ते 2 मिली घालपाचे, मागीर स्प्रे करपाचे. गोठ्यान स्प्रे करता जाल्यार गोरवां गोठ्या भायर सोडपाचे. तशेंच गोरवांच्या अंगावयर स्प्रे करता तेन्ना पयलो तेंका खावड तण देवचे, मागीरच स्प्रे केलेले बरे. आयुर्वेदीक उपाय म्हटल्यार गोरवांच्या अंगावयर कडुलिंबाचे तेल, निलगिरीचे तेल, कापूर नाल्लाचे तेल लायले जाल्यार मूस येना, तशेंच जनावरां बरी उरता. जी गोरवां भायर भोंवता अंगात थंय साचलेले उदक पिता अशा गोरवांक दंताचो चड त्रास जाता, चड करून वासरांक विपरीत परिणाम जाता. पोटातील दंत म्हटल्यार राउंड वर्म, टेप वर्म, तशेंच

0: पोटाचे पाटल्या डाव्या बाजून रुमेन असता. या पोटा भितर गॅस भरल्या उपरांत पोट पुग्यासारखे फुगता, मागीर गुरवां आडवी पडता. या पोटाचे प्रेशर हृदयावर तशेंच फुफ्फुसा वयर पडता, मागीर गुरवां मारता. हेका लागून सदां हिरवे तना बरोबर 2 ते 3 किलो सुक्के तण देवपाक जाय. अशें केल्यार तेंची पचन संस्था बरी उरता, मागीर पोट फुगना. आनी गुरवांक दिसभर चरोवपाक भायर सोडपाक जायना. अशें दुयेंस तुमच्या गुरवांक जाल्यार अर्धा लिटर गोडतेलासून 30 मिली टर्पेंटाईन तसेच 50 ते 100 ग्रॅम सोडा, 5 ग्रॅम हिंग मिसळून पाजवताना ठसका न लागता त्यांच्या पोटान घालून जाय असे उपाय केल्यास गॅसचे प्रमाण कमी जाता. चढ पावसाक लागून गोरवांचे पावलान घावी जाता, मागीर किडे पडता, जनावरांक चालपाक त्रास जाता. त्याच्या परिणामा खातीर गोरवां बरी खायना, चड दूध देना. हेका लागून म्हटल्यार पावलो पोटॅशियम परमॅनेट नाजाल्यार कॉपर सल्फेटच्या उदकाने धुवपाचे, मागीर आयोडीनचे क्रीम नाजाल्यार पावडर लावपाचे, नाजाल्यार लोरॅक्झिन क्रीम लावपाचे. पावसाळ्यात किट्टी गोमांशाचे प्रमाण चड असता. किट्टीक लागून जनावरांक बबेशियोसीस तसेच थायलेरेशियस असे दुयेंस जाता. बबेशियोसीस ह्या दुयेंसांत गोरवांक चड जोर येता, गोरवांक कॉफी कलरचे मूत मुत्ता. थायलेरेशियस दुयेंसांत गोरवांक चड जोर येता, मागीर लिम्फ नोड सुजता. हेका लागून किट्टी गोमाशाचे नियंत्रण करपाक जाय. हेच्या पयली हांव तुमकां सांगले की जळारी आनी मुसाक प्रिवेंट करपाचे जे उपाय आसा तेच उपाय किट्टीक आनी गोमाशाक कंट्रोल करपाक वापरपाचे. कांय गोरवांत पावसाळ्यांत पावसांत भिजले जाल्यार निमोनिया जावपाची शक्यता आसता. अशा गोरवांत जोर येता, नाकासून चिकट उदक जाता. अशें जाल्यार लागींच्या डॉक्टराक सांगचे आनी गोरवांक वखदां दिवची पडटा. पावसाळ्यांत सगळ्यांत म्हत्वाचो म्हटल्यार गोठो सदांच नितळ दवरचे. गोठ्या भितर हवा उजवाड बरी आसपाक जाय. अशे थोडे बदल केले जाल्यार पावसाळ्यात गोरवांचे आरोग्य बरी उरता.
1: पावसान गोरवांची कुयदात ह्या विशीं डॉक्टर संजय कुमार उद्धरवर हांणी दिल्ली माहिती निकतीच तुम्ही आयकली. आणि आयकुप्यानो चावडेर ही कार्यावळ फुडें व्हरतना आतां आयकुया कांय गीतां.

हळूच मगा येवचे तुवें वेंगेत म्हज्या लिपचे तुवें रामानंद जोशी हांच्या आवाजान अशोक भोसले हांची ही रचना निकतीस तुम्ही ऐकली.

ऐक मनो आरती नायक हांच्या आवाजान गजानन रायकर हांची रचना निकृष्ट में आयकली तुम्ही आयकतात चावडेरी कार्यावळ.

आठवड्या 15 मिनटांचेर पार्लिमेंट रिव्ह्यू ही कार्यावळ दिल्ली केंद्रा वेल्यान आमी सहक्षेपीत करतले. आठवड्या 30 मिनटांचेर हिंदी कार्यावळीन भारत छोडो आंदोलन ह्या विशीं डॉ रुपाचारी हांचे उलोवप तुमकां आयकूंक मेळटलें.

आणि राजच्या धावरांचेर कोंकणी नाटक आयकात दोन तडी बरोवपी गजानन जोग आणि आकाशवाणी खातीर सादर करतले डॉ साईश देशपांडे.

गोंयचे दायज तुमचो अभिमान. गोंयचे सांस्कृतीक दायज आनी जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखोवपाची ही आसा भांगराची संद. केंद्र सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्लो पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार

0: 5 लाख रुपयांची इनामा जिखपाची संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता अख्ख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.
1: गाव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
2: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलात.
3: गाव आणि हाव.
4: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्या उलयता. ऐकूपनो आता बरोबर 8:05 मराठीतल्यान खबरो. आम्ही मुंबई केंद्रावेल्यान संक्षेपित करता.
5: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 तर राज्यसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदा देखील बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशारा देखील रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2000

0: 26 मंजूर झालं. या विधेयकाबाबत बोलताना विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं,
1: न्यायपालिका के बढ़ते कार्यभार, न्यायिक विषयों के बदलते प्रकृति व उभरते कॉन्स्टिट्यूशनल लीगल इंटरप्रिटेशन के नए सवालों को ध्यान में रखकर माननीय सुप्रीम कोर्ट में न्यायाधीशों की संख्या बढ़ाना एक समय की मांग और समयानुकूल सुधार भी है, जिसमें संवैधानिक पीठों के अधिक गठन की आवश्यकता भी एक प्रमुख पहलू है.
0: अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांची प्रतिक्रिया म्हणून चीननं ड्रोन्स निर्यातीवर नियंत्रण तसंच 6 अमेरिकन आस्थापनांवर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेनं घातलेले निर्बंध लवकरात लवकर मागे घ्यावेत असं आवाहन चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं केलं आहे. तसंच नवीन निर्बंध लादल्यास चीन सरकार अमेरिकेवर पुढची कारवाई करेल असा इशारा देखील दिला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्वाच्या मानल्या जात आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आनची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रेयांशीनं चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी दोन गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. बीएचएमएस डॉक्टर्सना एलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. शिक्षण महर्षी डॉ डीवाय पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91 वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं. हे आंदोलन हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या

आम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादय चॅनला वेळा उलयता. ऐकपनो आता बरोबर 8:45 समाचार संध्या आणि 9 वरांचेर न्यूज एट 9 आम्ही दिल्ली केंद्रा वेळा संक्षेपित करता. ताच्या उपरांत 9:15 स्पॉटलाईट ही कार्यावळ दिल्ली केंद्रा वेळा तुमकां ऐकूंक मेळटली.

0: आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता.
1: आकाशवाणी पणजी नाटकाच्या अखिल भारतीय कार्यावळींत आता ऐकूया नाटक दोन तडी. मूळ आसामी बरोवपी जोगेश दास, हिंदी अनुवाद पापोरी गोस्वामी हांचो आनी कोंकणी अणकारपी गजानन जोग. ऐकूया दोन तडी.

0: ਕਹਿਣੀ ਕਿਵੇਂ ਨੀ? ਆਹਾ ਤੂੰ ਤੇ
1: ਹਾਏ ਹਾਂ ਤੇ पण तुम्ही देवयानी किदे आपयताले?
0: या समयात सद्दा गीता पठण करपाक सांगला आम्ही देवयानी, अजून ते कसे योकना तर?
1: हाँ वचून पळयता ते खंय आसा ते, पण ते गीता पठण करतले म्हळ्यार करूंक शकतले काय किते?
0: निलिमा हे चक्रवर्ती खानदान, संस्कृत पठण, संस्कृताची चर्चा करप हो या घराण्याचो इतिहास जावन आसा। देवयानी आमची सून, तीच कित्याक गीता पठण करूंक शकची ना? भवानी चरणान करूंक ना, माधवा चरणान करूंक ना? पळय देवयानी कॉलेजात शिकला, ताका हे पठण जमतले।
1: अशें तशें जाल्यार पळयात हा, रामचरण तुमचोच पूत हय मू, तो गुरु भगवान कोणाकूच मानपाक तयार ना, तो संस्कृत शिकतलो, तो विदेशी भास इंग्लीश शिकता मू।
0: कळें कळें, म्हज्या तीन पुतांतलो धाकलो रामचरण इल्लो वेगळोच जाला अशें तुका म्हणपाचें आसा हे मू? जाल्यार आय विद्यार्जन करपा खातीर विदेशी भास शिकपाक कसलीच हरकत ना, तो इंग्लीश शिकपाक लागला तातूंतल्यान तो कितें पूण सोदून काडटलोच। शाळेंत तो शिकतालो तेन्ना ताका संस्कृतांत बेस बरे गूण मेळटाले हे विसरू नाका तूं।
1: कळें कळें कळें, येता हांव रोखडेंच।
0: कोण?
2: हांव तो बाबा, हांव भितर येव?
0: अरे यो यो, बाबाच्या म्हऱ्यान येवपाक आदी विचारपाची गरज तुका केन्नाच्यान पडपाक लागली रे?
2: तशें न्हय, पूण घडये तुमकां केन्नाय अडचण आसूं येता।
0: एक गजाल विसरू नाका रामचरण, मनशाचें मन हीच कितें ती अस्सल चीज। हा हांव नितीने मानतांच, म्हज्या परिवारान कदीम काळा सावन
2: तुमच्या बरोबर हांव चर्चा करूंक शकना बाबा। घडये तुमी सांगतात ते सारके आसतले, पूण म्हजे म्हाकाच समजता बाबा, तुमचे बरोबर धार्मीक वादविवाद करपाचे नदरेन हांव योग्य मनीस न्हय। व्हडल्याची गजालूच सोडात तुमी, पूण खुबूच सात्वीक मनीस तो। पूण माधव चरणा कडेन समजा तुळा केली जाल्यारूय हांव ह्या वंशाचो नालायक भुरगोच म्हणपा सारको। माधव चरण कितलो वेगळो, सामको तुमचे भशेन तो।
0: रामचरण, ह्या घरान माधवा चरणाचे नाव उच्चारता आसतना सदांच शिटूक रावचे पडटा, याद आसा मू ते?
2: आ याद आसा बाबा, मदलो भाव लग्ना उपरांत घरांतल्यान गेलो, मदली वनी हांगाच उरली, तिचे खातीर आमी सगली तुमी सांगिल्ले प्रमाण माधव चरणाचे नाव ह्या घरान उच्चारतना शिटूक आसतात।
0: हा एक ती गजाल सदांच लक्षात आसू दी, कितें?
2: हय बाबा।
0: सांगपाचे म्हळ्यार देवयानी आता हांगा येवन गीता पठण करतली।
2: आ बरें आसा, पूण ह्या खिणांक ती आमच्यो गजाली आयकुपाक हांगा ना। तर माधव चरण ल्हानपणाच्यानूच हेर भुरग्यां परस वेगळो आसलो, पुजा पाठ धर्मकर्म हातूनच ताचें मन चड रमतालें। साधू फकिरांक पळोवन आमचे भशेन तांचो तो भोगलो मारिनाशिल्लो जाल्यार तांचो मान राखतालो। भुरगेपणाल्यानूच तो एक संवसारी न्हय जाल्यार एक विरागी मनीस आसलो असो म्हाका सदांच एक दुबाव मारतालो। हांव सांगपाक सोदता ताकाच लागून तो लग्ना उपरांत।
0: चरण
2: आरे वयनी केन्ना आयली तर? यो यो बाबा तुजीच वाट पळयताले, तूं आतां गीता पठण करपाची आसा खंय?
3: हय तांणी सांगला म्हाका पठण करपाक, तुमी आसतले आयकुपाक?
2: आ म्हाका बसपाक मेळ्यार बरें जावपाचें, आमच्या देशाचो पुरातन इतिहास।

0: सुनु मनु याद रे आता भीतन या पूर्व आता खेळ इंसान झाल्या आता हात पाय आणि तोंड धुवून शुभम करोती आणि श्लोक म्हणपाक बसात आजो येवपाचो असा ताका राग येतोलो हा बाबा
1: कोण भवानी मरे
0: हय हय हौस तो तुमचे भवून झाले दिसता
1: हय तर अरे आख्खे घर काखांचे बुडला कोणाकूच दिवो वात लावपाची याद ना काय कितें आई खंय गेल्या सुनो घरांत ना तर
0: म्हाका दिसता आणि कोणाक कोणूच घरात ना आणि हांव भितन बशिल्लो सगळीं जाणां कोणागेर तरी गेल्यात दिसता पारोलानूय वताना कांयच सांगूंक ना
1: बरें हांव भितर वचून बसतां कोणाय कडल्यान इल्लें उदक धाडून दी
0: हय धाडटा आई तुमी खंय गेल्ली तर आणि पारुल वताना तुवें म्हाका सांगलें ना
2: कित्याक कितें जालें आणि आम्ही केन्ना घरातल्यान भायर वचूंक शकना काय कितें
3: तुका कोण कसो सांगतलो पुस्तकात बुडिल्ल्याक
2: दिदी आणि कितें तर तुम्ही दादले फकत आपल्याच मग्नान बुडिल्ले असतात आमच्या बायलांचेर म्हणून एक विश्व असता ताजी खबर नाका तुमकां
0: तशें न्हय आई सांजेचो चलपाक गेल्लो बाबा आत्ता तुमच्या फुडें भितर सरल्यात ताका घरात सगळो काळ

0: कुसकाळूक दिसलो, ताका लागून ते बेजारून गेले.
1: देवा देवा, चल चल ताई.
2: हा, आज तेवूय मातशे बेगीन परतले अशें दिसता. बरें पारूल, तुम्ही भितर वचात, बेगीन तेल वात करात, हांव हांगाच थोडो वेळ बसता. चलून मातशी थकल्या हांव.
0: हा, हांवूय वता, पळयता भुरगे वाचपाक बसल्यात काय झगडतात ते. तू हांगा काळखान चड वेळ बसू नाका आय्या, भायली लायट पेटूंक हांव.
2: नाका, ह्या काळखानूच बसन दिसता सध्या.
0: कोण तरी आयला भायर, भकलूसो दिसता. काल ताणे बागेत आड्याचे काम केले, पैसे मागपाक आयलो असतलो. हा, येता रोकडोच, ताका तू हांगाच रावपाक सांग. हा
2: हा, बरे चल तू. कोण भकलू रे? आ, उलयना किद्याक? कोण असा थंय?
3: आई.
2: कोण?
3: हांव माधव चरण.
2: माधव चरण? तू माधव? माधव, अरे खंय गेले रे सगळे? दिवे लायात दिवे, माधव आयला. भवानी, पारूल, चलात वचून बाबाक सांगात. माधव, म्हज्या पुता, तू तू आयलो? निमाणो तू आयलोच म्हज्या पुता.
3: आई आई आई, शांत जा, धीर धर. यो यो यो, अशी अशी बस आदी, हांव आयलाच न्ही आतां.
2: म्हज्या पुता, तू आमकां सगळ्यांक सोडून कित्याक गेल्लो? तुका तुज्या आईची याद आयली ना रे? तुज्या खातीर म्हजे काळीज कितले तडफडटाले जाणा.
3: याद कित्याक येवची ना तर आई? परती परती याद येताली, कसो विसरतलो हांव तुमकां आनी बाकीच्याकूय बी. आतां म्हाका तुज्या पांयार मस्तक दवरूंक दी.
0: कितें जालां आई? कोण थंय उबो?
3: म्हज्या भावा, हांव तो माधव चरण.
2: चल चल भवानी, भावाक मेळून घे. पारूल, बाबा खंय आसा? तांकां सांगूंक ना कोणे?
0: माधव,
3: प्रणाम तुका.
0: कसो आसा तूं? देवा, कितल्या वर्सांनी.
3: वयनी बाय,
1: म्हजो जाल्यार विश्वासूच बसना जाला.
3: वयनी विश्वास दवर, हांवच तो माधव चरण, परत आयला. हे सोना न्हय? कितले व्हडले जाला आतां. आनी हो मुन्ना मू? हय हय हय, मुन्नाच तो. भुरग्यांनूच तुमी वळखलो म्हाका?
1: लिपता कित्याक गो? उलयात, वळखूंक ना न्हय तुमी ताका?
0: सांगो बाय, हे कोण?
2: कशी वळखुची ना भुरगीं, वळखतलीच ती. तुमी तांकां मुद्दम गोंदळान घालतात. हे पळयात, आ बाबा आयले.
3: बाबा?
4: माधवाचरण आयला.
3: हय बाबा. बाबा, हांव तुमकां ह्या वेळार स्पर्श करूंक शकता? तुमी पुजा घरान नासले मू?
4: कसलीच हरकत ना.
3: बाबा चरण स्पर्श करता.
4: उठ उठ पुता, दीर्घायु भव, ईश्वराची अपार करुणा ही.
3: बाबा, कशे आसात तुमी?
4: बरो आसा. हांव पुजा घरातूच आसुल्लो तेन्नाच तूं आयला हें कळ्ळें. तूं आतां आदी न्हा धू, इल्लें कितें तरी खा आनी मागीर म्हजे कडेन यो. हांव पुजा घरान वचून येता.
3: हां बाबा.
4: सगळ्यांकूच मेळप जालें तुजें म्हणपाचें, सगळींच हांगा आशिल्ली न्हय? फकत देवयानी खंय दिसली ना ती. तिका मातशें खाकुल्ले भशेन जातलेंच, स्वाभावीक आसा.
2: यो गो बाय, अशें मुखार यो.
4: तिका सद्या सोडात मातशी एकटुकी, तिच्या फाटल्यान बोवाळू नाका तुमी. आयज माधवाक भितर व्हरात, पळोवपाक तो सामको थकून गेला.
1: भाऊजी, भितर येत न्हय?
3: हय दादा. वयनी कशी आसात तुमी सगळीं?
0: बरी आसात सगळीं, फकत आई घाली तकली दुखपाची व्याधी जाल्या.
3: अशें आई, हे तकली दुखप केन्नाच्यान सुरू जाला?
2: ते कितें घेवन बसपाचे आतां जाण.

0: अगो देवया नी तू काय चुलवशी ना काय की नाही
1: किते उलेतली ती सारताली रिकामी बसून बसून कंटाळे ताका लागून परते शिकप सुरू केले बाबान म्हाका उमेद दिली खरे म्हळ्यार हे बाबतीन म्हजे परस तांकांच चड उमेद
0: म्हज्या बद्दल तुझ्या मनान कितलो राग आसतलो न्हय
1: राग राग ना तशें पळयल्यार राग धरून तरी कितें जावपाचें आसा
0: तुझ्या उतरांतल्यान

0: तुमका ताणें बरी बुद्ध दिली, ज्ञान दिले, पूण म्हाका दिवना
1: देवा।
0: हांव भोग विलासी जगातूच उरली। तुमी खूब आदी ह्या सगळ्यांतल्यान वयर सरून सुटून पयस गेले। तुमी सुखांत आसात, तुमका परमानंदाचो लाव जाला।
1: देवयानी,
0: हांव दुखान लडबडल्या। हांवें खंयचे अशें पाप केले जाका लागून देवान म्हजे बाबतीर इतलो अविचार केलो आनी तुमका सुखान दवरले?
1: शांत शांत शांत जा देवयानी, शांत जा। देवाचेर राग करून तू ताचे वांछेची परीक्षा घेऊंक शकना।
0: तुम्ही तुमच्या देवाक विचारा, घरदार सोडून आणि घरच्याक सोडून ताका सोदीत भोवपाचे एकूच कार्य असा झाल्यार माझ्या सारख्या लोकांक ताणे कित्याकूच जन्माक घाले? कित्याकूच आमचे भितर माया भोग वासरा घालून आमकां निर्माण केले? कोण दुसऱ्याच्या तालार नाचपी पावली कित्याक केली?
1: देवयानी आयकय तरी, तू गेली कित्याक हांगच्यान? देवयानी

निकतेच तुम्ही ऐकले जून 2015 नाटकाचे अखिल भारतीय कार्यवाहीतले नभोनाट्य दोन तडी। मूळ आसामी नाटकाचा कोकणी अणकार गजानंद जोग हाणी केल्लो। हातूंत वाटो घेवपी कलाकार भवानी चरण, मिलिंद माटे, पारुल, निशिता सिनाय तळवडकर, निलिमा, शीतल गायतोंडे, रामचरण, अभिजीत एकावडे, चक्रवर्ती, प्रेमानंद नाईक, देवयानी, नेहा तेलंग आणि माधवचरण, वर्धन कामत। दोन तडी हे नाटक आकाशवाणी पणजी केंद्राखातीर प्रस्तुत करपी आशिल्ले साईश देशपांडे।

0: ऐकून शर्मिला कश्यपांच्या आवाजाने हे गीत तुम्ही ऐकले. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदलावाल्यान उलयता. आता बरोबर 11 वरांचेर हिंदीतल्यान आणि 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करता.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं रवि कपूर. संसद ने सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशों की संख्या संशोधन विधेयक 2026 पारित कर दिया है. राज्यसभा ने इसे आज पारित किया और लोकसभा ने इसे सोमवार को पारित किया था. विधेयक में संशोधन के